FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AI या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आपली रेडिओ मैत्रीण स्नेहा ठाकरे सोबत आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, आज शुक्रवार, भारतीय सौर दिनांक 9 अश्विन, शके 1948, अर्थात 2 ऑक्टोबर 2026. श्रोते हो, सकाळचे 5:58 झाली आहेत. आता आम्ही आकाशवाणी अमरावतीच्या स्थानिक प्रसारणाला सुरुवात करीत आहोत या मंगलध्वनीनं.

एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआय आर या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6 वाजतायत. आता हिंदी समाचार आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 6:05 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम भक्ती संगीत.

श्रोते हो, आताच आपण अनुराधा पौडवाल आणि साथीदारांच्या सुरात संत ज्ञानेश्वर महाराजांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं नंदू होनप यांनी.

श्रोतेहो आताचा पण आशा भोसले यांच्या सुरात गदी माडगुळकरांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं दत्ता तावचेकर यांनी. या गीतासोबतच आजचा भक्ती संगीताचा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो सकाळचे 6:35 झाली आहेत. आता जाणून घेऊया आज आणि उद्या प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमाची रूपरेषा. श्रोतेहो सुरुवातीला जाणून घेऊयात आज म्हणजे 2 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोतेहो आता थोड्याच वेळात सकाळी 6:40 महात्मा गांधी जयंतीनिमित्त चिंतन ऐकू शकाल. विचार पुष्प अंतर्गत लेखन चंद्रकांत पालवे यांचं तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल. तर सकाळी 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 नाट्य संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल. तर सकाळी 8:40 महात्मा गांधी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामान्यांच्या जीवनातील गांधी हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार. श्रोतेहो सकाळी 10:00 आरोग्य संवाद हा कार्यक्रम प्रसारित होईल. यात अॅक्युपंक्चर आणि

0: जोक थेरपीद्वारे नैसर्गिक आरोग्य साधना या विषयावर अॅक्युपंचर थेरपिस्ट वैशाली बोरकर यांची पल्लवी सपकाळे यांनी घेतलेल्या मुलाखतीचं पुनर्प्रसारण ऐकू शकाल. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 फोन इन कार्यक्रम स्वर संवाद प्रसारित होईल. संवादक सरिता देशमुख आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत आशिष गावंडे. श्रोते हो, दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण कार्यक्रम माझं आवार माझं शिवार हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करू. श्रोतेहो, रात्री 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. श्रोते, आता जाणून घेऊया उद्या म्हणजेच 3 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. श्रोते, सकाळी 6:00 आकाशवाणी अमरावतीच्या प्रसारणाला सुरुवात होईल. 6:05 भक्ती संगीताचा आनंद आपण घेऊ शकाल, तर 6:35 कार्यक्रमाची रूपरेषा आपणास ऐकता येईल. 6:40 विचारपुष्प अंतर्गत स्वच्छता आणि समृद्धी या विषयावर चिंतन ऐकू शकाल. लेखन बापूराव उपाध्ये यांचं, तर वाचक स्वर आहे बाबासाहेब खराडे यांचा. सकाळी 6:45 आरोग्य जनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 6:55 दिनविशेष आणि सुविचार आपण ऐकू शकाल, तर 7:25 दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. सकाळी 7:40 मिश्र संगीताचा आनंद श्रोते हो आपण घेऊ शकाल, तर सकाळी 8:40 वन्य प्राणी सप्ताहानिमित्त समन्वित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत ज्ञानामृत कार्यक्रम प्रसारित केला जाईल. संकलन आणि निवेदन स्नेह ठाकरे यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत भैयालाल टेकाम. श्रोते हो, सकाळी 10:30 मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आपण ऐकू शकाल, तर 11:00 गीतगुंजन अंतर्गत स्मृतिकंदमध्ये अभिनेता अभिनेत्री संगीतकार निर्माता दिग्दर्शक यांच्या माहिती आणि गीतांवर आधारित कार्यक्रम ऐकता येईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून, तर सायंकाळी 7:30 कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालय भारत सरकारद्वारा प्रायोजित कार्यक्रम किसान वाणी अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. रात्री 10:00 जपान येथे आयोजित 20व्या आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 दैनंदिन घडामोडीचा आढावा आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित केला जाईल. दिल्ली केंद्रावरून हिंदी आणि इंग्रजी समाचार तसेच आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून प्रादेशिक राष्ट्रीय आणि ठळक मराठी बातम्या नियोजित वेळेवर सहक्षेपित केल्या जातील. त्या व्यतिरिक्त विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल. हे होते 3 ऑक्टोबर 2026 रोजी प्रसारित होणारे आमचे काही ठळक कार्यक्रम. FM 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:40 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत विचार पुष्प.
1: पुतळीबाई हे गांधीजींच्या आईचं नाव. वडील करमचंद. 2 ऑक्टोबर 1869 रोजी पोरबंदरला पुतळीबाईंना पुत्ररत्न झालं. त्याचं नाव मोहनदास असं ठेवलं. पुतळीबाई मोहनदासला मोहनिया म्हणायची. पुतळीबाई अनेक व्रत करायच्या. देवांवर त्यांची खूप श्रद्धा. त्यामुळं लहानपणी मोहनदासवर त्याचा परिणाम झाला. मोठं झाल्यावर त्यांनी म्हटलं, माझ्यात शुद्ध आचरणाची ओढ निर्माण झाली ती वडिलांपेक्षाही माझ्या आईमुळंच. मोहन आणि कस्तुरबाचं लग्न झालं तेव्हा दोघंही अवघी 13 वर्षांची होती. त्या काळी याहूनही कमी वयाच्या मुलांची लग्न होत. लग्नानंतर अवघ्या 3 वर्षातच मोहनचे वडील वारले. वडिलांच्या मृत्यूनंतर 2 वर्षांनी मोहन शालांत परीक्षा पास झाला. घरच्या वडीलधाऱ्या माणसांनी मोहनला बॅरिस्टर करून आणा असं

0: विलायतेला जाण्यापूर्वी तिथल्या वातावरणाबद्दल घरच्यांनी बरंचसं वाईट ऐकवलं. दारू, मांस या अपवित्र वस्तूंना मी स्पर्शही करणार नाही, वाईट नादाला लागणार नाही असं मोहननं आईला वचन दिलं आणि लंडनला जाण्यासाठी बोटीत पाऊल ठेवलं. एकूण 3 वर्षे मोहन इंग्लंड इथं राहिले. त्या काळी त्यांना एडविन ऑर्नाल्ड यांचं भगवद्गीतेचं सुंदर भाषांतर वाचायला मिळालं. त्यानंतर त्यांनी बुद्धचरित्र वाचलं, पैगंबराविषयी लेख वाचले, येशू ख्रिस्ताचे विचार वाचले आणि त्यांच्या लक्षात आलं की त्याग हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे. जिभेचे चोचले पुरवीत राहणं किंवा स्वतःच्या शरीराला नटवीत बसणं यात काही अर्थ नाही. दक्षिण आफ्रिकेत वकिली करताना हिंदी लोकांना कुली म्हणत, हा अपमान त्यांनी कोर्टात देखील सहन केला नाही. गांधींनी अन्यायाविरुद्ध चळवळ केली आणि शेवटी तो हक्क मिळवला. दक्षिण आफ्रिकेत 3 वर्षे वकिली करून गांधीजी 1896 साली SS पांगोला नामक आगबोटीनं भारतात आले. दक्षिण आफ्रिकेत हिंदी लोकांचा कसा छळ होतो ही माहिती त्यांनी सभांमधून सांगितली. नंतर गांधीजी पुन्हा दक्षिण आफ्रिकेत हिंदी मजुरांसाठी त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सहकुटुंब गेले. आफ्रिकेत जेवढं शक्य होतं तेवढं कार्य आपल्या हातून झालं असं गांधीजींना वाटू लागलं आणि 1901 च्या अखेरीस ते पुन्हा भारतात आले. नंतरच्या कालावधीत महात्मा गांधींचं कार्य संपूर्ण जगाला माहिती आहे. अहिंसा या मूळ तत्वाची सत्याधार होत त्यांनी अनेक चळवळी केल्या. साध्या खेडूताच्या वेशात वावरणारे, सत्ताधाऱ्यांकडून दलितांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध चळवळ करण्याचा दक्षिण आफ्रिकेपासून अनुभव असणारे, हिंदूंच्या जुनाट बुरसटलेल्या रूढींची बंधनं तोडणारे आणि जगाच्या इतिहासात अजब ठरणारे, एका निराळ्याच राजकीय चळवळीचा महान प्रयोग करणारे, राजकीय, सामाजिक, आर्थिक आणि धार्मिक जुलूमाने गांजलेल्या जनतेला हा माणूस आपला आहे असं वाटणारे गांधीजी. रशिया, इंग्लंड आणि अमेरिका या तिन्ही देशांमधून गांधीजींना गुरु लाभले होते. टॉलस्टॉयमुळं अहिंसेची दीक्षा मिळाली, रस्किनमुळं यंत्राचे भाग बनवणाऱ्या यंत्रसंस्कृतीविषयी तिटकारा उत्पन्न झाला होता आणि सर हेनरी डेव्हिड थोरोने त्यांना सविनय कायदेभंगाचं शास्त्र शिकवलं होतं. एका माथे फिरवून त्यांची हत्या केली. हे राम म्हणत महात्मा गांधी यांची प्राणज्योत विझली. एका निर्मळ तत्वज्ञानाचा दिवा क्षीण झाला, जनमानसात आवाज उठले, महात्मा गांधी अमर रहे.
1: श्रोते, आताच आपण विचारपुष्प अंतर्गत महात्मा गांधी जयंतीनिमित्त चिंतन ऐकलं. लेखन होतं चंद्रकांत पालवे यांचं, तर वाचक स्वर होता बाबासाहेब खराडे यांचा. FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण देऊन केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते, सकाळचे 6:45 होत आहेत. आता आरोग्यम धनसंपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला 6:45 आरोग्यम धनसंपदा.

0: श्रोते हो नमस्कार. आरोग्यम धनसंपदा या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा.
1: नमस्कार श्रोते हो, आज आपण एक अत्यंत महत्त्वाच्या प्रश्नाचं उत्तर पाहणार आहोत. स्तनामध्ये कोणते बदल झाले तर आपण डॉक्टरांचा सल्ला घ्यायला हवा. सर्वात आधी स्तनामध्ये नवीन गाठ किंवा जाडी जाणवणे, विशेषतः अशी गाठ जी आधी नव्हती आणि आता नवीन जाणवते तिची तपासणी करून घेणे आवश्यक आहे. आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, कॅन्सरची गाठ दुखायलाच हवी असं नाही. एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट मला सांगावीशी वाटते, कॅन्सरची गाठ सुरुवातीला सहसा दुखते.

दुखत नाही. अनेक महिला गाठ दुखत नाहीये मग घाबरायचं कारण नाही असा विचार करून डॉक्टरांकडे जाणे टाळतात आणि इथेच आजार बळावतो. त्यामुळे दुखत नसलेली गाठ ही अधिक गांभीर्याने घेणे गरजेचे आहे. दुसरं लक्षण म्हणजे स्तनाच्या आकारात किंवा स्वरूपात नवीन बदल. एका स्तनाचा आकार अचानक बदलल्यास किंवा पूर्वीपेक्षा वेगळा दिसू लागल्यास त्याच्याकडे लक्ष द्या. तिसरं, त्वचेतील बदल. स्तनाच्या त्वचेवर एखाद्या भागात खड्डा पडल्यास, त्वचा आत ओढल्यास, लालसरपणा किंवा जाडी वाढल्यास त्याची तपासणी आवश्यक आहे. कधी कधी त्वचा संत्र्याच्या सालीसारखी दिसू शकते, याला आपण पॉ द ऑरेंज असं म्हणतो. चौथं, निप्पलमध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पल भोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पलमधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्तमिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोड

0: निप्पल मध्ये बदल. पूर्वी आत नसलेला निप्पल अचानक आत ओढला जाणे, निप्पल भोवतीच्या त्वचेत बदल होणे किंवा निप्पल मधून असामान्य स्त्राव होणे, विशेषतः रक्त मिश्रित स्त्राव, याकडे दुर्लक्ष करू नये. पाचवं, काही महिलांना बगलेमध्ये गाठ जाणवू शकते कारण ब्रेस्ट कॅन्सरच्या पेशी जवळच्या लिम्फनोडमध्ये जाऊ शकतात. सहावं लक्षण, ब्रेस्ट कॅन्सरच्या सुरुवातीला केवळ स्तन दुखणे हे सहसा प्रमुख लक्षण नसते. स्तन दुखण्याचे अनेक सामान्य आणि कॅन्सर नसलेली कारणं असू शकतात. उदाहरणार्थ हॉर्मोनल चेंजेस, मासिक पाळीशी संबंधित बदल इत्यादी. स्तनात होणारी वेदना सतत राहत असेल किंवा त्यासोबत नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पलमध्ये बदल जाणवत असेल तर ते दुर्लक्षित करू नका. पण इथे एक महत्त्वाची गोष्ट सांगायची, यापैकी एखादं लक्षण दिसलं म्हणजे कॅन्सर झालाच असं नाही. उदाहरणार्थ निप्पल डिस्चार्ज अनेक वेगवेगळ्या कारणांमुळे होऊ शकतात. स्तनातील अनेक दुखणी कॅन्सर नसतात. म्हणून इंटरनेटवरती फोटो पाहून किंवा शेजारच्या व्यक्तीच्या अनुभवाशी तुलना करून स्वतःचं डायग्नोसिस करू नका. लाजेपोटी किंवा भीतीनी तपासणी टाळल्यामुळे आजार दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात पोहोचतो. तुमच्या शरीरात होणारा कोणताही नवीन बदल हा डॉक्टरांकडून तपासून घेणे हाच सर्वात सुरक्षित मार्ग आहे. लवकर निदान झाले तर कर्करोग पूर्णपणे बरा होऊ शकतो. म्हणून आजची छोटीशी यादी लक्षात ठेवा. नवीन गाठ, स्तनाच्या आकारात किंवा त्वचेत बदल, निप्पल आत ओढला जाणे, असामान्य किंवा रक्तमिश्रित निप्पल डिस्चार्ज किंवा बगलेत नवीन गाठ, यापैकी काही जाणवलं तर घाबरू नका. पण थांबून बघू, आपोआप जाईल असंही करू नका. डॉक्टरांकडे जाऊन तपासणी करून घ्या कारण ब्रेस्ट कॅन्सरमध्ये वेळेवर निदान होणं अत्यंत महत्त्वाचं आहे. उद्या आपण ऐकणार आहोत आपण स्वतःची तपासणी कशी करावी आणि डॉक्टरांकडे गेल्यावर नेमक्या कोणत्या तपासण्या केल्या जातात, मॅमोग्राफी म्हणजे काय, अल्ट्रासाऊंड कधी करतात आणि बायोप्सी म्हटलं की लगेच कॅन्सर असतो का, ह्याची माहिती आपण घेऊया.
1: श्रोतेहो, आत्ताच आपण स्तनांचा कर्करोग याविषयी डॉक्टर प्रियांका कोयंडे यांनी दिलेल्या माहितीचा भाग दुसरा ऐकला. उद्याच्या भागात ऐकूया याच माहितीचा भाग तिसरा. या कार्यक्रमासाठी निर्मिती सहाय्य केलं होतं सुचेता गरुडे यांनी आणि या कार्यक्रमाचे सादरकर्ते राजेश शेजवळे.

0: श्रोते हो नमस्कार. श्रोते हो, परिसरच्या या भागामध्ये आपण पारंपरिक बियाण्यांचा वापर करून पर्यावरण संवर्धन कसं करू शकतो हे सृष्टी ज्ञान संस्थेत प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या कुणाल अनेराव यांच्याकडनं समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत. आजच्या कार्यक्रमात आपण दुष्काळी परिस्थितीमध्ये किंवा एकूणच ज्या शेतकरी बांधवांकडे कमी पाणी उपलब्ध असेल अशा बांधवांनी कुठल्या बियाण्यांचा वापर करावा जेणेकरून त्यांना उत्पन्नही साधता येईल आणि त्याचबरोबर आपल्याला पर्यावरणाचा समतोलही साधता येईल. सर काय सांगाल?
1: जसं मी म्हटलं की आदिम पारंपरिक आणि स्थानिक बियाणं जे आपण म्हणतोय त्याची पूर्ण संकल्पना अशी आहे की जी शेती आहे तिला 10,000 वर्षाची परंपरा आहे आणि जेव्हापासून शेतकरी हे सगळं करतोय तर 1,000 वर्षापासून तरी असं म्हटलं की ती बियाणी त्या भागात वाढलेली आहेत. तिथले दुष्काळ, तिथला पाऊस, तिथला थंडी, वारा हे सगळं सहन करून त्याच्यावर कुठलंही कीटकनाशक न टाकता, रासायनिक खत न टाकता त्यांनी त्या वातावरणाशी जुळून घेऊन आपलं जे अस्तित्व आहे ते टिकवून ठेवलेलं आहे. त्यामुळे तुम्ही असं बघाल की आपल्याकडे जे महाराष्ट्रातले जे विविध भाग आहेत म्हणजे विदर्भ, पश्चिम महाराष्ट्र, कोकण म्हणा किंवा मराठवाडा म्हणा, म्हणजे प्रत्येक ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीची पिकं घेतली जातात. म्हणजे काही ठिकाणी तुम्हाला असं दिसेल की भरड धान्य जे आहेत ज्वारी, बाजरी ही जास्त प्रमाणात उगवली जातात कारण पाऊस कमी आहे, तिथे निश्चितच भात पिकणार नाही. कोकण जिथे भात जास्त पिकतोय तर अशा पद्धतीने ही जी पिकांमधली विविधता आहे ती जपून ठेवली आपण गरजेचं आहेच. आणि मी असं म्हणेन की संकरित वाणं जी आहेत ती हल्लीच गेल्या 40-50 वर्षापूर्वी इंट्रोड्यूस झाली.

0: त्यामुळे जी जुनी पारंपरिक बियाणी आहेत शतकानुशतक त्यांच्यामध्ये हे अॅडॅप्टेशन आलेलं आहे, त्यामुळे ही जी पारंपरिक बियाणी आहेत कितीही दुष्काळ आला कितीही काही संकट आली त्यांच्यामध्ये पहिल्यापासूनच तिथे तग धरायची क्षमता असल्यामुळे हायब्रिड बियाण्यांपेक्षा निश्चितच चांगल्या पद्धतीने तिथे वाढू शकतात. वाढीच्या संदर्भात असं म्हटलं की काही काही ठिकाणी जसं बघाल कमी कालावधीमध्ये असलेली सुद्धा पिकं आहेत, म्हणजे भरड धान्य आहेत ती, तर मी असं म्हणेन की ते अक्षरशः अमृतासारखंच आहे, कारण जिथे जिथे कमी पाऊस आहे तिथे भरडधान्यच लोकांनी लावलेली आहेत आणि त्याच्यावरतीच त्यांनी आपलं जीवन आहे किंवा जे आपली जी काही आजूबाजूचं जे वातावरणात टिकून राहिल्यासाठी त्यांनी भरडधान्याचा खूप छान पद्धतीने उपयोग केलेला आहे. म्हणून तुम्ही जिथे जिथे पाऊस कमी आहे तिथे भरडधान्याचं उत्पादन निश्चितच मोठ्या प्रमाणात लोक घेतली जातात आणि पारंपरिक बियाणे कारण तिथल्या वातावरणाशी जुळून त्यांनी घेतलेलं आहे त्यामुळे ती बियाणं तिथे तग धरून आहे.
1: श्रोते हो, आजच्या परिसर या कार्यक्रमात आपण पर्यावरण संवर्धनामध्ये कमी पाणी आणि दुष्काळी परिस्थितीत तग धरणाऱ्या बियाण्यांचा आपण कशा पद्धतीने वापर करू शकतो याबद्दल जाणून घेतलं. पुढच्या परिसर या कार्यक्रमाच्या भागात आपण स्थानिक जैव विविधता पारंपरिक बियाणांचा वापर करून कशा पद्धतीने संवर्धित करू शकतो याबद्दल जाणून घेऊयात. नमस्कार.
0: धन्यवाद सर.

श्रोतेहो, आताच आपण आरोग्य दळ संपदा आणि परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलेत. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 6:55 झाली आहेत. आता ऐकूयात आजचे ठळक दिनविशेष.

लक्षदेवाच्या दिवशी सन 1909 मध्ये रमाबाई रानडे यांनी पुणे सेवा सदन सोसायटीची आजच्याच दिवशी स्थापना केली होती. सन 1925 मध्ये जॉन लोगी बेअर्ड यांनी पहिल्या दूरदर्शन संचाचे आजच्याच दिवशी प्रात्यक्षिक दाखवले होते. सन 1955 मध्ये पेरांबूर येथे इन्स्टिग्रल कोच फॅक्टरी आजच्याच दिवशी सुरू झाली होती. सन 1958 मध्ये ग्रिनी देशाला फ्रान्सपासून स्वातंत्र्य मिळालं. 1967 मध्ये थरगुड मार्शल हे अमेरिकन सर्वोच्च न्यायालयाचे पहिले कृष्णवर्णीय न्यायाधीश बनलेत. सन 1969 रोजी महात्मा गांधीजीच्या जन्मशताब्दीचे औचित्य साधून त्यांची प्रतिमा आणि सही असलेल्या 2, 5, 10 आणि 100 रुपयांच्या नोटा रिझर्व्ह बँकेने आजच्याच दिवशी जारी केल्या होत्या. सन 2006 मध्ये निकेल माइन्स पेन्सिल्व्हानिया येथे चार्ल्स कार्ल रॉबर्ट्सने आमिष शाळेत 5 शाळकरी मुलींना गोळ्या घालून ठार मारले आणि नंतर आत्महत्या केली होती. सन 1869 मध्ये मोहनदास करमचंद गांधी उर्फ महात्मा गांधी यांचा पोरबंदर मधील गुजरात येथे जन्म झाला. सन 1891 मध्ये पद्मश्री विजेते शिल्पकार विनायक पांडुरंग करमकर यांचा जन्म झाला. सन 1904 मध्ये भारतरत्न लाल बहादूर शास्त्री यांचा मुगल सराईस उत्तर प्रदेश येथे जन्म झाला. सन 1927 मध्ये शास्त्रीय गायक पंडित दिनकर कैकिनी यांचा

0: झाला. सन 1942 मध्ये चित्रपट अभिनेत्री आशा पारेख यांचा जन्म झाला. सन 1971 मध्ये संगीतकार आणि गायक कौशल इनामदार यांचा जन्म झाला. सन 1906 मध्ये चित्रकार राजा वी वर्मा यांचं निधन झालं. 1927 मध्ये स्वीडिश भौतिक आणि रसायनशास्त्रज्ञ स्वांते अर्हेनियस यांचं निधन झालं. सन 1985 मध्ये अमेरिकन अभिनेते रॉक हडसन यांचं निधन झालं. सन 2022 मध्ये भारतीय ज्वेलर चित्रपट निर्माते आणि अभिनेते ॲटलास रामचंद्रन यांचं निधन झालं. सन 1988 मध्ये मिनी कारचे निर्माते ॲलेक इझिगोनिस यांचं निधन झालं. सुविचार, जीवनात काही गोष्टी आत्मसात केल्यात तर बरेच काही साध्य होईल. मेहनत केली तर धन मिळते, संयम ठेवलात तर काम होते, गोड बोलले तर ओळख होते आणि आदर केला तर नाव होते. तर श्रोतेहो, हे होते आजचे ठळक दिनविशेष. FM बँड 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7 वाजता आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा. दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी. गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे. मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 MHz वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र.
2: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली. झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत.
3: ही तर फक्त तुमच्या आणि आमच्या क्षणातील कहाणी, तुमच्या आमच्यातले हे क्षण, हेच तर आयुष्यातले सुखद साठवण.

0: चला तर मग श्रोतेहो वेचूयात ते अनमोल असे क्षण अमरावती आकाशवाणीच्या 101.5 मेगाहर्ट्ज वर।
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल।
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावे त्यांची खवय्ये गिरी।
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज।
3: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस।
4: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत। आमचा पत्ता,
3: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती।
4: आजच संपर्क करा।
5: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची शमेना तहा। निसर्ग मानवाचा दोस्त करा, त्याच्या संवर्धनाचा विचार करा। आकाशवाणी अमरावती तर्फे

0: हे आपण वाचवायला पाहिजे. थेंब थेंब पाणी आपण वाचवूया. पाणी आहे तर निसर्ग आहे, निसर्ग आहे तर जीवन आहे. चला पाणी वाचवूया. अमरावती आकाशवाणीतर्फे जनहितार्थ.
1: ही कुठली स्टाईल? बीडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
2: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खरं तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
3: हळूहळू गावाच्या गाव मोठमोठ्या सिमेंटच्या जंगलात हरवलेत. गाड्या मोटारींच्या या गोंगाटात आज प्रत्येकच व्यक्ती अस्वस्थ आहे. ह्या सिमेंटच्या जंगलातून, ह्या कलकलाटातून कुणीतरी आम्हाला बाहेर काढेल का? पुन्हा फिरून ते जुनं गाव, गावचा पार, शेत शिवाराची हवा थंडगार गार, आम्हाला कोणी मिळवून देईल का? आवाजाचं प्रदूषण टाळूया, नसता गोंगाट कमी करूया. आपण आपलं आणि एकूणच आपल्या समाजाचं मनस्वास्थ्य जपूयात. आकाशवाणी अमरावती तर्फे जनहितार्थ.

0: तेच सांगण्याकरता आम्ही आपल्याकरता घेऊन आलो आहोत न्यूज ऑन AIR ॲप, खास आपल्याकरता. जगात कधीही कुठेही आणि कोणत्याही वेळेस आपण आपल्या आवडीचे कार्यक्रम नक्की ऐकू शकता. चला तर मग डाउनलोड करा न्यूज ऑन AIR हा ॲप.
1: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं. अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया. हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: गाव आणि शेती मातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका. दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 मेगाहर्ट्ज वर.
1: गुनगुना रहे है भंवर, खिल रही है कली कली
2: कली कली
1: कली कली.
3: चला श्रोते हो, अनेक गाण्यांसह आपलं मन खुलवूयात स्वर संवाद या कार्यक्रमात सहभागी होऊन 0721-299-1038 या भ्रमणध्वनीवर प्रत्येक मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या दरम्यान आणि या कार्यक्रमाचं प्रसारण आपण ऐकू शकाल येणाऱ्या शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या दरम्यान. आपल्या आवडत्या गाण्यांसह संवाद साधायला आणि गुणगुणायला. FM बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचे अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7

वाजून 7 मिनिटं झाली आहेत. थोड्याच वेळात ठीक 7:10 प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: सतारी से बोला सोत
1: के मंजुळ बासरी
0: शततारांची संतूर असो
1: के मंगल सनई
0: लावण्यमयी लावणी असो की भजनी ठेका आकाशवाणी अवश्य ऐका आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
1: आकाशवाणी आपल्याबरोबर प्रत्येक क्षणी
2: शास्त्रीय संगीताचा असल देशी गुलाब मधुर संगीताचा सुरेल केवडा
3: खेतकी गुलाब जुई चंपक बन फूले
2: सकारात्मक विचारांची जाई जुई आणि नितांत सुंदर कार्यक्रमांचा सोन चाफा
3: खेतकी गुलाब जुई
2: अशी ही सदा फुली आकाशवाणी
3: खेतकी
4: आता ऐकूया प्रादेशिक बातम्या
5: आकाशवाणी पुणे विजयालक्ष्मी साळवी प्रादेशिक बातम्या देत आहे ठळक बातम्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील यूपीएससी शताब्दी पूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न कर्ज वसुलीला स्थगिती राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन दिव्यागर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत आता सविस्तर बातम्या केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात यूपीएससी संस्थेचा शताब्दी पूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतील भारत मंडपममध्ये झाला त्यावेळी पंतप्रधान बोलत होते या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधानांनी नमूद केलं ते म्हणाले
6: प्रो पीपल प्रोएक्टिव गुड गवर्नन्स के पॅरामीटर्स के आधार पर देश को वो प्रोफेशनल्स देने हैं जिनमें गरीब की तकलीफ समझने की संवेदना हो जो युवा जोश के साथ खुद आगे बढ़कर काम करे जो इनोवेटिव तरीके से कठिन समस्याओं का रास्ता निकाले जो कानून का पालन कराए लेकिन ये भी परख सके कि उस कानून से लोगों का जीवन आसान हो रहा है या फिर वो रुकावट बन रहा है
5: दुष्काळी परिस्थितीचे ट्रिगर व निकष

0: न झालेल्या मात्र प्रत्यक्ष दुष्काळाची परिस्थिती असलेल्या 15 ते 18 तालुक्यांमध्येही अचूक पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे ते दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न असल्याचं महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी स्पष्ट केलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना काहीतरी मदत मिळाली पाहिजे या दृष्टीनं सरकार विचार करत असून मंत्रिमंडळ उपसमितीनेही त्याबाबत शिफारस केली असल्याचंही त्यांनी सांगितलं. येत्या 3 दिवसात ते 6 जिल्ह्यांना भेटी देणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. यावर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या राज्यातील 265 तालुक्यातील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्प मुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. सध्या राज्यात निर्माण झालेल्या भीषण दुष्काळ सदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर आगामी सण उत्सव सांस्कृतिक कार्यक्रम साधेपणाने साजरे करावेत आणि या उत्सवांमधून बचत झालेला निधी थेट दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत म्हणून द्यावा असं आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. महाराष्ट्राला देशातीलच नव्हे तर जगातील गुंतवणुकीचं प्रमुख केंद्र बनवण्यासाठी इन्व्हेस्ट महाराष्ट्र हे व्यासपीठ कार्यरत राहणार असून गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजांची पूर्तता करण्यासाठी राज्य शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. मुंबईत काल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते इन्व्हेस्ट महाराष्ट्र व्यासपीठाचा शुभारंभ झाला त्यावेळी ते बोलत होते. यावेळी 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या करण्यात आल्या. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबर पासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत हा निर्णय लागू राहणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या सार्वजनिक सेवेची 25 वर्ष पूर्ण करत आहेत. आमच्या विशेष वृत्त मालिकेत आज जाणून घेऊया बँकांचं पुनर्मांडवलीकरण करणाऱ्या बँकिंग सेक्टर क्लीनअप या मोहिमेविषयी.
1: भारतातील बँका विकासाचं ध्येय ठेवून काम करण्याला पुरेसं महत्व देत नव्हत्या. नेहमीच्या तपासण्यांशिवाय एखाद्या मर्जीतील कर्जदाराला मोठं कर्ज दिलं जाऊ शकत होतं आणि जेव्हा ते कर्ज बुडत असे तेव्हा ते कर्ज भरून काढण्यासाठी पुन्हा कर्ज देत असे. यामुळे बँकांनी आपली विश्वासार्हता गमावली होती. मोदी सरकारनं सत्तेवर आल्यानंतर लगेचच मालमत्ता गुणवत्ता पुनरावलोकनाचा आदेश दिला ज्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्यावर असलेल्या कर्जाच्या भाराची माहिती प्रामाणिकपणे देणं भाग पडलं. सार्वजनिक क्षेत्रातली बँकांमधील बुडीत कर्ज जवळपास 15% पोहोचल्याचं यामुळे पुढे आलं. दिवाळखोरी आणि नादारी संहिता राबवून माहिती करून घ्या, निराकरण करा, पुनर्भांडवलीकरण आणि सुधारणा यावर भर द्या अशी उपाययोजना राबवण्यात आली. बुडीत मालमत्तांचं निराकरण करण्यात आलं, बँकांचं पुनर्भांडवलीकरण करण्यात आलं आणि प्रशासन अधिक कडक करण्यात आलं. बँका आता केवळ जुनी कर्ज भरून न देता भारताच्या विकासाला पाठिंबा देण्यासाठी सज्ज आहेत. आकाशवाणी बातम्यांसाठी मेघना देशपांडे पुणे.
0: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्यासह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना आदरांजली वाहिली आहे. यानिमित्त देशभरात ठिकठिकाणी आज अनेक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. पुण्यात महाराष्ट्र गांधी स्मारक निधी आणि युक्रांतच्या वतीनं 1 ते 7 ऑक्टोबर दरम्यान कोथरूडमधील गांधी भवन इथं गांधी सप्ताहाचं आयोजन करण्यात आलं आहे. ज्येष्ठ लेखक अंबरीश मिश्र यांच्या व्याख्यानानं सप्ताहाचं उद्घाटन झालं. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बहुजन हिताय बहुजन सुखाय हे ब्रीदवाक्य सार्थ करत श्रोत्यांच्या मनावर अमीट ठसा उमटवला आहे. फ्लाय दुबई विमानाचं पायलट कॅप्टन स्मिथ माचर यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. या कामासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. त्यांच्या या शौर्याबद्दल देशाच्या राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशांचे प्रतिनिधी यांनी स्मिथचं कौतुक केलं. कठीण प्रसंगात प्राणाची बाजी लावत कॅप्टन स्मिथ यांनी दाखवलेलं धैर्य आणि कर्तव्यनिष्ठा कौतुकास्पद आहे. स्मिथ हे युवकांसाठी प्रेरणास्थान आहेत. राज्य आणि

पक्षाला त्यांचा अभिमान आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या अभिनंदन संदेशात म्हटलं आहे. रायगड जिल्ह्यातील दिवेआगरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातील आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिवेआगरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी शैक्षणिक सहलींबाबत राज्यभर मार्गदर्शक सूचना जारी करणार असल्याचं त्यांनी काल नाशिकमध्ये सांगितलं. आशियाई क्रीडा स्पर्धेत काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. भारतीय महिला हॉकी संघानं याआधीच अंतिम फेरी गाठली आहे. पुरुष हॉकी संघानं अतिटचीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करत अंतिम फेरी गाठली. कुस्तीपटू नितेश सिवाचनं काल ग्रेको रोमन प्रकारात पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं, तर नौकानयन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनु फ्रान्सिस आणि प्रिन्स नोबेल या भारतीय जोडीनं रौप्य पदक पटकावलं. महिलांच्या स्किप नौकानयन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा या जोडीला कांस्य पदक मिळालं. तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात गणी मणीश रत्नम तिरुमरू याला कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांनी कांस्य पदक जिंकलं. हवामान. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात आज तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता असून मराठवाडा आणि विदर्भात हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील. UPSC शताब्दीपूर्ती सोहळ्यात पंतप्रधानांचा विश्वास. दुष्काळी भागातल्या शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत द्यायचा सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. दिवेआगर समुद्रात आळंदीतील 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष क्रिकेट आणि हॉकी संघ अंतिम फेरीत. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 7:20 झाले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
2: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
1: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
2: आजच संपर्क करा.
3: ही कुठली स्टाईल? बिडी सिगरेट पिणं, गुटखा खाणं म्हणजे काही स्टाईल मध्ये जगणं नाही. व्यसन सोडा आणि आयुष्याशी नव्याने नातं जोडा.
0: फूल खिलते हे बहारों का समा होता है, ऐसे मौसम में ही तो प्यार जवा होता है. दिल की बातों को होठों से कहते हैं, पर एक दूसरों की मन की बातें भी तो रेडियो से ही सुनवाई और सुनी जाए.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: श्रोते हो आपल्या आवडते

0: या फोन इन कार्यक्रमासाठी रेकॉर्डिंग केलं जातं दर मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत. त्यासाठी आमचा नवीन फोन नंबर आहे 0721-2-99-10-38. क्रमांक पुन्हा एकदा 0721-2-99-10-38. श्रोतेहो, मंगळवारी दुपारी 3:30 ते 4:30 या वेळेत आपण फोन करून आपली आवड कळवा. आणि शुक्रवारी सकाळी 11 ते 12 या वेळेत स्वरसंवाद या कार्यक्रमात आपल्या प्रियजनांसमवेत ऐका आपलं फरमायशी गीत. तेव्हा श्रोतेहो, या नवीन फोन नंबरवर स्वरसंवाद कार्यक्रमासाठी आठवणीनं फोन करा.
1: श्रोते हो, आठवड्यातील सोमवार ते शनिवार या काळात सकाळी 7:25 ऐकायला विसरू नका कार्यक्रम दिलखुलास.

किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो? या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रून जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:25 होत आहेत. आता थोड्याच वेळात दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी सुचेता गरुडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करते. श्रोते हो, आज आपण सायबर गुन्हेगारी याविषयी माहिती करून घेणार आहोत. यासाठी आपण दिलखुलास कार्यक्रमात निमंत्रित केलेला आहे संजय शिंत्रे यांना. सर नमस्कार.
1: नमस्ते.
0: सध्या सायबर क्राईम खूप वाढत चाललेला आहे, तर नेमके सायबर क्राईमचे प्रकार कोणकोणते आहेत?
1: सायबर क्राईमचे सर्वात महत्वाचे जे प्रकार आहेत, काही फायनान्शियल फ्रॉड आहेत, काही सोशल मीडियाच्या वापरामुळे होणारे काही फ्रॉड आहेत, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे जे आपण जे नेहमी जे मोबाईल फोन वगैरे वापरतो, तर वेगवेगळ्या कॅटेगरी आहेत. एक पायरसी हा एक महत्वाचा एक भाग आहे, इम्पर्सोनेशन आहे, डाटा थेफ्ट आहे, असे वेगवेगळ्या प्रकारचे हे सायबरचे क्राईम दैनंदिन जीवनामध्ये घडत असतात. परंतु प्रत्येक सायबर क्राईमचं जे नाव जे आहे की ज्याला जनसामान्यांमध्ये जे नावाने ओळखलं जातं, अशामध्ये डिजिटल अरेस्ट आहे, इन्व्हेस्टमेंट फ्रॉड आहे,

0: एक्सटॉर्शन आहे, यूपीआय फ्रॉड आहे, क्यू आर कोड फ्रॉड आहे, म्हणजे अशा वेगवेगळ्या प्रकारच्या नावाने ते ओळखले जातात.
1: अच्छा सर, तुम्ही तर बरेच प्रकार सांगितले, पण सर्वात आपल्या जवळ कायम असणारा मोबाईल फोन आहे, आणि तुम्ही फोन बद्दल पण आता सांगितलं की फोन मध्ये पण बरेच सायबर क्राईम होतात, पण नेमका मोबाईल फोन वापरताना आपण काय काळजी घ्यायची हे सुरुवातीला जाणून घेऊया, आणि मग पुढच्या आपण प्रश्नांकडे जाऊया.
0: मोबाईल फोन आपल्याकडे जो आहे त्याचं नेहमी तुम्ही अपडेट करणं फार गरजेचं. प्रत्येक जी मोबाईलची जी कंपनी आहे, ह्या सर्व कंपन्या आपला फोन अपडेट करण्यासाठी वारंवार आपल्याला अलर्ट देत असतात. बऱ्याच वेळा नागरिक त्याच्यावरती दुर्लक्ष करतात, कारण का तो डाउनलोड कधी होणार आणि त्याच्यानंतर तो इन्स्टॉल कधी होणार, त्याच्यामध्ये 2-4 मिनिटं जातील, पण 10-15 मिनिटं जातील, म्हणून बरेच लोक ते अपडेट करत नाही. पहिला आपला फोन अपडेट करणं गरजेचं आहे. यासाठी गरजेचं आहे की अपडेट म्हणजे त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर येत असतं, की जे सॉफ्टवेअर तुमच्या फोनमध्ये जर मालवेअर असतील किंवा तुमच्या फोनमध्ये असे काही सॉफ्टवेअर जाऊन बसले असतील की ज्याच्यामुळे तुमचा फोनचा डेटा लीक होऊ शकतो, किंवा तुमचा फोन बॅटरी तुमची जास्त गरम होऊ शकते, किंवा फोन टाकू लागला असेल, तर असे वेगळ्या प्रकारचे जे काही त्याच्यामध्ये सोल्युशन्स आहेत ते सॉफ्टवेअरच्या माध्यमातून ती कंपनी तुम्हाला अलर्टच्या माध्यमातून सांगत असते. तुम्ही तो अपडेट जर केला तर तुमचा फोन हा सिक्युअर राहतो. बऱ्याच वेळेला वेगवेगळ्या फोन तुम्ही जेव्हा मोबाईल फोन मधून गुगल प्ले मधून बरेचसे सॉफ्टवेअर तुम्ही किंवा ऍप डाउनलोड करता, तर हे इतके ऍप आहेत की लाखोच्या संख्येमध्ये ऍप आहे. कोण कुठला ऍप डाउनलोड करेल, कुठली लिंक डाउनलोड करेल, आणि त्याच्यामध्ये मालवेअर असण्याची शक्यता असते. जर तुम्ही फोन जर अपडेट केला तर हे सगळेच्या सगळे तुमचे मालवेअर किंवा जे काही नोटोरियस ऍप्स आहेत ते सगळेच्या सगळे तुमच्या फोन मधून निघून जातात. म्हणून फोन अपडेट करणं गरजेचं आहे. दुसरी गोष्ट अशी आहे की तुमच्या फोन मध्ये SMS येत असतात, व्हॉट्सअपचे नाही, SMS टेक्स्ट मेसेज. जे टेक्स्ट मेसेज येतात हे चेक करणं गरजेचं आहे. हे टेक्स्ट मेसेजेस तुम्हाला बँकांच्या कडून अलर्ट येत असतात, की तुम्हाला कळतं की तुमच्या अकाउंट मध्ये किती पैसे जमा झाले, तुमच्या अकाउंट मधून पैसे किती गेले, ही सर्व माहिती तुम्हाला टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून ती माहिती कळत असते. तर ते तुम्ही वारंवार चेक करणं गरजेचं आहे. जर तुमच्या असं लक्षात आलं टेक्स्ट मेसेजच्या माध्यमातून की तुमच्या अकाउंट मधून पैसे गेलेले आहेत, डिटेक्ट झालेले आहेत, आणि जर ते संशयास्पद वाटलं असेल, तुम्ही तात्काळ 1930 वरती जर कॉल केला तर लगेच सिस्टम ऍक्टिव्हेट होते, आणि ज्या सायबर गुन्हेगाराच्या अकाउंट मध्ये जे पैसे गेलेले आहेत त्या अकाउंटच्या बँक मॅनेजरला SMS जातो, ईमेल जातो, आणि त्यांना अलर्ट केलं जातं की हे सायबर गुन्हेगाराचा अकाउंट आहे आणि या अकाउंट मध्ये जे पैसे आले ते पैसे तुम्ही फ्रीज करा, म्हणजे तुमचे पैसे सेफ होतात, तुम्हाला पोलीस स्टेशनला जायची गरज नाही. त्यामुळे मोबाईल फोन हाताळत असताना पहिला तुमचा फोन तुम्ही अपडेट करणं गरजेचं आहे, आणि जो मोबाईल नंबर तुम्ही बँकेला इंटरनेट बँकिंग साठी दिलेला आहे किंवा मोबाईल बँकिंग साठी दिलेला आहे तो मोबाईलचा सिम कार्ड त्या फोन मध्ये असणं आवश्यक आहे. बऱ्याच वेळा सिम कार्ड एका फोन मध्ये असतो आणि मोबाईल दुसरा असतो, आणि ज्या मोबाईल वरती अलर्ट ज्या सिम कार्ड वरती अलर्ट येतात ते सिम कार्ड तुमच्यापाशी जर असेल तर तुमच्या अलर्ट नुसार तुम्ही 1930 कॉल करून तुम्ही अलर्ट करू शकता आणि तुम्ही सायबर विभागाची मदत घेऊ शकता.
1: नक्कीच सर, पण इथे छोटा प्रश्न मनामध्ये असा येतो, तुम्ही आता टेक्स्ट मेसेज बद्दल सांगितलं, पण टेक्स्ट मेसेज हा नेमका बँकेकडूनच आलाय की नाही हे आपण कसं काय व्हेरीफाय करायचं, कारण का आता सध्या फ्रॉड असा म्हणजे ऐकतोय आपण की तुम्हाला मेसेज आला की तो ओपन करू नका, किंवा ओपन केला तरी तुम्ही पटकन त्या आपल्या UPI वरती जाऊन आपला पिन टाकू नका वगैरे असे स्कॅम पण भरपूर चालले, तर खराच तो बँकेकडून आलाय ते व्हेरीफाय आपण कसं करायचं.
0: हा, बँकेकडून जेव्हा तुम्हाला मेसेज येतो हा प्लेन मेसेज असतो, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची PDF फाईल नसते, त्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारची लिंक नसते. लिंक याचा अर्थ त्याच्यामध्ये सॉफ्टवेअर आहे, त्याच्यामध्ये कुठली तरी मालवेअर आहे आणि ते मालवेअर हार्मफुल असू शकतो. PDF फाईल असेल, जी PDF फाईल अननोन माणसाकडून आलेली आहे किंवा बँकेचं लेबल वापरून जर कुणी जर पाठवली असेल तर ती PDF फाईल कधी आपण ओपन करू नये. समजा जरी आपण ओपन केलीच चुकून तर आपल्या अकाउंट मधून पैसे बाहेर जाण्यासाठी दोन गोष्टीची आवश्यकता असते. जर तुम्ही UPI पेमेंट करत असाल तर पिन नंबर असतो जो तुम्हालाच माहित असतो. दुसरी गोष्ट आहे, जर तुम्ही इंटरनेट बँकिंग करत असाल तर तुम्हाला OTP येत असतो, तर OTP आणि पिन नंबर कधीच कुणालाही पाठवायचे नाही. आणि लगेच अशा वेळेला आपला फोन आपण स्विच ऑफ करायचा आहे आणि स्विच ऑन करायचा, म्हणजे तुमच्या फोन मध्ये जर एखादा मालवेअर किंवा काही जर आला असेल ते तुमच्या फोन मधून ते डिलीट होऊ शकतं. तुमचा फोन तुम्ही अपडेट केला

0: या सर्व समस्या निराकरण होऊ शकतो.
1: नक्की सर, कधी कधी असंही होतं की आपल्याला मेसेज येतो की तुमच्या अकाउंटला आम्ही एवढे एवढे पैसे चुकून माझे आले आणि ते आमचे आता परत करा, आणि तेव्हा पण आपण बऱ्याच वेळा बघतो की आपण त्यांना पैसे परत करायला जातो आणि आपलं अकाउंट सगळं खाली होतं, तर हा काय नेमका प्रकार आहे?
0: बऱ्याच वेळा सायबर गुन्हेगार स्वतःहून पैसे तुमच्या अकाउंटला टाकतात. खास करून सोशल मीडियावरती जे मंडळी ऍक्टिव्ह आहे, तर ह्या सोशल मीडियाच्या माध्यमातून लोन वगैरे लोकांना दिले जातात, किंवा कधी कधी लोकांना पैसे पाठवले जातात. पैसे जेव्हा पाठवतो आणि जेव्हा तुम्ही रिपेमेंट करू लागता तेव्हा तुमचं अकाउंट तुम्हाला घ्यावं लागतं.
1: बरोबर.
0: आणि त्या अकाउंटवरून त्यांनी जे सायबर गुन्हेगार किंवा कोणी एक्स वाय झेड व्यक्ती आहे त्याचं अकाउंट तुम्हाला बघावं लागतं आणि मग त्याला पैसे पाठवावं लागतं. दरम्यानच्या काळामध्ये तुमच्या फोनमध्ये की लॉगर असू शकतो. की लॉगर म्हणजे तुम्ही जे टाइप करता ते सायबर गुन्हेगारला कळू शकतं. जर तुम्हाला जर पैसे जर आलेच असतील तर परत पाठवायची कुणीही घाई करू नये. काही गरज नाही,
1: गरज नाही, आपण तसेच ठेवले तरी
0: पैसे आपल्याला ठेवले तरी चालतील. परंतु आपण 193 वरती कॉल करून सांगितलं गेलं पाहिजे की हे पैसे माझ्या अकाउंट वरती आलेले आहेत आणि ते माझे पैसे नाहीये. ही जर तुम्ही सायबर 193 वरती जर कॉल करून जर तुम्ही सांगितलं, तर ज्यावेळा कधी सायबर गुन्हेगार असे करतात की एखाद्या सायबर क्राईम मधले जे पैसे आहेत ते रॅन्डमली अनेक लोकांच्या अकाउंट वरती पैसे टाकतात आणि ते अकाउंट फ्रीज व्हायला सुरुवात होते किंवा ते अमाऊंट लीन व्हायला सुरुवात होते. अमाऊंट लीन म्हणजे फक्त तेवढी अमाऊंट फ्रीज झालेली आहे. अकाउंट फ्रीज म्हणजे पूर्ण अकाउंट मधून काहीच तुम्हाला ऍक्टिव्हिटी करता येत
1: नाही.
0: पैसे असंही करू शकता. म्हणून आपल्याला जर पैसे असे आले असतील तर आपण रिपेमेंट करायची गरज नाही, त्या व्यक्तीला रिस्पॉन्स द्यायची अजिबात गरज नाहीये. तर तुम्ही तात्काळ 193 वरती कळवायला पाहिजे की असं असं माझ्या अकाउंट वरती पैसे आलेले आहेत आणि असं असे हे अकाउंट माझं आहे. त्या ठिकाणी तो 193.0 ची जी सिस्टीम आहे, सायबर क्राईम .gov.in पोर्टल जे सेंट्रल गव्हर्नमेंटने ओपन केलेली आहे, तर ही सिस्टीम तुम्हाला सर्वपणे त्या ठिकाणी मदत करेल.
1: अच्छा सर, पण मुळामध्ये मनात एक प्रश्न छोटासा येतो की हे आपले अकाउंट डिटेल्स, आपल्याला फोन पण कधी कधी असे खोटे येतात, तर त्यांना फोन नंबर आणि अकाउंट डिटेल्स मिळतात कसे?
0: अकाउंट डिटेल्स आणि फोन नंबर म्हणजे बऱ्याच वेळा फोन नंबर मिळण्याचे त्यांचे अनेक सोर्सेस आहेत. पूर्ण जगभर सगळं जे जग आहे, आता जगामध्ये जर साधारणपणे 800 कोटी लोक राहतात तर त्याच्यामध्ये साधारणपणे 550 कोटीच्या वरती आणि भारतातले साधारणपणे 85 कोटीच्या वरती हे लोक इंटरनेटने कनेक्ट झालेले आहेत. इंटरनेटने कनेक्ट याचा अर्थ असा आहे, एकतर ते सोशल मीडियावरती उपस्थित आहेत किंवा सोशल मीडियाचा वापर करतायत, नेट बँकिंगचा वापर करतायत किंवा कुठलाही सोशल मीडिया वापर अशा प्रकारे लोक कनेक्ट झालेले आहेत. तर बऱ्याच वेळा काय होतं की ही जी माहिती असते ती वेगवेगळ्या पोर्टलच्या माध्यमातून कलेक्ट केली जाते. तर फॉर एक्झाम्पल तुम्ही एखाद्या मॉलमध्ये गेला तर मॉलमध्ये तुम्ही एखादी छोटी मोठी वस्तू घेतली किंवा एखादी ऍक्टिव्हिटी तुम्ही पार्टिसिपेट झाला, तर तो व्यक्ती काय करतो की तुम्हाला म्हणतो तुमचं नाव काय, तुमचा मोबाईल नंबर काय आहे, तुम्ही लेट पट्टी देऊन टाकता कारण का ते इरिलेव्हंट आहे, ते देऊन तुम्हाला काही धोका वाटत नाही. किंवा तुम्ही एखाद्या मेडिकल शॉप मध्ये गेला, एखाद्या हॉटेलमध्ये गेला, तर कधी कधी एखाद्या हॉटेलमध्ये रिव्ह्यू घेण्यासाठी किंवा बाबा आपला कस्टमरचा रिव्ह्यू काय आहे, किंवा एखाद्या पेट्रोल पंपवरती तुम्ही गेला तर रिव्ह्यू घेण्यासाठी कधी कधी ते मोबाईल नंबर मागितले जातात. आणि मग त्याच्यानंतर तुम्हाला त्या मेडिकल सेंटर मधून किंवा मॉल मधून किंवा एखाद्या बुकिंग सेंटर मधून तुम्हाला काही ऑफर्स यायला सुरुवात होते. ही त्यांचा तो इंटरनल भाग आहे. हा जो डेटा आहे कुठल्या तरी सर्व्हर वरती कुठल्या तरी डेटा सेंटर तो सेव्ह झालेला आहे, तुमचा मोबाईल नंबर वगैरे. तर हे कधी कधी हा डेटा ब्रीच होतो, म्हणजे मेडिकल सेंटर मधला, मेडिकल शॉप मधला किंवा एखाद्या मॉल मधला, मल्टीप्लेस मधला किंवा एखाद्या गव्हर्नमेंटच्या पोर्टल मधला. तर गव्हर्नमेंट वेगवेगळ्या फॅसिलिटी देण्यासाठी पोर्टल ओपन करतं आणि त्याच्यावरती नागरिकांना स्वतःची माहिती ठेवायची असते, केवायसी ठेवायची असते आणि त्याप्रमाणे ती व्हेरीफाय करून त्या त्या व्यक्तीची खात्री झाल्यानंतर त्या अकाउंटला पैसे ते गव्हर्नमेंटच्या एजन्सीमधून ट्रान्सफर केले जातात. मग त्या कधी कधी त्या ठिकाणी फिंगरप्रिंट पण असते. तर हा जो डेटा आहे हा ब्रीच होत असतो, हा लीक होत असतो आणि हा डेटा विकत घेणारे पण लोक आहे. बऱ्याच वेळा तुमचे फोन पडतात किंवा घाळ होतात, हे तुटलेले फुटलेले फोन सुद्धा गोळा केले जातात आणि त्याच्यातला मेटा डेटा काढला जातो. तुमचे फ्रेंड्स मध्ये तुम्ही जे काही मोबाईल मध्ये जे सेव्ह केलेले आहे, मोबाईल नंबर सेव्ह केलेले आहे, कोणाला काही माहिती आदान प्रदान केलेली आहे, काही पाठवलेली आहे, सोशल मीडियावरचा प्रेझेन्स आहे, ही सगळी माहिती सायबर गुन्हेगाराकडे जाऊ शकते.
1: अच्छा, श्रोते हो, दिलखुलास कार्यक्रमातून सायबर

गुन्हेगारीविषयी आपण माहिती करून घेतली, परंतु या विषयाची व्याप्ती पाहता आपण हाच संवाद पुढे असाच चालू ठेवणार आहोत। तेव्हा पुन्हा भेटूया दिलखुलास कार्यक्रमात सकाळी ठीक 7:25 मिनिटांनी। तोपर्यंत मी सुचेता गरुडे आपला निरोप घेते। नमस्कार।

0: प्रायोजित कार्यक्रम दिल खुला।
1: श्रोतेहो, आताच आपण दिलखुलासा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून ऐकलात। FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र। पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात।
2: गाव आणि शेतीमातीशी नाता सांगणारा कार्यक्रम ग्राम परिसर आणि शेतशिवार ऐकायला विसरू नका। दर गुरुवारी आकाशवाणी अमरावती 101.5 MHz वर।

0: गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या
1: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने. केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमांनी.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.
0: एफएम बँड 101.5 मेगाहर्ट्ज वर आणि न्यूज ऑन एआयआर या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 7:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम नाट्य संगीत.

0: श्रोते हो, आताच आपण बकुल पंडित यांच्या सुरात शांता शेळके यांची शब्दरचना ऐकली. संगीत दिलं होतं जितेंद्र अभिषेकी यांनी.
1: टिकूजी, 100 ग्रॅम पेढे द्या ना.
2: 250 ग्रॅमच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा,
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.

श्रोते, आताच आपण पंडित कुमार गंधर्व यांच्या सुरात गोविंदराव टेंबे यांची शब्दरचना ऐकली. या गीतासोबतच आजचा नाट्यसंगीत हा कार्यक्रम आम्ही इथे समाप्त करीत आहोत. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात ठीक 8 वाजता समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज आणि 8:30 आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून राष्ट्रीय मराठी बातम्या सहक्षेपित करीत आहोत. आता सुरुवातीला ठीक 8 वाजता आकाशवाणीच्या दिल्ली केंद्रावरून समाचार प्रभात.

0: Indian women's recurve archery team has created history by winning its maiden Asian Games gold medal, defeating world champion South Korea 5-3 in a thrilling final today. Ankit Bhagat, Kirti Sharma and Kumkum Mohod held their nerve in windy conditions to edge past the 10-time Olympic champions. After the first two sets were tied, India seized the advantage in the third set with a 55-point score against Korea's 52. In the fourth set, a crucial score correction turned Kirti Sharma's 8 into a 9, taking India to 54 points and sealing the gold. Earlier, India defeated China 5-1 in the semi-final to reach its first ever Asian Games women's recurve final. This is India's first Asian Games gold in the women's recurve team event. And now for a look at today's newspapers, it's over to Sarabjit Kaur.
1: Thank you, Abhishek. On the Fly Dubai flight incident, Hindustan Times leads, averted a 9/11 style tragedy, Modi lauds Captain Machar, injured Indian captain's table, attack motive still unclear, headlines the Asian Age. Israeli leaders hail Indian pilot as hero, states the Pioneer. At the UPSC centenary celebrations, the Asian Age reports, Modi pushes citizen-first approach in civil services. UPSC turns 100, Prime Minister urges shorter exam cycles, youth-centric reforms, reports the Indian Express. Supreme Court bars license renewal for motorists with unpaid fines, informs the Hindu. And finally, Silesau land in City of Joy amid tight security. Well, the Indian Express reports that five-time football world champions Brazil landed in Kolkata on Thursday night for their much-awaited friendly with India on Saturday. And with that, it's back to you, Abhishek.
0: Thank you, Sarabjit. And now, before we end the bulletin, the headlines once again. Nation pays homage to father of the nation, Mahatma Gandhi, and former Prime Minister Lal Bahadur Shastri on the birth anniversary today. Special Gram Sabhas to be convened across the country on the occasion of Gandhi Jayanti. Civil Aviation Ministry initiates series of reforms to make aviation security processes simpler and quicker. Saudi Arabia hands over to UAE Omani co-pilot who made abortive attempt to crash fly Dubai's Tel Aviv-bound plane. Brave Indian pilot Smith Machar airlifted to Abu Dhabi for treatment, India closely following his health condition. And India bags gold in the women's recurve archery team event at the Asian Games in Japan. And with that, we end the morning news. Have a nice day.
2: आकाशवाणी पुणे केंद्र सकाळचे 8:30 वाजले प्रसारित करत आहोत राष्ट्रीय मराठी बातमीपत्र.
3: आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न. कर्ज वसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. आता सविस्तर बातम्या. केंद्रीय लोकसेवा आयोगामार्फत प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताच्या उभारणीत महत्वाची भूमिका बजावतील असा विश्वास पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला. केंद्रीय लोकसेवा आयोग अर्थात UPSC संस्थेचा शताब्दीपूर्ती सोहळा काल नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं झाला, त्यावेळी पंतप्रधान बोलत होते. या सोहळ्यात 100 ऐतिहासिक निर्णय या पुस्तकाचं प्रकाशन तसंच एका नाण्याचं आणि एका विशेष टपाल तिकिटाचं अनावरण पंतप्रधानांच्या हस्ते करण्यात आलं. विकसित भारताचं उद्दिष्ट गाठण्यासाठी ज्या पद्धतीचं प्रशासन आवश्यक आहे त्याचा मुख्य आधारस्तंभ ही संस्था असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज दिल्लीतल्या राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या स्मृतीस्थळी पुष्पांजली अर्पण करून गांधीजींना अभिवादन केलं. पंतप्रधान मोदी यांनी माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या विजयघाट या स्मृतीस्थळी जाऊन त्यांना अभिवादन केलं. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त गुजरातमधलं त्यांचं जन्मस्थान असलेल्या पोरबंदरमध्ये कीर्ती मंदिर इथं प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं असून गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल या सभेला उपस्थित राहणार आहेत. साबरमती आश्रमातही सर्वधर्म प्रार्थना सभेचं आयोजन करण्यात आलं आहे.

गांधी जयंतीच्या निमित्तानं देशभरात आज विशेष ग्रामसभा आयोजित केल्या जाणार आहेत. या सभांमध्ये प्रशासनातील परिवर्तनकारी सुधारणा आणि उपक्रमांवर चर्चा होणार आहे. या विशेष ग्रामसभांमधून पीपल्स प्लॅन कॅम्पेन 2026-27 म्हणजेच सबकी योजना सबका विकास या मोहिमेचा शुभारंभही केला जाईल असं ग्रामीण विकास मंत्रालयानं म्हटलं आहे. थोर समाजसुधारक महात्मा ज्योतिराव फुले यांच्या द्विशताब्दी जयंती वर्षानिमित्त विशेष स्मृती नाणं आणि टपाल तिकीट जारी करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे. यासाठी 55 लाख रुपयांच्या खर्चाला प्रशासकीय मान्यता देण्यात आली असून या निर्णयाची अंमलबजावणी सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत केली जाणार आहे. फ्लाय दुबई विमानाचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांनी स्वतःवर प्राणघातक हल्ला झाल्यानंतरही प्रसंगावधान राखत विमानातील 180 प्रवाशांचे प्राण वाचवले. त्यांच्या या धाडसी कार्यासाठी त्यांच्यावर राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. राष्ट्रपती आणि पंतप्रधानांसह विविध देशाच्या नेत्यांनीही त्यांचं कौतुक केलं आहे. स्मिथ यांच्या प्रकृतीवर बारकाईनं लक्ष ठेवण्यात येत असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं एका निवेदनात म्हटलं आहे. संयुक्त अरब अमिरातीमधल्या भारतीय राजदूतांनी रुग्णालयात कॅप्टन मच्छार यांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीची विचारपूस केली. त्याआधी राजदूतांनी त्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आणि कॅप्टन स्मिथ यांच्या प्रकृतीसाठी सर्वतोपरी मदतीचं आश्वासन दिलं. त्यांना पुढील वैद्यकीय उपचारांसाठी अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. महाराष्ट्रातील दुष्काळी परिस्थितीचे निकष लागू न झालेल्या मात्र दुष्काळ सदृश परिस्थिती असलेले 15 ते 18 तालुके पंचनामे आणि आणेवारीच्या आधारे दुष्काळग्रस्त तालुक्यांच्या कक्षेत आणण्याचा राज्य सरकारचा प्रयत्न आहे असं राज्याचे महसूल मंत्री आणि दुष्काळ निवारण मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं. ते काल मुंबईत वार्ताहरांशी बोलत होते. पंचनामे लवकर पूर्ण करून दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत देण्याचा शासनाचा प्रयत्न असल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान या वर्षीच्या खरीप हंगामातील दुष्काळी परिस्थिती घोषित करण्यात आलेल्या महाराष्ट्र राज्यातील 265 तालुक्यांमधील शेतकऱ्यांनी खरीप हंगामात घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्जाचं मध्यम मुदतीच्या कर्जात पुनर्गठन करण्यास राज्य शासनानं मान्यता दिली असून शेतीशी निगडीत कर्जाच्या वसुलीलाही स्थगिती देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे अशी माहिती राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी काल मुंबईत दिली. साठेबाजी आणि इतर गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी केंद्र सरकारनं व्यापाऱ्यांसाठी साखर साठवण्याचा कालावधी 15 दिवसांपर्यंत कमी केला असून त्याची मर्यादा 1000 क्विंटल निश्चित केली आहे. हा निर्णय 15 सप्टेंबर पासून लागू झाला असून नोव्हेंबर 2026 अखेरपर्यंत लागू राहणार आहे. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. युक्रेन संघर्षावर परस्पर संमतीनं तोडगा काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे चांगल्या कल्पना आहेत असं रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. वाल्दाई फोरममध्ये बोलताना मोदी यांच्याशी चर्चा करताना शांततापूर्ण तोडगा काढण्यात विशेष रस दाखवत असल्याचंही त्यांनी सांगितलं. या संदर्भात राजकीय भूमिका तटस्थ असली तरीही शत्रुत्व संपवण्यासाठी भारत सक्रिय प्रयत्न करत असल्याचंही पुतीन म्हणाले. ऊर्जा, महत्वपूर्ण खनिज आणि एरोस्पेस या क्षेत्रांमध्ये अधिक सहकार्याच्या माध्यमातून भारताच्या आर्थिक विकासाला पाठिंबा देण्याची कॅनडाची इच्छा आहे असं मत कॅनडाचे आंतरराष्ट्रीय व्यापार मंत्री मनिंदर सिद्धू यांनी म्हटलं आहे. ते काल मिलवॉकी इथं झालेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत बोलत होते. भारत आणि कॅनडाचे पुढील 5 वर्षातला द्विपक्षीय व्यापार 30 अब्ज डॉलर्सवरून जवळपास 70 अब्ज डॉलर्सपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट आहे असंही सिद्धू यांनी सांगितलं. सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारासाठीची वाटाघाटींची 5वी फेरी येत्या सोमवारी ओटावा इथं सुरू होणार असून येत्या काही महिन्यात ही चर्चा पूर्ण करण्याचा दोन्ही पक्षांचा मानस आहे असंही ते म्हणाले. अमेरिकेतल्या मिलवॉकी इथं आलेल्या G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या बैठकीत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी भारताच्या अन्न सुरक्षा उपाययोजनांवर प्रकाश टाकला. सर्वांसाठी अन्न सुरक्षा सुनिश्चित करणं आणि शेतकऱ्यांसाठी अधिक संधी निर्माण करणं हे भारताच्या धोरणाच्या केंद्रस्थानी आहे असं सांगत कोणत्याही देशावर दबाव आणण्यासाठी अन्नाचा वापर कधीही साधन म्हणून केला जाऊ नये असंही गोयल यांनी सांगितलं. या बैठकीच्या निमित्तानं गोयल यांनी ब्रिटन आणि ऑस्ट्रेलियाच्या व्यापार मंत्र्यांशी चर्चा करून आर्थिक आणि व्यापार कराराच्या अंमलबजावणीचा आढावा घेतला. आकाशवाणी पुणे केंद्राचा आज 73वा वर्धापन दिन आहे. 2 ऑक्टोबर 1953 रोजी स्थापन झालेल्या या केंद्रानं बातम्यांसह विविध सांस्कृतिक कार्यक्रम, विशेष मान्यवरांच्या मुलाखती,

0: संगीत, नाटक इत्यादींच्या माध्यमातून श्रोत्यांवर अमिट ठसा उमटवला आहे. महाराष्ट्रातल्या रायगड जिल्ह्यातील दिव्यागरच्या समुद्रात काल 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाला. हे विद्यार्थी पुणे जिल्ह्यातल्या आळंदीतल्या शिकवणी वर्गातील होते. ते दिव्यागरला सहलीसाठी गेले होते. समुद्रात पोहण्यासाठी उतरलेल्या विद्यार्थ्यांना पाण्याचा अंदाज न आल्यानं ही दुर्घटना घडली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी या दुर्घटनेबद्दल शोक व्यक्त केला आहे. या दुर्घटनेची सखोल चौकशी करून दोषींवर कडक कारवाई करण्याचे निर्देश आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिले आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत आज तिरंदाजीमध्ये रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं सुवर्णपदकाला गवसणी घातली आहे. अंकिता भकत, कुमकुम आणि कीर्ती या संघानं ही कामगिरी केली आहे. अंतिम फेरीत दक्षिण कोरियाच्या संघाला त्यांनी धूळ चारली. दरम्यान काल पुरुष हॉकी आणि क्रिकेट संघांनी आपल्या प्रतिस्पर्धी संघांना मात देत अंतिम फेरीत प्रवेश केला. पुरुष हॉकी संघानं अटीतटीच्या सामन्यात पाकिस्तानचा 4-3 असा पराभव केला, तर क्रिकेट संघानं श्रीलंकेला 124 धावांनी पराभूत करून अंतिम फेरी गाठली. ग्रेको रोम कुस्तीपटू नितेश सिवाचननं काल पुरुषांच्या 97 किलो वजनी गटात रौप्य पदक पटकावलं, तर नौकायन स्पर्धेत पुरुषांच्या स्किप गटात मनू फ्रान्सिस आणि प्रिन्स कुरुन सिंकल नोबेल या भारतीय जोडीला रौप्य पदक मिळालं, तर महिलांच्या स्किप नौकायन प्रकारात हर्षिता तोमर आणि शीतल वर्मा यांच्या जोडीला कांस्य पदक मिळालं. गणेश मणिरत्नम तिरुमुरू याला तिरंदाजीमध्ये वैयक्तिक कंपाऊंड प्रकारात कांस्य पदक मिळालं. पुरुष आणि महिला स्क्वॉश प्रकारात दोन्ही संघांना उपांत्य फेरीत पराभवाला सामोरं जावं लागल्यानं त्यांना कांस्य पदकावर समाधान मानावं लागलं. भारताच्या पदकांची संख्या 67 पोहोचली आहे. यात 11 सुवर्ण, 23 रौप्य आणि 33 कांस्य पदकांचा समावेश आहे. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेतील पदक विजेत्या कामगिरीबद्दल भारतीय खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. हवामान विभागानं आज अरुणाचल प्रदेशच्या काही भागांमध्ये मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. तसंच केरळ, माहे, लक्षद्वीप, तमिळनाडू, पुदुचेरी आणि कराईकलच्या काही भागांमध्ये मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. प्रशासकीय सेवेत भरती होणारे तरुण विकसित भारताचं स्वप्न साकार करतील, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं प्रतिपादन. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त आज देशभर विविध कार्यक्रमांचं आयोजन. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत देण्याचा महाराष्ट्र सरकारचा प्रयत्न, कर्जवसुलीला स्थगिती. दिव्यागर समुद्रात 8 विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची चमकदार कामगिरी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा लगेचच.
2: चटपटीत, चमचमीत, चवदार स्वाद, ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही, रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज, घरकुल मसाले आज.
1: श्रोते, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. आता महात्मा गांधी जयंतीनिमित्त समन्वित कार्यक्रम सामान्याच्या जीवनातील गांधी. हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते आहेत नयन पवार.

श्रोते हो, गांधींना आपण अगदी बालपणी नोटेवर बघितलेलं आहे. मात्र जसं जसं वय वाढत गेलं तसं तसं गांधींच्या विषयी अनेक गोष्टी आपल्याला आपल्या जीवनात किती अनुभवायला मिळतात हे कळत गेलं. प्रत्येकाच्या आयुष्यात गांधींबद्दल एक वेगळी भावना जपलेली असते, किंवा प्रत्येकाच्या वाट्याला आलेली परिस्थिती, विचार, भावना यातून प्रत्येकाला गांधीजी वेगळ्या पद्धतीनं समजलेले असतात. तर जाणून घेऊया तुमच्या आमच्या जीवनातील गांधी.

0: काकू शांता काकू
1: कोण आहे?
0: आज सकाळी तुमच्या घरातून असा भजनाचा आवाज येतोय, म्हणजे नक्कीच काहीतरी विशेष आहे वाटतो।
1: अरे अमोल, विशेष आहेच ना, आज 2 ऑक्टोबर नाही का गांधी जयंती?
0: अरे हा, आज गांधी जयंती ना। हो सई, म्हणजे आज सगळीकडे गांधीजींचे फोटो, भाषण, स्वच्छता अभियान आणि संध्याकाळ पर्यंत सगळं पूर्वपदावर।
2: अमोल, तुझं हे नेहमीच आहे हा, प्रत्येक गोष्टीत टोमणा।
0: अगं मीना तही टोमणा नाही ग, निरीक्षण आहे माझं हे।
3: पण अमोल, तुझ्या बोलण्यात एक प्रश्न मात्र आहे।
0: कुठला माधव काका?
3: आपण गांधीजींना वर्षातून एकदा आठवतो हे खरं, पण त्यांच्या विचारांना रोजच्या आयुष्यात जागा आहे का?
1: मलाही नेहमी हाच प्रश्न पडतो। गांधीजींचं नाव घेतलं की सत्य, अहिंसा, स्वदेशी, स्वच्छता ही मोठमोठी शब्द आठवतात, पण आपल्या रोजच्या आयुष्यात याचा संबंध कुठे येतो?
4: कुठे येतो म्हणजे अगदी आपल्या घरात येतो।
0: काकू, तुम्ही सांगितलं की आता आम्हाला उदाहरण मिळणारच।
4: उदाहरण नाही रे, आठवण आहे।
0: बर,
4: माझे वडील फार साधे माणूस होते।
2: परिस्थिती ही साधीच।
4: खरं सांगायचं तर बेताचीच होती। एकदा आमच्या घरची किराणाची उधारी बरीच वाढली होती। दुकानदाराने वडिलांना वही दाखवली। तुमच्याकडे एवढे पैसे बाकी आहेत असं त्यांनी सांगितलं।
2: दुकानदारानं त्यांना विचारलं, मागचे पैसे कधी देणार?
0: मग काय म्हणाले वडील?
4: वडील म्हणाले, माहित नाही।
2: दुकानदार म्हणाला, मग ही उधारी सुद्धा नाही असं समजा।
4: मग माझे वडील हसले आणि म्हणाले, पैसे नाहीत असं मी म्हणेन, पण उधारी नाही असं कसं खोटं बरं बोलू।
2: किती साधी गोष्ट ना,
3: आणि किती मोठा विचार।
0: हो ना, पण काकू, तेव्हा गांधीजींचा विचार मनात होता का तुमच्या वडिलांच्या?
4: नाही, माहित नाही, कदाचित नसेलही।
0: मग गांधी कुठे आले?
2: पण सहज जे बोललं गेलं
4: त्यातच गांधीजींचा विचार येतो ना। गांधीजींचे विचार पुस्तकातून आपल्या घरात येतातच असं नाही, कधी कधी ते आई वडिलांच्या वागण्यातून आपल्यापर्यंत पोहोचतात।
0: बरोबर।
2: खरं सांगायचं तर संस्कारांमधून गांधीजींचे विचार आपल्यापर्यंत येतात हे छोट्या छोट्या गोष्टींमधून आपल्याला अनुभवायला मिळतं। आता सांगतेच तुम्हाला, गांधीजींच्या चरख्याबद्दल आपण शाळेत ऐकलंय। चरखा म्हणजे केवळ सूत कातणं नाही, तर स्वावलंबनाचा एक विचार आहे। आज जरी आपण चरखा चालवून सूत कताई करत नसलो तरी एक प्रश्न मात्र नक्कीच आहे, स्वतः मी काय करू शकतो।
0: बरोबर।
2: आपण बघतो प्रत्येकाच्याच घरात आई सकाळी उठून घरासमोरचा आणि घरातला सगळा परिसर स्वच्छ करत असते, दारासमोर झाडून सडा घालते आणि सुबक अशी रांगोळी काढून अंगण सजवते। किती प्रसन्न वाटतं आपल्याला आणि बाहेरून येणाऱ्याला सुद्धा। प्रसन्न मनानं घरात प्रवेश करताना प्रत्येक जण आनंदी होतो। मुख्य म्हणजे हीच स्वच्छतेची सवय मुलांना लागते आणि मुलं आवर्जून घर स्वच्छ ठेवतात। ती सवय बाहेर गेल्यावर आपण लावून घेतलेली असेल तर परिसर अर्थात आजूबाजूचा सर्व भाग स्वच्छ ठेवण्यात आपला हातभार लागेलच। स्वावलंबनाच्या, स्वच्छतेच्या सवयी लावून घेणं यात सुद्धा आहेतच ना गांधींचे विचार।
1: म्हणजे गांधीजींचं नाव न घेता गांधीजींचा विचार जगता येतो।
5: अगदी।
2: आणि कधी कधी आपण ते जगतोय हे आपल्यालाही कळत नाही।
0: बरोबर आहे, पण हे जरा जास्तच तात्विक होते असं नाही वाटत?
2: तुला फक्त चहा आणि पोहे यावर चर्चा करायला दिली तर चालेल नाही का?
0: त्याते गांधीजींचा विचार असेल तर चालेल की।
2: आणते आणते आणते चहा।

0: आता बरं वाटलं असेल अमोलला.
1: हो मीनाताई,
2: काय ग सई, तुम्ही म्हणालात ना, कधी कधी आपल्याला कळतही नाही की आपण एखादा विचार जपतोय. तुमच्याकडे असं काही उदाहरण आहे का?
0: आहे की. एकदा ना आमच्या सोसायटीत ना दोन कुटुंबांमध्ये ना जोरदार भांडण झालं.
3: अरे बापरे.
0: कारण अगदी किरकोळ होत, पण त्या किरकोळ कारणावरून एकमेकांवर आरोप, आरडाओरडा, आणि शेवटी एका मुलीने काहीतरी चूक केली म्हणून सगळे तिच्यावर तुटून पडले.
3: पण आजकाल तर हे नेहमीच आहे.
0: हो पण त्या दिवशी मला तिचा चेहरा आठवतोय अजूनही. सगळे बोलत होते आणि ती फक्त खाली मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
1: बस
0: बस. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई, आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतलंय.

0: मान घालून उभी होती. मी तिला जवळ घेतलं आणि म्हणाले, चूक झाली आहे पण तू चूक नाहीस.
1: बस
0: बस. पण तिच्या डोळ्यात पाणी आलं. नंतर ती म्हणाली, ताई आज पहिल्यांदा कुणीतरी मला ओरडण्याऐवजी समजून घेतलंय.

0: कधी कधी एखाद्याला न दुखावणं म्हणजे अहिंसा नाही,
1: तर दुखावण्याची संधी असूनही शब्द आवरणं म्हणजे अहिंसा।
2: पण हे तर फार अवघड आहे बुवा।
3: अवघड आहे म्हणूनच तर त्याची किंमत आहे।
4: मला एक गोष्ट सांगा, गांधीजींच्या काळात लोक खरंच इतके संयमी होते का?
3: अग असं नाही, माणसं तेव्हाही माणसंच होती। राग, मत्सर, भांडण, अहंकार सगळं होत। गांधीजींनी माणसांना देव बनवलं नाही, त्यांनी माणसाला स्वतःवर काम करायला शिकवलं।
2: स्वतःवर काम करायला शिकवलं। काकू हे बोललात आणि मला माझ्या आजोबांची एक गोष्ट आठवली।
4: अरे वा, आता तुझी आठवण?
2: मग सही, माझ्याकडे पण आठवणी आहेत ग।
4: बर।
2: तर ती आठवण अशी ना, माझ्या आजोबा एकदम कडक होते, फार कडक। पण एक गोष्ट ना विलक्षण होती। एकदा गावातल्या दुकानातून त्यांना चुकून जास्त पैसे परत मिळाले। ते घरी आले, मग पैसे मोजले आणि त्यांना असं लक्षात आलं ना की अरे याच्यामध्ये काही रुपये हे जास्त आलेत।
4: अच्छा।
2: मी त्यांना म्हटलं, आजोबा आता कशाला जात आहे, ठेवा ना आपल्याकडं, दुकानदाराला कुठून कळणार आहे। पण आजोबा एकदम कडक। त्यांनी माझ्याकडे बघितलं आणि मला म्हणाले, त्याला कळलं नाही तरी मला तर कळतंय ना।
3: अगदी बरोबर।
2: मला तेव्हा ते एका वाक्याचा अर्थ नाही कळाला की त्याला कळलं नाही पण मला कळतंय ना, पण आज मला त्याचा अर्थ नक्की समजला।
0: खर तर गांधींच्या विचारांची सुरुवात इथूनच होते।
4: इतरांना आपण फसवलं नाही यापेक्षा आपण स्वतःच्या नजरेत फसलो नाही हे महत्वाचं।
5: भाजी ले लो, बटाटे ले लो, कांदा ले लो, बटाटे ले लो, टमाटे ले लो, गोभी ले लो, भाजी लो भाजी।
3: अरे भाजीवाला आला वाटत।
4: शांता काकू, तुमच्याकडे अजून कालची भाजी आहे ना?
3: आहे थोडी।
4: काकू तुम्ही अन्न अजिबात वाया जाऊ देत नाही ना?
3: नाही ग, हवं तेवढंच करते मी।
2: म्हणजे हेही गांधीजींशी जोडणार आहात
3: का? नाही, माझ्या आईकडून शिकले मी हे। एकदा घरात फक्त दोन भाकऱ्या होत्या।
2: बर।
3: आम्ही चार माणसं। तेवढ्या शेजारचा एक मुलगा आला, तो खरंच भुकेला होता। आईनं एक भाकरी त्याला देऊन टाकली।
2: मग तुम्ही?
3: मी लहान होते तेव्हा, मला इतका राग आला ना, मी विचारलं त्याला देऊन टाकलीस भाकरी, आपण काय खायचं आता? आई म्हणाली अर्धी अर्धी खाऊ, पण त्यालाही उपाशी नको ना ठेवायला। त्या दिवशी आमच्या घरातल्या भाकरी दोनच होत्या, पण आईनं मला वाटायला शिकवलं। आज विचार करते मी, गांधीजींच्या पुस्तकातलं अंत्योदय मला कदाचित तेव्हाच समजलं होतं। नाव नसेल माहिती कदाचित।
0: ज्याच्याकडे सर्वात कमी आहे त्याचा विचार आधी करणं।
4: हीच तर खरी माणूस की।
2: पण आजच्या जगात हे सगळं किती टिकणार आहे? स्पर्धा आहे, प्रत्येकाला पुढे जायचं आहे।
0: पुढे जाण्यात चुकीचं काय आहे?
2: काही नाही।
0: मग प्रश्न एवढाच, पुढे जाताना आपण कोणाला मागे तुडवतोय का?
4: हा प्रश्न मोठा आहे आणि रोजच्या आयुष्यातला आहे।
2: बरोबर।
4: बसची रांग असते, आपण पुढे घुसतो, कारण आपल्याला 2 मिनिटं वाचवायची असतात। सिग्नल असतो, लाल दिवा असतो, तरी आपण म्हणतो कोणी पाहत नाही ना।
2: बरोबर।
4: कचरा असतो, आपण म्हणतो माझा नाही। रस्त्यावर एखादा माणूस पडलेला असतो, आपण म्हणतो करेल कोणीतरी मदत।
3: आणि मग 2 ऑक्टोबरला मात्र गांधीजींना आठवतो।
2: काकू तुम्ही आता माझीच धुलाई करताय।
3: अरे स्वतःची पण करते ना।
4: मला वाटत गांधीजींचं खरं आव्हान हेच आहे, त्यांनी आपल्याला विचारायला लावलं, जग बदलण्यापूर्वी मी स्वतःला बदलू शकतो का?
0: आणि म्हणूनच गांधीजी फक्त इतिहासात नाहीत।
4: ते घरात आहेत,
2: बाजारात आहेत,
3: गावात आहेत,
4: शहरात आहेत।
0: कुणी प्रामाणिकपणे आपलं काम करतो तिथं आहेत गांधीजी।
4: कुणी राग गिळून नातं वाचव

0: तर तिथे गांधीजी आहेत.
1: कोणी आपल्या ताटातला घास दुसऱ्याला देतो तिथे आहेत गांधीजी.
2: आणि कुणी जास्त पैसे मिळाले तरी परत करतो तिथेही गांधीजी आहेत.
3: म्हणजे सामान्य माणसातही गांधी असू शकतो.
0: नक्कीच.

0: पण मग एक प्रश्न उरतो, आपल्यातला तो गांधी आपण किती वेळा जागा करतो?
1: कदाचित रोज नाही,
2: पण एखाद्या क्षणी तरी, जेव्हा खोटं बोलण्याची संधी असते आणि आपण सत्य निवडतो,
0: जेव्हा रागाच्या भारात शब्द बाहेर पडणार असतात आणि आपण थांबतो,
2: जेव्हा आपल्याकडे कमी असत तरी थोडं कुणाला तरी देतो,
1: जेव्हा कोणी पाहत नसतानाही आपण योग्य तेच करतो,
3: तेव्हा कदाचित गांधी जयंती आपण साजरी करत नसतो
2: तर गांधींचा विचार जगत असतो.
1: गांधीजींना शोधायला मोठ्या स्मारकांमध्ये जाऊ नका,
2: ते आपल्या आसपासच आहेत,
0: कदाचित आपल्या घरात,
2: कदाचित आपल्या शेजारी
3: आणि कदाचित आपल्यातच कुठेतरी.

0: गांधी हे केवळ एका महात्म्याचं नाव नाही, तो आपल्या रोजच्या वागण्यातून प्रकटणारा एक विचार आहे.
1: जिथे सत्य आहे,
2: जिथे माणुसकी आहे,
0: जिथे अहिंसा आहे,
2: जिथे स्वावलंबन आहे
1: आणि जिथे दुसऱ्यांच्या दुःखाची जाणीव आहे,
0: तिथे तिथे
3: आजही गांधी आहेत.

श्रोते हो, तुमच्याही जीवनात तुम्हाला कधीतरी गांधीजी भेटले असतील, भावले असतील, समजले असतील, उमगले असतील. गांधीजी हे फक्त करन्सी नाहीत तर लिगसी आहेत. गांधीजी म्हणजे सत्य, गांधीजी म्हणजे अहिंसा, गांधीजी म्हणजे स्वावलंबन, गांधीजी म्हणजे स्वच्छता, गांधीजी म्हणजे प्रामाणिकपणा, गांधीजी म्हणजे साधेपणा. जीवनाच्या कुठल्याही सत्याला धरून असणाऱ्या विषयाला स्पर्श केला की तुम्हाला गांधीजी भेटणार आहेतच, कारण ते तुमच्या आमच्या सर्वांच्यात आहेत. गरज आहे ती फक्त त्यांना शोधण्याची, जाणण्याची.

0: गांधी जयंती निमित्त समन्वित रूपक सामान्यांच्या जीवनातील गांधी आपण ऐकलत. सहभाग होता नयन पवार, अनुप्रिता भाले, वैजयंती नांदगावकर, अनिल नरवडे आणि निकिता फपाळ यांचा. निर्मिती सहाय्य अनुप्रिता भाले. लेखन आणि सादर करते नयन पवार. ही आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राची निर्मिती होती.
1: हा समन्वित कार्यक्रम प्रसारित करण्यात आला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.
2: श्रोते हो, आकाशवाणी रत्नागिरी केंद्र निर्मित माझा आवार माझा शिवार या कार्यक्रमाच्या राज्यस्तरीय कृषी प्रसारणात बुधवार दिनांक 7 ऑक्टोबर 2026 रोजी सायंकाळी 7:30 वाजता शाश्वत मृदा व्यवस्थापन आणि जमिनीचे आरोग्य याविषयी डॉक्टर मनीष कस्तुरे यांची विद्या तावडे यांनी घेतलेली मुलाखत जरूर ऐका.
3: मातीमध्ये असलेली जैवविविधता आहे ती टिकून राहण्यासाठी जे काय व्यवस्थापन करायचं आहे त्याला आपण म्हणतो शाश्वत मृदा व्यवस्थापन.
4: श्रोते हो, आताच आपण महात्मा गांधी जयंती निमित्त समन्वित कार्यक्रम सामान्याच्या जीवनातील गांधी हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते नयन पवार. FM बँड 101.5 MHz आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 9 वाजले आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम सहक्षेपित करीत आहोत.

छुए चंद्रमा, तन मोरा नाचे रे जैसे बिजलिया।

एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोतेहो, सकाळचे 10 वाजले आहेत. पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: जे गीत गाण्याकरता ट्यून करा 101.5 मेगाहर्ट्स वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटिफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, सकाळचे 10:01 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम आरोग्य संवाद. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष कावंडे. आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून. आरोग्य संवाद.
3: श्रोते हो, आरोग्य संवाद या कार्यक्रमात ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत आपण ऐकूया. या कार्यक्रमाचे सादर करते आशिष गावंडे.
4: हॅलो, नमस्कार, गुड मॉर्निंग श्रोते हो. आरोग्य संवाद या कार्यक्रमात मी पल्लवी सपकाळे आपणा सर्व रसिक श्रोत्यांचे मनापासून स्वागत करते. श्रोते हो, आपल्या सर्वांनाच माहित आहे की आरोग्य ही संपत्ती आहे, परंतु दिवसेंदिवस जे वातावरण चेंज होत आहे त्याच्यामुळे खूपशा गोष्टींचा परिणाम आपल्या शरीरावर होतो आणि त्यामुळे आपले आरोग्य बिघडते. आणि आपले आरोग्य जर आपल्याला व्यवस्थित सांभाळायचे असेल तर आपण वेगवेगळ्या थेरपीचा उपयोग त्यासाठी करत असतो. तर त्यातलीच एक थेरपी म्हणजे ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपी. तर या विषयासंबंधी अधिक जाणून घेण्यासाठी आज आपल्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत वैशाली बोरकर मॅडम. तर वैशाली मॅडम, मी आपले खूप खूप स्वागत करते. नमस्कार.
5: सर्व श्रोत्यांना खूप नमस्कार.
4: ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपी म्हणजे नेमकं काय, तर हे श्रोत्यांना आपण सोप्या भाषेत जर समजून सांगितलं तर त्यांना त्याबद्दल विशेष म्हणजे विस्तृत माहिती मिळेल.
5: नमस्कार. ॲक्युपंक्चर ही एक प्राचीन पद्धती आहे आणि ही चीनमध्ये विकसित झाली आहे. या पद्धतीमध्ये शरीरातील विशिष्ट बिंदूवर अतिशय बारीक सुई लावून उपचार केले जातात. याचा उद्देश असतो शरीरातील ऊर्जा संतुलित करणे, वेदना कमी करणे आणि शरीराच्या नैसर्गिक उपचार शक्तीला सक्रिय करणे. शरीरात असलेल्या ज्या ऊर्जा मार्गावर ठराविक पॉइंट्सवर आपण सुई लावून उपचार केला जातो आणि हा जो मार्ग असतो त्याला मेरिडियन्स म्हणतात. आणि सुजोग थेरपी ही प्रोफेसर पार्क जू यांनी इन्व्हेंट केलेली आहे, जी ट्रायोजन सायन्सवर आधारित आहे. या पद्धतीमध्ये हात आणि पायावर संपूर्ण शरीराचं प्रतिबिंब मांडलं जातं. ह्या पॉइंट्सवर आपण सीड, मॅग्नेट, कलर आणि निडल लावून उपचार केले जातात आणि या थेरपीचे कुठलेही साईड इफेक्ट नाही. सोपी आणि ती सुरक्षित अशी आहे. एक असतात वेदिक मुद्रा आणि ट्रायोर्जन स्माईल मुद्रा. वेदिक मुद्रा ह्या प्रत्येकासाठी सारख्या असतात, पण ट्रायोर्जन स्माईल मुद्रा ह्या पर्सन टू पर्सन चेंज होतात. फॉर एक्झाम्पल, जर एखादा व्यक्ती आपल्याकडे ॲसिडिटीचा प्रॉब्लेम घेऊन आला आणि दुसऱ्याही व्यक्तीला ॲसिडिटीचा प्रॉब्लेम आहे, तर पहिल्या व्यक्तीचा ॲसिडिटीचा जो कारण आहे ते कदाचित स्ट्रेस असू शकतं आणि दुसऱ्या व्यक्तीचं जे कारण आहे ते कदाचित फूड असू शकतं. त्यामुळे त्या दोघांच्या ज्या मुद्रा येतील त्या सारख्या येणार नाहीत, त्या वेगळ्या येतात. पण वैदिकमध्ये

0: मुद्रा जातात. तर ट्रायव्हर्जन सायन्समध्ये पर्सन टू पर्सन आणि हिस्ट्रीच्या अकॉर्डिंग प्रत्येकाच्या मुद्रा वेगवेगळ्या आलेल्या असतात. तर हा याचा एक बेसिक डिफरन्स आहे.
1: मॅम, मला तुम्हाला एक असा प्रश्न विचारायचा आहे की या दोन्ही उपचार पद्धतीमध्ये मूलभूत फरक कोणता?
0: अॅक्युपंक्चरमध्ये आपण संपूर्ण शरीरावर ज्या पण बिंदू असतात त्यावर सुयांचा वापर करतो आणि तिथला एनर्जीचा जो फ्लो असतो त्याला आपण सुरळीतपणे करतो. यासाठी पूर्ण शरीराच्या बिंदूंचा वापर केला जातो. पण शुजोक फार एक्सक्ल्युझिव्ह आहे, त्याच्यामध्ये आपण फक्त आपले पाम आणि फूटचाच वापर करतो. तर हा एक त्याच्यामध्ये मूलभूत फरक आहे.
1: मॅम, सुजोग थेरपीमध्ये हात आणि पायांवरील बिंदूवर काम करून संपूर्ण शरीरावर त्याचा परिणाम कसा साधला जातो?
0: सुजोग थेरपीमध्ये प्रोफेसर पार्क जेवनी आपल्या संपूर्ण शरीराचं प्रतिबिंब आपल्या हातावर सांगितलेलं आहे आणि हे एका लॉ ऑफ सिमिलॅरिटीवर काम करतं. लॉ ऑफ सिमिलॅरिटी म्हणजे काय? सारखं सारख्याला बरं करतं. तर याचे काही त्यांनी सिद्धांत दिलेले आहेत. त्याच्यापैकी उदाहरणार्थ मी एक सांगते की आपली पूर्ण बॉडी जी आहे आणि आपला हात या दोघांमध्ये कशी सिमिलरिटी आहे, तर आपल्या बॉडीमध्ये 5 पार्ट आहेत जे बाहेर निघाले आहेत. जसं हेड बाहेर निघालेला आहे, 2 हात बाहेर निघाले आणि 2 पाय बाहेर निघाले. तसंच आपल्या हातामध्ये सुद्धा थंब बाहेर आहेत, 2 इंडेक्स फिंगर आणि लिटिल फिंगर याला हँड म्हटलं जातं आणि मिडल जे 2 फिंगर मिडल फिंगर आणि रिंग फिंगर याला आपण कन्सिडर करतो. तर अशा 7 ते 8 सिमिलॅरिटीच्या बेसवर ही जी बॉडी आहे आपण इथे ट्रीटमेंटसाठी वापरू शकतो. आणि दुसरं असतं लॉ ऑफ रेझोनन्स, म्हणजे आपण रेडिओ स्टेशनला बसून सुद्धा घरी जे ऐकू शकतो कारण तिथे फ्रिक्वेन्सी काम करतं, व्हायब्रेशन काम करतं. जर शरीरामध्ये कुठेही आजार असला तर त्याचं जे रिफ्लेक्शन व्हायब्रेशन आहे ते आपल्या फूटवर आणि पामवर येतं आणि मग आपण तिथे ट्रीटमेंट करतो. तिथे एनर्जी बॉल क्रिएट होतात, मग आपण त्या एनर्जी बॉलला थोडंसं स्टिम्युलेशन देऊ, तिथली एनर्जी सर्क्युलेट करतो.
1: नैसर्गिक उपचार पद्धती म्हणून या थेरपीचे महत्व कसे स्पष्ट कराल आपण?
0: एकतर ही थेरपी फार सोपी आहे, सुरक्षित आहे. दुसरं, यामध्ये कुठलाही साईड इफेक्ट होत नाही आणि फार फास्ट रिझल्ट देते ही थेरपी आणि आपण याच्यामध्ये कुठलेही औषध रिकमेंड करत नाही.
1: श्रोते, आपल्याला माहिती आहे की जसं आपल्याला जर समजा ताप आहे, सर्दी आहे, तर आपण एखादी गोळी घेतली तर त्याला शरीरावर परिणाम करायला किमान 5 ते 6 तास लागतात. परंतु ह्या थेरपीमध्ये मॅमच्या म्हणण्याप्रमाणे की आपण ती थेरपी अप्लाय केल्याबरोबरच आपल्या शरीरावर त्याचे परिणाम दिसून येतात, तर ही खूप एक चांगली गोष्ट आहे. कारण की आजकाल इतकी धावपळीचं हे झालेलं आहे आपल्याला लाईफ आणि त्याच्यामध्ये रोज आपल्याला कोणत्या ना कोणत्या समस्या येत असतात. तर याच्यावरच आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा मॅम की आजच्या धावपळीच्या जीवनशैलीमुळे लोकांमध्ये कोणत्या आरोग्य समस्या अधिक प्रमाणात दिसून येतात?
0: बघा, सध्या आपल्याला मेंटली आणि इमोशनली इंडिपेंडंट जे शिक्षण आहे ते कमी मिळालेलं आहे. म्हणजे शिक्षण पद्धतीमध्ये हा मला तर थोडाफार लॅक वाटतो की आपल्याला मेंटली इमोशनली आणि इंडिपेंडंट होता येत नाही. आणि काय असतं, आपल्या बॉडीमध्ये 22 प्रकारचे इमोशन्स असतात. या इमोशन पैकी एखादा इमोशन जर कमी किंवा जास्त झाला तरी आपल्या शरीरावर त्याचा परिणाम होतो. किंवा एखादी घटना किंवा एखाद्या व्यक्तीने जर आपल्याला काही बोललेलं असलं ते कितीतरी वर्ष आपल्या मनामध्ये राहतं तर त्याचा सुद्धा परिणाम आपल्या मनावर आणि शरीरावर होतो. तर मला असं वाटतं की आपलं मानसिक आरोग्य चांगलं ठेवणे आणि स्वतः आनंदी राहणे हे अत्यंत महत्वाचं आहे. आणि यासाठी प्रोफेसर पार्क जू यांनी ट्रायोजन स्माइल मुद्रा मेडिटेशन ही थेरपी दिलेली आहे आणि ती फार उत्तम काम करते.
1: यानंतर मॅम, मला आपल्याला एक असा प्रश्न विचारायचा आहे की सुजोग थेरपी किंवा अॅक्युपंक्चर थेरपी साधारणत कोणकोणत्या आजारांमध्ये विशेष उपयुक्त ठरू शकते?
0: आपण कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी यावर ट्रीटमेंट घेऊ शकता. आम्ही रिसेंटली दिल्लीमध्ये किवानीज आहे, तिथे जे स्पेशल चिल्ड्रन असतात त्यांच्यासाठी सुद्धा आम्ही काम करतो. पण तुम्ही कुठल्याही शारीरिक आणि मानसिक आरोग्यासाठी तुम्ही इथे जाऊ शकता.
1: पारंपरिक औषधांबरोबर या थेरपीचा समन्वय कसा साधता येईल आपल्याला?
0: आपल्याकडे जे पेशंट येतात त्यांना आपण औषधी बंद करण्याचा कधी सल्ला देत नाही. आपली थेरपी पूर्णपणे शरीरातील जी ऊर्जा आहे त्याला संतुलित करण्यासाठी असते. त्यामुळे आपण पेशंटच्या त्या ऊर्जेवर भर देतो आणि जेव्हा ती सुरळीत व्हायला लागते त्यानंतर ते डॉक्टरांकडे जातात आणि काही दिवसांनी जी मेडिसिन आहे ती कमी होते आणि काही केसेसमध्ये तर बंद झालेली पण आपण बघितली.
1: मॅम, आजकाल जे म्हणजे आपलं जे दैनंदिन जीवन आहे त्याच्यामध्ये ताणतणाव, चिंता आणि निद्रानाश यासारख्या भरपूर समस्या आहेत. कारण दिवसभराचा ऑफिसचा ताण, इकडे घरी आल्यावर घरचा ताण आणि या सगळ्या तणावात असं म्हणतात की दिवसभर थकल्यावर लगेच झोप लागते, परंतु असं होत नाही. उलट आपल्याला रात्री जास्त आपण बेचैन होऊन जातो कारण दिवसभर आपलं काहीतरी चालू असते. म्हणजे आपण झोपायला जातो तेव्हा काही ना काही प्रॉब्लेम्स क्रिएट होतात.

0: म्हणजे ते डोक्यात चालत राहतात आपल्या, तर अशा वेळेस आपल्याला झोप येत नाही. तर यासारख्या समस्यांवर या पद्धती कशा प्रकारे मदत करतात?
1: नक्कीच पल्लवी, ताणतणाव, चिंता आणि निद्रानाश यासारख्या समस्यावर आपण ट्रायोजन स्माइल मुद्रा मेडिटेशन थेरपी याचा उपयोग करतो. यामध्ये आपण पेशंटची प्रॉपर हिस्ट्री घेतल्या जाते आणि कुठलाही स्ट्रेस म्हणा, एन्झायटी, ॲगोनी म्हणा किंवा निद्रानाश, या सगळे आपल्या बॉडीवर इफेक्ट आहेत. याचं कारण जे आहे ते कुठेतरी दडलेलं असतं. तर आपण असा कॉज आणि इफेक्ट, तर आपण त्याच्या कॉजवर जाऊन काम करतो जेणेकरून त्याचे हे जे इफेक्ट आहे पूर्णपणे नाहीशो.
0: ही गोष्ट खरी आहे की जोपर्यंत आपल्याला एखाद्या गोष्टीचं मूळ समजत नाही तोपर्यंत आपण त्याच्यावर उपचार करू शकत नाही. मॅम, आपल्याला म्हणजे ही चर्चा करता करता छान छान गाणी पण ऐकायची असतात, कारण की कंटिन्यू बोलणं श्रोते आपला नाही ऐकू शकणार, तेव्हा आपल्याला कोणतं गाणं आवडेल आम्ही ऐकवलेलं?
1: जीवन गाणे गातच राहावे, झाले गेले विसरून जावे, पुढे पुढे चालावे.
0: चला तर श्रोते ऐकूया मॅडमच्या आवडीचं हे छानसं गीत.

0: ट्राय ओरिजिन स्माइल मुद्रा मेडिटेशन, यामध्ये ट्राय ओरिजिन हा एक सायन्स आहे आणि ही जी थेरपी आहे प्रोफेसर पार्क जीओन यांनी इन्व्हेंट केलेली आहे. ट्राय ओरिजिन एक सायन्स आहे जे पूर्णपणे चार फोर्सेसवर आधारित आहे आणि त्याचं नाव असतं न्यूटो, हेट्रो, होमो आणि न्यूट्रो. तर संपूर्ण प्रकृती या चार फोर्सेसवर चालते असं या थेअरीमध्ये म्हटलेलं आहे आणि ते चार फोर्सेस आपल्या बॉडीमध्ये पण आहेत आणि जेव्हा आपल्या बॉडीमध्ये कुठेतरी त्याचं इम्बॅलन्स व्हायला लागतं तेव्हा तो आजार आपल्याला होतो. तर या ट्रायोजन सायन्सला पण मास्टर की म्हटलेलं असतं. याच्यामध्ये तुम्ही सृष्टीची कुठलीही गोष्ट टाकू शकता आणि त्याला अनलॉक करू शकता. आणि आपल्याकडे जे पेशंट येतात तर या पेशंटमध्ये स्माईलचे पण वेगवेगळे प्रकार आहेत. तर आपण पेशंटच्या डिसीजच्या अकॉर्डिंग स्माईल घेतो, या चार अकॉर्डिंग, त्या फोर्सेसच्या अकॉर्डिंग, आणि ती रिकमेंड करतो आणि त्यातनं मग पेशंटचं हिलिंग व्हायला लागतं. आता मुळात असे पल्लवी की निसर्ग आणि स्माईल हे आपल्याला दिलेलं एक वरदान आहे आणि कुठलंही प्लांट किंवा कुठलाही अॅनिमल स्माईल एक्सप्रेस करू शकत नाही आपल्या लिप्सच्या माध्यमात. हे क्लिअरली फक्त आपण मनुष्यच आहे जे क्लिअरली एक्सप्रेस करतो. तर त्यामुळे आणि जेव्हा आपण स्माईल करतो तेव्हा आपल्या बॉडीमध्ये काही स्पायरल्स असतात आणि ते ऍक्टिवेट व्हायला लागतात आणि एनर्जीचा फ्लो छान होतो बॉडीमध्ये आणि त्यामुळे आपण ना त्या डिझीज पासून फ्री पण होऊ शकतो.
1: श्रोत्या, ही गोष्ट खरीच आहे की जसं मॅमने एक शब्द वापरला की सेल्फ हिलिंग, असं म्हटलं जातं की तुमच्या शरीरात किती जरी औषधं गेले जोपर्यंत तुम्ही स्वतःला सांगणार नाही की मी याने बरं होणार आहे. कारण कुठे डॉक्टरच्या क्लिनिकला तुम्ही जाल तर बाहेर लिहिलेलं असतं की डॉक्टरांवर विश्वास ठेवा. आपण म्हणतो की मी हे औषध घेतलं ते औषध घेतलं पण मला बरंच वाटत नाही आहे. त्याच्यामुळे स्वतःला सांगणं की हे घेतल्यानंतर मला बरं वाटल, तर तुम्ही जर हे खरोखर स्वतःवर जर तुम्ही याचा प्रयोग केला तर तुमच्या लक्षात येईल की तुम्हाला खरंच बरं वाटतं. यानंतर एक असा प्रश्न आहे मॅम मला की या ध्यान पद्धतीमुळे मानसिक आणि भावनिक आरोग्यावर कोणते सकारात्मक परिणाम होतात?
0: जेव्हा आपण स्माईल मेडिटेशन याचा वारंवार आपल्या जीवनामध्ये वापर करतो, सर्वात प्रथम तर आपला ताणतणाव कमी होतो, आपले हार्मोन संतुलित राहतात, आपण वर्तमान क्षणामध्ये जगायला शिकतो, नकारात्मक भावनांपासून आपण मुक्त होतो, आपलं मन आणि शरीर याचं पण अपडेट होतं, अपग्रेड होतं, सशक्त होतं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुमच्या अंतर्मनामध्ये तुम्ही शांततेचा अनुभव घेऊ शकता.
1: मी पण एक पुस्तक वाचलं होतं मॅम, तर त्याच्यात असं लिहिलं होतं की जेव्हा तुम्ही झोपेतून उठता तर डोळे उघडायच्या आधी जर तुम्ही स्वतःला सांगितलं की आजचा दिवस माझा चांगला झाला आहे आणि मी दिवसभर फ्रेश राहणार आहे, तर तुम्हाला ती अनुभूती दिवसभर येत राहते. त्याच्यामुळे तुम्हाला स्वतःला सांगणं देखील खूप गरजेचं असतं. यानंतरचा माझा आपल्याला एक असा प्रश्न आहे मॅम की सामान्यत व्यक्ती आपल्या दैनंदिन जीवनात ही पद्धत कशी अंगीकारू शकतो?
0: याच्यामध्ये फार सोपी एक टेक्निक मी तुम्हाला सांगेल. आपण जेव्हा श्वास घेतो तेव्हा एक पॉज येतो आणि आपण जेव्हा श्वास सोडतो तेव्हा एक पॉज येतो. तर हे जे दोन पॉज असतात हे फार महत्वाचे असतात आणि या दोन पॉजवर तुम्ही फक्त तुमच्या लिप्सचे कॉर्नर हलके हलके सोडत जायचे आणि जसे तुम्ही हलके हलके सोडत जाता आणि हे प्रॅक्टिसमध्ये घेत येतात तसं तुम्हाला जाणवतं 21 दिवसानंतर की हळूहळू तुमचे ताणतणाव कमी झालेले आहे. आणि याचं मी एक डेमो पण सांगू शकते. जसं मी आधीच म्हटलं, ट्राय ओरिजिन सायन्स एक मास्टर की आहे. आपल्यामध्ये काही डिसीज असतात जसे डायबिटीज आपण म्हटलं, हा लाईफस्टाईल डिसीज आहेत. आता या लाईफ स्टाईलला पण आपण ट्रायोजन स्माईल मुद्रांमध्ये टाकू शकतो. तर त्याच्यामध्ये आपण लाईफस्टाईल डिसीजला टाकलं तर लाईफस्टाईल डिसीजमध्ये काय येईल, सगळ्यात पहिले तो स्ट्रेस, तर तो आपण इंडेक्स फिंगरला घेतला. त्यानंतर फूड आपण घेतला रिंग फिंगरमध्ये. त्यानंतर एन्व्हायरमेंटमधनं आपण डिसीज येतो तो लिटिल फिंगरमध्ये. आणि पोश्चर जो असतो तो आपण मिडल फिंगरमध्ये. जर तुम्हाला या चारपैकी कुठल्याही गोष्टी रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही ती फिंगर ट्राय करू शकता आणि तुम्ही ती टिप टच केली, थंबरोवर टिप टच केली तर याच्या डायरेक्शन असतात. एक स्काय डायरेक्शन, आपला हात वरच्या दिशेने राहील. इथे तुम्हाला ओढल्यासारखं वाटलं तर तुम्ही याला साईड डायरेक्शन करू शकता आणि साईड डायरेक्शनला पण ओढल्यासारखं वाटलं तर तुम्ही याला डाऊन डायरेक्शन करू शकता. एक या कुठल्याही डायरेक्शन मध्ये तुम्हाला ऑटोमॅटिक एक कामनेस, एक शांततेची अनुभूती यायला लागते आणि मेडिटेशन करावं लागत नाही, ते होऊन जातं याच्यामध्ये. आणि तुम्हाला हळूहळू मग लक्षात येतं की तुमचं पोस्चर रिलेटेड जर प्रॉब्लेम असेल तर तुमचं बॅक पेन पण थांबलेलं आहे. तर नक्कीच श्रोत्यांनी एकदा ट्राय करून बघावं.
1: श्रोत्या, नक्कीच आपण प्रत्येक गोष्टी जसं स्वतःवर त्याचा प्रयोग करत असतो तर ह्या गोष्टीचाही आपण करायला पाहिजे जेणेकरून आपल्याला स्वस्थ राहता येईल. यानंतरचा एक असा प्रश्न आहे मॅम माझा की दिवसभर आपण कामात असतो, खूप टेन्शन्स असतात, ड्युटी असते, घरातलं सगळं काही असते, तर आपल्याकडे वेळेचा थोडा काय म्हणतो शॉर्टेज असतो, तर साधारणतः किती वेळ आपल्याला या थेरपीसाठी द्यायला लागेल रोज?
0: सुरुवातीला तुम्हाला 10 ते 15 मिनिटं द्यावे लागतात, पण काही काळानंतर तुम्ही टीव्ही बघत आहात तेव्हा पण तुम्ही ते करू शकता. तुम्ही स्वयंपाक

श्रोते हो, या गीतानंतर आपण परत स्टुडिओमध्ये परतलो आहोत आणि आपल्यासोबत आहे ॲक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर मॅम. तर पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया मॅम. आपण मग अशी मला एक स्माईल मुद्रा मेडिटेशन हा शब्द दोन तीनदा आम्ही ऐकला, तर स्माईल मुद्रा मेडिटेशन म्हणजे ही संकल्पना नेमकं काय?

0: करत आहेत तिथे पण करू शकता, कारण आपला श्वास आपल्या बरोबर सतत आहे. तुम्ही त्याचा उपयोग कुठेही करू शकता, कारण आपला श्वास म्हणजे काय आहे, प्राणशक्ती, लाईफ फोर्स, आणि तो फार महत्वाचा असतो आपल्या बॉडीसाठी, तर आपण त्याचा उपयोग तिथे करू शकतो.
1: तेव्हा आपल्याला कोणतं गाणं आवडेल? आम्ही ऐकवलेलं

0: श्रोते हो, या गीतानंतर आपण परत स्टुडिओमध्ये परतलो आहोत आणि आपल्यासोबत आहे अॅक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर मॅम. तर पुढच्या प्रश्नाकडे आता आपण वळूया मॅम. आपल्या उपचार पद्धतीमुळे अनेकांना आरोग्य लाभलं असेल, तर अशा एखाद्या अनुभवाबद्दल आपण सांगू शकाल का?
1: नक्कीच. माझ्या मागच्या 8 वर्षाच्या प्रॅक्टिसमध्ये मी सर्व प्रकारचे पेशंट्स केलेले आहे. त्यामध्ये माझ्याकडे फेलोपिन ट्यूबचा जो पेशंट असतो, इन्फर्टिलिटी केसेस, तर आपण फेलोपिन ट्यूब जी आहे ती ब्लॉक पण या थेरपीने ओपन करून जे पेशंट्स असतात त्यांना मूलबाळ झालेलं आहे. स्किन रिलेटेड डिसीजसाठी सुद्धा आपण काम करतो, जसं की कुणाला सोरॅसिस जर असेल तर आपण त्याचा रूट कॉज पकडतो. जर घरामध्ये सगळ्याला असेल तर तो हेरिडिटीवर आहे, तर आपण हेरिडिटीवर काम करतो. आणि हा कुठेतरी ऑटोइम्युन डिसीज असतो तर आपण त्याच्यावर काम करतो. त्यामुळे इथे पण पूर्णपणे पेशंटला रिलीफ मिळतो. याचे बरेचसे आपले टेस्टिमोनियल्स आहेत, आणि जर तुम्हाला टेस्टिमोनियल्स बघायचे असले तर

0: आपली एक वेबसाईट आहे www.originsmilefoundation.com, या वेबसाईटवर सगळ्या टेस्टिमोनियल्स आहेत. आपण तिथे व्हिडिओज अपलोड करतो, किंवा फेसबुकवर ओरिजिन स्माईल ही लिंकला आपण जाऊन व्हिजिट करू शकता, आणि इन्स्टा पेज पण आहे ओरिजिन स्माईल. तर इथे आपल्या सगळ्या टेस्टिमोनियल्स अवेलेबल आहेत.
1: मॅम, मला आपल्याला एक आता असा प्रश्न विचारायचा आहे की आपण जेव्हा काम करत असतो त्या खूप ज्या अडचणी आपल्याला येत असतात, या क्षेत्रात कार्य करताना काही अडचणी किंवा आव्हाने समोर आली का, आणि जर ती आली तर तुम्ही ती कशा प्रकारे सकारात्मकपणे त्याला फेस केलं?
0: अडचणी आपल्याला येतात कारण जेव्हा पण नवीन कुठली गोष्ट तुम्ही लोकांसमोर सादर करता तेव्हा त्याच्यामध्ये अवेअरनेस नसतो, जागरूकता नसल्यामुळे ते गैरसमज येतात. पण आम्ही मागच्या काही वर्षापासून बरेचसे जागरूकतेचे प्रोग्राम राबवलेत आणि आमची टीम म्हणून बरेचसे कॅम्प्स झाले, त्याच्यामुळे आता लोकांमध्ये फार चांगल्या पद्धतीने जागरूकता आहे आणि लोक ऑनलाईन आणि ऑफलाईन सुद्धा लोकांचा चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आणि लोकांना यातनं चांगले रिझल्ट पण मिळालेले आहेत.
1: मॅम, अजून पण जे आता जसं एक निसर्गोपचार आहे किंवा अॅक्युपंक्चर आहे किंवा मग सुजोग थेरपी आहे, तर ह्या ज्या काही नैसर्गिक उपचार पद्धती आहेत तर याबाबत समाजात अजूनही काही गैरसमज आहेत, तर ते कोणत्या प्रकारचे गैरसमज आहेत असं आपल्याला वाटतं?
0: गैरसमज म्हणण्यापेक्षा मला असं वाटेल जागरूकतेची कमी आहे इथे. आणि सगळ्यात विशेष म्हणजे आपलं प्रकृती जर आपल्याला हे शरीर दिलेलं आहे तर याचं उत्तर पण आपल्या हातामध्ये दिलेलं आहे, पण आपला आपल्यावरचा जो विश्वास आहे तो थोडा कमी असल्यामुळे आपलं शरीर आपल्याला बरं करतं याच्याबाबत आपल्याला थोडंसं विश्वास कमी वाटतो. बाकी कुठलं गैरसमज मला वाटत नाही, पण थोडीशी जागरूकता हवी आहे.
1: अच्छा, तर या मला असं वाटतं की श्रोते आमची जी ही मुलाखत ऐकत आहेत तर बऱ्यापैकी लोकांना ह्या दोन थेरपी बद्दल माहिती होऊन जाईल, म्हणजे जे काही आतापर्यंत जे त्यांच्या समजुती असतील तर त्याच्यात पण बदल होण्यास मदत होईल. मॅम, या क्षेत्रात पुढील काळात आपण कोणते उपक्रम किंवा योजना राबविण्याचा विचार कराल?
0: दरवर्षी आपण पूर्ण वर्षभर आपला एक शेड्यूल असतो. यावर्षी सुद्धा मे मध्ये आपण वनडेचा कॅम्प ऑर्गनाईज केलेला आहे. आपण साचीला एक स्माईल मेडिटेशन सेंटर उभं केलेलं आहे, तर तिथे सुद्धा आपण जूनमध्ये काही इंटरनॅशनल स्माईल डेज ओपन फॉर ऑल केलेलं असतं. ऑक्टोबरमध्ये तिथेच आपला एक ऑफलाईन इन्फर्टिलिटीचा कॅम्प सुद्धा होईल, जो रेसिडेन्शियल कॅम्प असतो. आणि अमरावतीमध्ये सुद्धा याचे कोर्सेस जे होतात तर ते आपण जून आणि ऑक्टोबरमध्ये करतो, त्यामुळे पूर्ण वर्षभर आपला जून ते फेब्रुवारीपर्यंत पूर्ण शेड्यूल असा बनलेला असतो.
1: मॅम, आपण बरीचशी म्हणजे खूप छान चर्चा आपली या विषयावर झाली, तर मला आपल्याला जाताना एक प्रश्न असा विचारायचा की मानसिक शांतता आणि सकारात्मकता टिकवण्यासाठी आपले जे श्रोते आपली मुलाखत ऐकत आहेत तर यांना आपण काय संदेश द्याल?
0: प्रोफेसर पार्क जेऊ यांचं एक कोट आहे, ते म्हणतात गुड इज गुड, बॅड इज ऑल्सो गुड. खरं तर आपण एका रंगमंचावर आहो आणि सगळे आपापली भूमिका पार पाडतो आहोत. जर आपण ही गोष्ट लक्षात ठेवली की गुड इज गुड आणि बॅड इज ऑल्सो गुड, जर आपल्या आयुष्यात कुठलीही अडचणी येत असतील तर नक्कीच ते आपल्याला अपग्रेड करण्यासाठी आपल्या आयुष्यात आलेल्या असतात. आणि हे जर आपल्याला समजायला लागलं तर कदाचित आपण दुःखापासून मुक्त होऊ शकतो. तर मला असं वाटतं स्माईल हे त्याच्यावर सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे, आणि स्माईल इज अ थेरपी कारण ती सायंटिफिकली तुमच्या बॉडीवर काम करते. एक फेक स्माईल असतं आणि एक ओरिजिन स्माईल. ओरिजिन स्माईल म्हणजे जेव्हा तुम्ही फक्त स्माईल करता तर एक टाइम ती ओरिजिन स्माईल जी आईच्या गर्भामध्ये लहान बाळ जे 8व्या महिन्यामध्ये स्माईल करतात ती स्माईल आली कुठनं, ती ओरिजिन स्माईल आहे. तर फक्त तुम्ही स्माईल करता करता एकदा तुम्हाला ती ओरिजिन स्माईलची अनुभूती यायला लागते. तर बस एक जर स्माईल करायची सुरुवातीला, हळूहळू हळूहळू ती कामनेस ती शांतता तुम्हाला मिळत जाते आणि बस तुम्ही स्वतःला स्वतःच हील करू शकता. तर मला असं वाटतं कीप स्माइलिंग आणि कीप स्प्रेडिंग स्माईल.
1: थँक्यू मॅडम. खरंच श्रोते हो की आपण असं म्हणतात की काही आपण अडचणी असेल टेन्शन असतील तर आपण ते स्प्रेड केल्यापेक्षा जर आनंद स्प्रेड केला, समाधान जर स्प्रेड केलं तर आपल्या आजूबाजूचं जे वातावरण आहे ते नक्कीच सकारात्मक होईल, यात शंका नाही. तर वैशाली मॅडम, आज आपण आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि आम्हाला इतकी छान माहिती दिली त्याबद्दल मी व्यक्तिशः आणि आकाशवाणी अमरावतीतर्फे आपले खूप खूप धन्यवाद मानते. थँक्यू सो मच.
0: थँक्यू पल्लवी.
2: श्रोते हो, आत्ताच आपण आरोग्य संवाद या कार्यक्रमात अॅक्युपंक्चर आणि सुजोग थेरपिस्ट वैशाली बोरकर यांच्याशी पल्लवी सपकाळे यांनी केलेली बातचीत ऐकलीत. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य पल्लवी सपकाळे यांचं, तांत्रिक सहाय्य गणेश देशमुख यांचं, तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
3: आरोग्य संवाद, डॉक्टरांशी थेट संवाद, जिथे आरोग्य आता समजेल तज्ञ डॉक्टरांच्या अनुभवातून.

0: श्रोते हो, आताच आपण आरोग्य संवाद हा कार्यक्रम ऐकलात. या कार्यक्रमाचे सादर करते होते आशिष गावंडे. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोते हो, पुढील कार्यक्रमाची उद्घोषणा थोड्याच वेळात.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ट्यून केला आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. सकाळचे 10:30 झाली आहेत. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम गीत गंगा.
3: गीत गंगा.
0: मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीत गंगा या कार्यक्रमात आपल्या सर्व रसिक श्रोत्यांचं मनापासून स्वागत करते आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला इरादा पक्का या चित्रपटातील गीत ऐकविते.

श्रोते हो, आताच आपण हिरा तापक्का या चित्रपटातील गीत ऐकलेत. क्षितिजा तारे आणि निहिरा जोशी यांच्या सुरात. अश्विनी शिंदे यांच्या रचनेला संगीतबद्ध केलं होतं निलेश मोरीर यांनी.

0: श्रोते हो, आताच आपण अनुराधा पौडवाल आणि सचिन यांची युगसुरत एकापेक्षा एक या चित्रपटातील गीत ऐकलत. शांताराम नांदगावकरांच्या शब्दरचनेला संगीतबद्ध केलं होतं अरुण पौडवाल यांनी.
1: कुठे आहे मुलीचं नवीन अकाउंट आणि माझी केवायसी अपडेट?
2: हे तर झटपट काम आहे.
1: कसं?
2: जर केवायसी डिटेल्स मध्ये चेंज नसेल किंवा फक्त पत्ता बदलला असेल तर रजिस्टर्ड ईमेल, मोबाईल, ऑनलाईन किंवा लेटर ने सेल्फ डिक्लेरेशन द्या.
1: आणि बाकी चेंजेस
2: घरी बसून व्हिडिओ केवायसी किंवा आधार ओटीपी बेस्ड ई केवायसी ने, केवळ बँकेने अधिकृत केलेल्या माध्यमाने.
1: हे तर नूडल्स बनवण्यापेक्षा सोपं आहे. आरबीआय सांगते
3: केवायसी सुरक्षित बँकिंग कडे पहिले पाऊल.

0: श्रोतेहो, आताच आपण आशा भोसले आणि रवींद्र साठे यांच्या सुरात विवेक आपटे यांची शब्दरचना ऐकली. हमाल ते धमाल या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी.
1: टिकूजी, 100 ग्राम पेढे द्या ना.
2: 250 ग्रामच्या खाली नाही मिळणार.
1: अरे का,
2: मिनिमम तर घ्यायला लागेल ना.
1: अहो भाऊ, आजकाल तर बँक अकाउंट पण मिनिमम बॅलन्स नाही मागत.
2: बँक अकाउंट विना मिनिमम?
1: हो, बेसिक सेव्हिंग्स बँक डिपॉझिट अकाउंट म्हणजे BSBD अकाउंट. यात नो मिनिमम बॅलन्स, पण फायदे खूप सारे. ATM कम डेबिट कार्ड, मोबाईल आणि इंटरनेट बँकिंग, पासबुक, चेकबुक सगळं मिळेल. ते सुद्धा कोणत्याही चार्ज विना.
2: दे बाबा,
3: RBI सांगते BSBD अकाउंट मिनिमम बॅलन्स नाही, मॅक्सिमम फायदे सही.

श्रोते हो आता सपन आशा भोसले यांच्या सुरात जगदीश केबुडकरांची शब्दरचना ऐकली. कुंकुमाचं भाग्याचं या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं राम कदम यांनी.

राणी माझ्या पूर्वजांची नामी मागे हटणार नाही माझा करेन तुझ्या हाताला धरेन मी जीवा भावाची राणी करेन।

0: श्रोतेहो आताच आपण विनय माणके आणि प्रज्ञा यांच्या सुरात प्रवीण दवणे यांची शब्दरचना आपण ऐकलीत. एक फूल चार हाफ या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं अनिल मोहिले यांनी.
1: प्रेमासाठी वाटेल ते प्रेमासाठी वाटेल ते प्रेमासाठी वाटेल ते.

वचन ते मला तुझं बोलू नको, कोणी दिवाणा म्हणो कोणी परवाना म्हणो, प्रेमासाठी जन्मलो मी गोपी तुम्ही ना। अय्या

Ama ye. Tutu te. Ama ye. Tutu te.

0: श्रोते हो, आता आपण उषा मंगेशकर, सुदेश भोसले आणि लक्ष्मीकांत बेर्डे यांच्या सुरात शांताराम नांदगावकरांची शब्दरचना ऐकली. कशासाठी प्रेमासाठी या चित्रपटातील या गीताला संगीतबद्ध केलं होतं श्रीकांत तेलंगे यांनी. श्रोते हो, या गीतासोबतच मराठी फिल्मी नॉन फिल्मी गीतांवर आधारित गीतगंगा हा कार्यक्रम आता आम्ही इथे समाप्त करीत आहोत. नमस्कार.
1: गीतगंगा.

0: FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲप वर आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्या, सकाळचे 11 वाजले आहेत. आता प्रसारित करीत आहोत फोन इन कार्यक्रम स्वर संवाद. त्यापूर्वी एक कमर्शियल ब्रेक.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 मेगाहर्ट्स वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वरही. आता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम स्वर संवाद. या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
3: पुणे कार्यक्रम स्वर संवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवा वजणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनू. स्वर संवाद पुणे कार्यक्रम स्वर संवाद.
4: श्रोते हो, आजच्या स्वर संवाद या कार्यक्रमाचं निवेदन आहे सरिता देशमुख यांचं. तर या कार्यक्रमाचे सादर करते आहेत आशिष गावंडे.
5: नमस्कार. स्वर संवाद या कार्यक्रमात तमाम रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, आज या संगीत आणि शब्दांच्या सुरेल मैफिलीत आपल्या सोबत मी आपली रेडिओ मैत्रीण उपस्थित आहे सरिता देशमुख. चला तर घेऊयात या कार्यक्रमातील हा पहिला कॉल. फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत आहे.
6: नमस्कार. मी मुरलीधर ढोले, वडोदा जिल्हा, जळगाव, खान्देश. कसे आहात आपण?
5: मी तर खूप छान आहे. आणि आपण कसे आहात?
6: मी बी छान आहे, स्वस्थ आणि मस्त.
5: तर आपलं स्वस्थ आणि मस्त राहण्याचं काही रहस्य आहे का?
6: सत्य म्हणजे काही कसं आहे, स्वस्थ आणि मस्त. स्वस्थ राहणं म्हटलं म्हणजे सगळ्यांशी बोलणं चालणं, ज्याला म्हणतो स्वस्थ मस्त. आणि नाराज व्यक्ती राहून ती स्वस्थ मस्त राहत नाही. सगळ्यांशी प्रथम तिची संवाद शांत झालं, एकदम स्वस्थ पणे म्हणजे एकदम त्याची संवाद साधणं म्हटलं म्हणजे मनापासून संवाद साधणं आहे. नाराजीपणा नाही, नाराज राहून संवाद साधणं म्हणजे तो मस्त नाही, स्वस्थ नाही.
5: याचाच अर्थ असा की जीवन जगत असताना प्रत्येक क्षण हा मनापासून जगायला हवा, हो की नाही?
6: व्यक्ती कुठली असो, आपल्या सगळ्यातली असो किंवा इतर असो, त्यांच्याशी सगळं एकदम व्यवस्थित बोलायचं. म्हणजे कुठला मनात भय नाही बाळगता आपल्या सगळ्यांशी व्यवस्थित बोलायचं, त्याला म्हणतात स्वस्थ मस्त. म्हणजे काही कुठल्या गोष्टीला भय नाही.
5: आपण 2 ऑक्टोबरला गांधी जयंती साजरी करतो.
6: हो.
5: तर गांधीजींचा संदेशच आपल्याला आहे की स्वच्छता राखा. स्वच्छ भारत अभियान सुद्धा आपण राबवतो. तर या अनुषंगाने स्वच्छतेविषयी आपण काय सांगाल, काय मत आहे आपलं की कशी स्वच्छता
6: बाळगायला? सांगण्याची स्वच्छते जी आपला गाव असो या शहर असो या आपला परिसर किंवा आपल्या परिसरात घाण करू नये. आणि कुठल्या गोष्टीच म्हणजे आपला जेवढा परिसर आहे तो स्वच्छ ठेवायचा, शेजारी पाजारी सगळी निरोगी ठेवा आणि आपण पण निरोगी राहा.
5: स्वच्छतेची सुरुवात आपण कशी करायला पाहिजे असं आपल्याला वाटतं?
6: सुरुवात आपल्यापासूनच करायची.
5: स्वच्छता हा आपल्या दिनचर्येचा एक भाग आहे, हो की नाही? आपण रोज स्वच्छता केली पाहिजे, आपल्या आजूबाजूचा परिसर स्वच्छ सुंदर ठेवायला पाहिजे.
6: बरोबर, खरंच आहे. आपण बी केली पाहिजे आणि दुसऱ्याने बी आपल्या समोरच्या व्यक्तीने बी केली पाहिजे आणि त्याला तिसऱ्याला सांगितलं पाहिजे. आपलं जे अंगण आहे आपण स्वच्छता दररोज स्वच्छता ठेवायला पाहिजे अंगणात.
5: महात्मा गांधीजींनी आपल्याला स्वच्छता राखण्याचा संदेश तेव्हा दिला होता, पण आज काळाची गरज आहे स्वच्छता ही, हो की नाही?
6: आजच्या काळात तर खरंच नाही, स्वच्छतेची जी लयच गरज आहे. कारण आधी जेव्हा स्वच्छता अभियान निघत होतो आम्ही तेव्हा झाडू घेऊन निघत होतो की आपलं गाव परिसर सगळा स्वच्छ करून शरीर निरोगी ठेवा आणि आपलं जे अंगण आहे ते स्वच्छ ठेवा. आम्ही असं अभियान राबवत होतो आधी आमचे.
5: आणि आपल्याला कशाची रुची आहे मग? जीवन जगत असताना आपण काय करता, कोणते छंद पाळता?
6: छंद काही मला जास्त आपल्या आकाशवाणीचा छंद जास्त आहे.
5: हो का?
6: बघा, 1982 पासून मला गाण्याचा छंद लागला आणि तेव्हापासून मी श्रोता संघामध्ये आलो आणि मला या आकाशवाणीपासून फारच एवढी प्रेरणा मिळाली की मला एवढं ज्ञान वर्धक झालं की जेणेकरून मला या आकाशवाणीच्या ज्ञानापासून न शिकलेला माणूस आज वाचू शकतो, लिहू शकतो.
5: म्हणजे आकाशवाणीने तुम्हाला संज्ञान केलं?
6: हो, कारण एक आपली जशी आई असते ना तसा आकाशवाणी आपला आई म्हणून गुरु म्हणून मी तिला मानलं.
5: वा वा, क्या बात. खूपच सुंदर तुम्ही उपमा आकाशवाणीला दिली आहे आणि अर्थातच ती तिला लागू पडते.
6: आकाशवाणीवरून ज्ञानवर्धक म्हणजे सगळे कार्यक्रम असतात, कृषीवाहिनी असते आणि महिलांसाठी कार्यक्रम असतात, अजून इतर कार्यक्रम असतात. हे तर बरं आपले स्वर संवाद.

0: हे तर चालणार संपा चित्रपट संगीत हे चालणारच आहे. हे तर बरं बाजूला ठेवून आरोग्य संपदा जे आरोग्य विषय असते आपल्या डॉक्टर म्हणजे त्याच्यापासून फार मला प्रेरणा मिळाली आणि त्याच्यापासून मी खूप शिकलो.
1: खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधून. आणि आज या कार्यक्रमात आपल्याला कुठलं गाणं ऐकायचं आहे?
0: काही गांधीजीचे आहे ते गाणं गांधीजींनी कुठलंही गाणं द्यायचं.
1: बरं ठीक आहे, आपल्या पसंतीचं हे छानसं गीत ऐकूया आणि कार्यक्रमात फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: परसंवाद या फोन इन कार्यक्रमात आपलं खूप खूप स्वागत. आज काय फरमाईश आहे आपली?
1: आज म्हणजे क्रांती पिक्चर मधलं गीत ऐका का आम्हाला.
0: क्रांती या चित्रपटातलं कुठलं गीत?
1: जिंदगी की ना टूटे लई.
0: खूप छान गाणं आपण निवडलं आहे. जुने चित्रपट वगैरे आपल्याला आवडतात का?
1: हो मॅडम, मी जास्त करून म्हणजे जुनी पिक्चर जास्त फरमाईशी आहे.
0: हो का?
1: जुनी पिक्चर जास्त पाहतो आणि जुनी गीत पण मी जास्त ऐकतो.
0: हो का?
1: म्हणजे विशेष म्हणजे मी स्वतः कराओके मध्ये गाणे म्हणत असतो.
0: हो का?
1: गीत म्हणायचा पण मला शौक आहे.
0: मग तुम्ही स्वतः गाणे गाता का?
1: हो हो हो मॅडम.
0: तर आमच्या श्रोत्यांना एक छानस छोटस गीत तुम्ही आता थोडं गुणगुणून दाखवा.
1: गाणं म्हणून दाखवतो.
0: चालेल.
1: जिंदगी की न टूटे लडी.

चला तर मग ऐकूया आपल्या

0: नमस्कार, फोन इन कार्यक्रम स्वर
1: हॅलो.
0: संवाद मधून आम्ही बोलत आहोत.
1: नमस्कार ताई,
0: नमस्कार, आपण कोण बोलत आहात?
1: माझं नाव आहे सिद्धार्थ गोंडाने आणि मी ऑक्सिजन पार्क राहुल नगर अमरावती येथून बोलतो ताई.
0: आज आपली फरमाईश काय आहे?
1: आज आमची फरमाईश खूप चांगल्या पद्धतीचं गीत आम्ही आणलेलं आहे. चित्रपटाचं नाव आहे ठाणेदार आणि गीताचे बोल आहे तम्मा तम्मा लोगे. आणि हे जे गीत आहे भक्ती लहरी आणि अनुराधा पोडवाल यांनी गायलेलं आहे.
0: संजय दत्त हिने केलं आहे या गाण्या.
1: संजय दत्त आणि माधुरी दीक्षित खूप चांगलं आहे कॉम्बिनेशन. खूप सुपर डुपर डान्स त्यामध्ये त्यांनी सादर केलेला आहे.
0: हा, खूप छान गीत आपण निवडलंय, एकदम डॅशिंग टाईपचं.
1: विशेष म्हणजे तसं आमच्या अमरावती जिल्ह्यातील सर्व आणि सोबत महाराष्ट्रातील वरिष्ठ श्रोते आमचे हिरामण शेंडेजी यांचा एक वाढदिवस असल्यामुळे आणि विशेषतः तो आम्ही अमरावतीतले संपूर्ण श्रोता मंडळी एकत्रित आम्ही तो सेलिब्रेट करणार आहोत बडने रोडवर. त्यानिमित्तानं त्यांना हे डेडिकेट म्हणून आम्ही हे गीत आज आपल्याकडे ही फरमाईश आपल्याला पाठवित आहोत.
0: खूप छान गोष्ट आहे मिळून वाढदिवस साजरा करणे आणि इतरांना शुभेच्छा देणं किंवा काहीतरी गिफ्ट देणं खूप चांगली गोष्ट आहे.
1: की आम्ही त्यांच्याच प्रेरणेने त्यांच्याच आदर्शाने आम्हाला या रेडिओ क्षेत्रामध्ये त्यांनी एक नावलौकिक मिळवून दिलेलं आहे. रेडिओ सिलेंचे जवळपास 1960 पासून ते रेडिओ श्रोते आहेत आणि आजही ते श्रोते देशभरातील विविध केंद्रावर त्यांची नावं माझ्या नावावर येत असतात. त्याविषयी आम्हाला अतिशय आनंद होतो.
0: हो, किती वर्षापासून आपण रेडिओ ऐकता?
1: मी तर जवळपास 25 वर्षापासून ऐकत आहे. पण आमचे जे गुरुजी आहेत हिरामण शिंदेजी 1960 पासून रेडिओशी जोडलेले आहेत आणि आमची संपूर्ण टीम आहे अमरावती जिल्ह्यातील आणि अमरावतीच्या बाहेरून सुद्धा अनेक श्रोता मंडळी आहेत या आपल्या फोनिंग कार्यक्रमामध्ये सहभाग घेत असतात. आणि जवळपास अमरावतीच्या कार्यक्रम मध्ये खूप चांगल्या पद्धतीचं नवीन नवीन कार्यक्रम येत आहे आणि यासोबतच कार्यक्रमाचा दर्जा क्वालिटी आणि सादरीकरण सुद्धा सर्व उद्घोषकांची खूप अप्रतिम असते.
0: तुम्हाला कार्यक्रम आवडले याबद्दल खूप खूप आभार व्यक्त करते आणि छान वाटलं ऐकून.
1: हे गीत ऐकण्यासाठी मी 2-3 नाव घेऊ इच्छितो का ताई?
0: हो हो, बिलकुल.
1: सर्वप्रथम माझी पत्नी अर्चना गोंडाने, माझी मुलगी प्रसिद्धी मुलगा प्रणय, सोबत हिरामण शेंडे आहे.

0: कुमार गेडामाय, हिम्मतराव शुंगारे आणि नाना डोंगर दिवेजी आणि कमरुला ठेकेदार सईद भाई, कमल राजेंद्र गुप्ता, कमलकांत गुप्ता आणि किशोर गुप्ता, त्यासोबत किशोर धनाडे सोबत संपूर्ण मित्र परिवार यांच्यासाठी गीत आपण प्रसारित करावं.
1: हो बिलकुल. आणि आपल्याला विशेष कोणता कार्यक्रम आवडतो आकाशवाणी अमरावती?
0: अमरावतीचे जवळपास सर्वच कार्यक्रम खूप चांगले असतात. सकाळच्या प्रथम प्रहरी पासून तर सायंकाळपर्यंत कार्यक्रम सर्व असतात, पण हा सर्वाधिक जास्त लोकप्रिय असलेला हा कार्यक्रम फोनिंग कार्यक्रम हा खूपच आवडीचा कार्यक्रम आहे माझा.
1: आपण कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन
1: हॅलो,
0: कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत.
1: गोपाळ नाथकर बोलेलो.
0: आपण कुठून बोलता?
1: साडेगाव तालुका जिल्हा परभणी.
0: अच्छा, काय करता आपण?
1: शेती.
0: हो, किती वर्षांपासून शेती हा व्यवसाय करत आहात?
1: 10 वर्ष झाली जवळपास.
0: हा, आणि या वर्षी पाऊस कमी पडला तर शेतीची काय स्थिती आहे?
1: स्थिती काय आता अवघड आहे. सध्या पाऊसच नाही, कमी पडत नाही. 2 महिने झाले पाऊसच नाही, फक्त एकदा पडत त्याच्यात मधात थोडा.
0: हो, मग आणखी काही सुविधा आहे का
1: पाण्याची? तिच्यावर धकाडी आता सध्या.
0: हो, पाऊस पडला तर तुम्हाला म्हणजे शेती करणं सोपं जात असेल, हो की नाही?
1: हो ना, पाऊस पडायलाच पाहिजे. पावसाशिवाय नाही माझ्या शेतात.
0: हा बरोबर,
1: कारण पाऊस पडून मग त्या पाण्याची थोडी मदत होत असते. असे पाऊस पाहिजे.
0: बरोबर आहे. यावर्षी आपण कोणती पिकं घेतली आहे शेतात?
1: हळद आहे, कापूस आहे.
0: हो का? आणि आज आपल्याला कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: गाणं क्या दिल ने कहा क्या तुमने सुना, त्या चित्रपटातलं तेच गाणं, टायटल सॉन्ग.
0: अच्छा, ठीक आहे. तर तुमच्यासाठी हे छान गीत आम्ही पाठवित आहोत, ऐका आणि आनंद घ्या. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

0: फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत. कोण बोलत आहे आणि आपण कुठून बोलत आहात?
1: राजेश घनबाबूर.
0: राजेश जी, आपण काय करता?
1: मिस्त्री काम करतो मॅडम मी.
0: हो का? घर बांधता तुम्ही?
1: हो, घर बांधतो.
0: किती वर्षापासून हे काम करत आहात?
1: मला तरी 20 वर्ष झाली मॅडम.
0: हे काम करत असताना तुम्ही रेडिओ कसा ऐकता?
1: मोबाईल वर ऐकतो मॅडम. कामामध्ये?
0: हो का?
1: आम्हाला पहिल्यापासून असतो काय रेडिओ का.
0: चांगली गोष्ट आहे.
1: आमच्या घरी रेडिओ पण आहे. आम्ही रोज तुमचे स्वर संवाद कार्यक्रमामध्ये समजा आणखी आपकी फरमेश कार्यक्रम हे आम्ही ऐकत राहतो. आम्ही आम्हाला गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: कोणतं गाणं ऐकायचं आहे?
1: पिंपळाच्या पानावर गाणं वाजवतो मॅडम.
0: बरोबर, हे खूप छान गाणं आहे.
1: अमरावतीचे जे कार्यक्रम आहेत मॅडम, सर्वात जास्त सुंदर आवाजामध्ये येतात.
0: हो, धन्यवाद त्यासाठी. आपल्या सोबत हे गाणं ऐकण्यासाठी आज कोण आहे?
1: माझ्या सोबत माझी मुलगी आहे, लहान आहे ते. तिला गाणं खूप पसंत येते ते.
0: हो, आपल्यासाठी हे गीत आम्ही पाठवित आहोत. गीत ऐका आणि या कार्यक्रमाचा आनंद घ्या. कार्यक्रम फोन केल्याबद्दल धन्यवाद.

0: नमस्कार, स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत आहे, बोला.
1: नमस्कार मॅडम, मी हौसाजी गंगाराम ढगे, शिरली तालुका, बिलोली जिल्हा नांदेड वरून बोलतो आहे. मॅडम,
0: नांदेड वरून आपण बोलत आहात. नांदेडला एखादं पर्यटन स्थळ म्हणून काय सांगू शकाल तुम्ही?
1: नांदेडला एखादी पर्यटन स्थळ म्हणून मॅडम, ही गुरुद्वारा आहे नांदेडला,
0: प्रसिद्ध गुरुद्वारा आहे
1: आणि प्रतिष्ठित गुरुद्वारा आहे आणि जगातून दसरा उत्सवासाठी पूर्ण जगातून इथं शीख बांधव येत असतात मॅडम,
0: हे
1: उरुस खेळण्यासाठी. आणि याचा एक भाग म्हणून या पंचक्रोशीतील सर्व प्रेक्षक रसिकजन ते पाहायला आवर्जून जातात मॅडम.
0: आणि तुम्ही जे सांगितलं की दसऱ्याला इथे देशभरातून लोक येतात, तर इथे कोणते कार्यक्रम होतात तेव्हा?
1: तर पहा, ते सोन्याचे तलवारीचा हल्ला बोळा होते त्यांचा, आणि ते पाहण्यासाठी सर्वजण आवर्जून आमच्या जिल्ह्यातले आपल्या महाराष्ट्रातले काही इथं त्या ठिकाणी भक्त मंडळ येत असतात मॅडम.
0: हो, दूर दूरून भक्त लोक येतात इथे. हे जे कार्यक्रम चालू असतात, तर मग त्यांची जेवणाची वगैरे व्यवस्था असते का तिथे?
1: एक सांगतो मॅडम तुम्हाला, आमच्या गुरुद्वारा नांदेडला सकाळी 6 वाजल्यापासून तर रात्री 10 वाजे तर किती भक्त उद्या त्यांना जेवणासाठी भरपूर आहे.
0: अच्छा,
1: 12 महिने मॅडम,
0: खूप सुंदर उपक्रम आहे.
1: हो, आणि अजून एक सांगतो मॅडम तुम्हाला, त्याचं वैशिष्ट्य कि ज्या वेळेस आपल्या गुरुगोविंदची जयंती असते दरवर्षी, आणि वर्षामध्ये 3 वेळा तिथं आरोग्य महाशिबिर भरतात मॅडम.
0: हो का?
1: आणि या गुरुद्वाराच्या शिवेनं तिथं आरोग्य महाशिबिर मोठे आणि किती गरजू आणि गरीब आणि होतकरू माणसाला मोठ्या मोठ्या दवाखान्यामध्ये नेऊन ठेवायचं काम आमच्या नांदेडच्या गुरुद्वाराने करतात मॅडम.
0: हो, समाजसेवा एक प्रकारे या उपक्रमातून राबवल्या जाते आणि जनतेची सेवा आपण म्हणू शकतो, हो की नाही?
1: हो मॅडम.
0: हो, खूप छान उपक्रम आहे. तुमच्याकडून ही छान सुंदर माहिती मिळाली.
1: अजून एक सांगतो मॅडम, आमचं देवस्थान आहे मानवा पंथाची काशी, तुमच्या अमरावती पासून पुढे रिद्धपूर आहे बा.
0: हा, रिद्धपूरला काशी समजल्या जाते, अष्टमासी.
1: आणि आम्ही श्रीकृष्णाचे मानवा पंथाचे अनुयायी आहोत, त्याच्यामुळे गेल्या वर्षी मी तुमच्या अमरावतीला आलो होतो, रिद्धपूरसाठी कार्यक्रमाला गेलो होतो, आणि मानवा पंथाचा मोठा आश्रम आहे तुमच्या रिद्धपूरला, अमरावतीला.
0: रिद्धपूर हे एक प्रेक्षणीय स्थळही आपण म्हणू शकतो, कारण तिथे भरपूर मठ आहे.
1: 12व्या शतकामध्ये श्री चक्रधर स्वामी त्या ठिकाणी घेऊन आले होते, आणि त्या ठिकाणी 340 स्थान आहेत मॅडम. 40 स्थान ज्या ज्या ठिकाणी रणांकित असते चक्रधर स्वामीच्या पदस्पर्शानं, तर त्या ठिकाणी आता 240 स्थान मोठ्या मोठ्या बाबांनी तिथं बांधून दिले आहेत, आणि मी स्वतः पाहिलेलं आहे गेल्या वर्षी प्रत्येक ठिकाणी जाऊन 340 स्थानावरची दर्शन घेतलं आहे मॅडम.
0: हो, खूप सुंदर त्या मठांची रचना आहे आणि ती एक पावन भूमी आहे, संतांचे चरण स्पर्श त्या भूमीला झाले आहेत.
1: संस्कृतीचं मराठी विद्यापीठ रुद्रपूरला स्थापन झाले मॅडम, त्या विद्यापीठाला सुद्धा जाऊन मी भेट दिली आहे. साहित्यिक आहे, मी मराठी आहे मॅडम. मी
0: हो का? वा, खूप सुंदर.
1: मला मराठी गीत खूप आवडतात बघा.
0: आज आपली फरमाईश काय आहे?
1: मराठी गीत ऐकतो पहा, आल्या आल्या जाऊ नका, मराठी चित्रपटलं गीत आहे बघा दादा कोणते गीत मी गुणगुणून दाखवतो म्हणून ते गीत आवर्जून ऐकवा.
0: ठीक आहे.
1: किती किती करशील ग लडीक लडीक चाळा, किती किती करशील ग लडीक लडीक चाळा, पडदा लाजचा लाजचा ग कशा लढोयवऱ्याला, पडदा लाजचा लाजचा ग कशा लढोयवऱ्याला.
0: अरे वा, खूप छान सुरात आलात आपण गायले, छान वाटलं.
1: पाहुणी चित्रपट फार सुंदर चित्रपट आहे मॅडम, आणि अगदी ह्या गीतामुळे तो तर चित्रपट रसिकांना

0: आवडला.
1: आपल्याला मराठी चित्रपट आवडतात का?
0: हो हो खूप आवडतात मॅडम. ज्यावेळेस दूरदर्शन वर पहिले मराठी चित्रपट आठवड्यातून एकदा दाखवत गेला पाहत दर शनिवारी, आणि त्यावेळेस दूरदर्शन मध्ये लोक आवर्जून टीव्ही पाहत होते.
1: हो त्या काळी वेगळी मजा होती एक टीव्ही बघण्याची.
0: हा काळ होता मॅडम 1991 चा काळ आहे. त्यावेळेस टीव्ही म्हणलं तर कुठेतरी घराला पण एक टीव्ही राहायची, 10 घरामध्ये एक टीव्ही राहायची, आणि 10 घरावर जाऊन लोक पाहायचे टीव्ही.
1: हो बरोबर. आता सगळं सहज उपलब्ध झालंय.
0: आता पहा मॅडम 1980 पासून आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकतो. त्यावेळेस आमच्या आकाशवाणीमध्ये आमचं औरंगाबाद केंद्र होतं, जळगाव केंद्र होतं, सांगली केंद्र होतं, नागपूर केंद्र होतं, आणि मुंबई केंद्र होतं, पुणे केंद्र होतं. तर आज महाराष्ट्रानं आम्हाला तब्बल 21 केंद्र दिले. त्याच्यामधली आपली अमरावती स्थापन झाली. खूपच आनंद वाटला. ज्यावेळेस अमरावतीला येईल त्यावेळेस तुमचा नक्कीच त्या केंद्राला भेट देईल मॅडम.
1: हो बिलकुल, आपण येऊ शकता, केंद्राला भेट देऊ शकता, आपलं स्वागतच राहील.
0: बिलकुल मॅडम. माझं गीत ऐकू आम्हाला. माझी पत्नी सुद्धा तुमचं केंद्र आवर्जून ऐकते. माझी पत्नी सौभाग्यवती संगीता ढगे, मुलगा आहे अश्विनी ढगे आणि मुलगा आहे गंगा प्रसाद ढगे.
1: बरं, आपल्यासाठी आपल्या परिवारासाठी हे छान गीत आता आपण ऐकूया, आणि आमच्या कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद मॅडम.

0: नमस्कार, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत.
1: हाँ मैडम, मी गाडगेनगर अमरावती वरून बोलत आहे.
0: कृपया आपलं नाव सांगा.
1: मुकुंदा आसटकर.
0: मुकुंदाजी, आपण काय करता?
1: मी आता रिटायर आहे सध्या.
0: हाँ,
1: ट्रान्सपोर्टेशन मध्ये काम करत होतो पहिले.
0: अच्छा,
1: मला एक गाणं ऐकायचं होतं.
0: आपल्याला रेडिओ ऐकण्याची सवय कशी लागली?
1: रेडिओ तर आता मला मॅडम मी लहानपणापासूनच ऐकतो.
0: गांधी जयंती आपण साजरी करतो 2 ऑक्टोबरला. तर गांधीजींचा संदेश आहे की स्वच्छता, स्वच्छ भारत मिशन. तर त्या अनुषंगाने आपण काही उपक्रम राबवता का?
1: घरी जाता आमच्या घराचं सगळं साफसफाईचा कार्यक्रम असतो. काही कचरा येते सगळं घरातच पडतो.
0: स्वच्छतेविषयी काय मत आहे आपलं? मग म्हणजे आपण सुरुवात कुठून करायला पाहिजे?
1: सुरुवात घरातूनच करायला.
0: आज स्वच्छतेची खूप गरज आहे असं आपल्याला वाटत नाही का?
1: हा गरज आहे मॅडम, स्वच्छतेची फार गरज आहे.
0: आता आपल्याला काही छंद आहे का? काय करता आपण सध्या? काय करतो?
1: छंद मी लागवडीचं काम करतो घराच्या टेरेसवर. सगळं भाजीपाला येते, लावत असतो.
0: अच्छा, परस बाग आहे छोटीशी.
1: वांगे आहे, टमाटे आहे, मिरची आहे,
0: भाजीपाला पिक आहेत.
1: भाजीपाला.
0: अच्छा, आज आपल्याला या कार्यक्रमातून कुठलं गीत ऐकायचं आहे?
1: देवकी नंदन गोपाला म्हटलं. गोपाला गोपाला.
0: बरं,
1: मी माझ्या घरच्यांचं नाव लिहिलं. माझं कुटुंब मोठं आहे.
0: हा हा, बिलकुल.
1: नाव दादा, माझ्या वडिलाचं नाव रामदास सारव आहे. आईचं नाव मनोरमा असरा. माझ्या लक्ष्मीचं नाव आहे मालती असरा. मुलीचं नाव आहे ईश्वरी असेकर. राधिका कल्याण. भरपूर परिवार.

0: ह्या काळात तुमचा खूप मोठा परिवार आहे आणि एकत्र आहे, टिकून आहे. खूप छान
1: हा
0: ही एक गोष्ट आहे. यातून एक संदेशही आपण देऊ शकतो की एकत्र
1: हा
0: राहण्याने प्रेम वाढतं, जिव्हाळा वाढतो आणि
1: हा
0: एकत्र राहिल्याने कामं सुद्धा सोपे जातात,
1: सोपे जाते. आपण कधी बाहेर गाव इकडे अडचण गेले तरी काही
0: अडचण होत नाही. खूप छान वाटलं आपल्याशी संवाद साधून. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: धन्यवाद.

0: नमस्कार, फोन इन कार्यक्रम स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत आहे.
1: मी शिवाजी उगले बोलतो, बरबगोम तालुका नांदरा जिल्हा बुलढाणा.
0: शिवाजी हा नाव आहे आपलं?
1: आमच्या आईना ठेवलेलं आहे बुवा लहानपणी.
0: प्रतिष्ठित एक नाव आहे, शिवाजी महाराजांचं जे नाव आहे त्याच्यावरून. आपण काय करता?
1: ताई मी शेती करतो, माझा मुलगा गाडी चालवते.
0: हो का?
1: हा, दोन गाड्या आहे घरच्या, अल्टिका आणि सुंदर. गाडी चालवते आणि शेती काम सांभाळतो.
0: बुलढाणा जिल्ह्यामध्ये आपण राहता, यावर्षी पाऊस कमी पडला तर शेतीची स्थिती काय म्हणते यावर्षी?
1: ताई माझ्यापाशी 5 एकर शेती आहे. 5 एकरामध्ये सोयाबीन पेरला, मला 5 क्विंटल बी सोयाबीन होत नाही यावर्षी.
0: हो का?
1: एवढी बिकट परिस्थिती आहे यावर्षी.
0: आपल्या शेतात पाण्याची व्यवस्था नाही आहे का? मग
1: नाही, पाण्याची अरेंजमेंट नाही आहे.
0: म्हणजे निसर्गाच्या पाण्यावरच अवलंबून आहे शेती.
1: हा, निसर्ग पाणी झालं, ज्याच्या इरा त्या इरायली पाणी, पाऊसच नाही तर इरायली पाणी नाही
0: आहे.
1: एकदम कोरडवाहू आहे आमची शेती.
0: आमच्या अमरावती आकाशवाणीचे कार्यक्रम तुम्हाला कसे वाटतात?
1: एकदम छान कार्यक्रम आहे तुमच्या आकाशवाणीचे अमरावतीचे. मी अमरावती अकोला एक यंत्र ऐकतो, मागे काही पेन्शन नाही आहे शेतीमध्ये. मी रेडिओ सोबत मोबाईल मध्ये ऍपवर रेडिओ ऐकतो, अनेक रेडिओ आहे माझ्यापाशी. तर आजच्या कार्यक्रमामध्ये एक

0: ऐकायचं चित्रपट नाव आहे देवता.
1: देवता ह्या चित्रपटातलं कुठलं गाणं आपल्याला ऐकायचं आहे?
0: खेळ कोणाला दैवाचा कळला.
1: बरं, आणि हे गाणं ऐकण्यासाठी आपल्या सोबत कोण आहेत? आज
0: माझे मित्र आहे वरुड बकाच्या नारायण हागे, वरशिंगेचे अमोल मानकर, इस्लामपूरच्या सदे दामोदर, पालखरच्या काशीनाथ ढेंके, धामणगाव गोतमारच्या भागवत देठे, माझा मुलगा दरबार शिवगुल्याने राहुल उगलेते, आम्ही सगळे मिळून गीत आहे.
1: ठीक आहे, तर आपल्यासाठी देवता या चित्रपटातील हे छानसं गीत आता पाठवित आहोत. गीताचा आनंद घ्या आणि या कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
0: धन्यवाद.

0: स्वर संवाद मध्ये आपलं स्वागत आहे. कृपया आपलं नाव सांगा.
1: विठ्ठलराव मडावी बोलतो मॅडम. आपलं नाव काय?
0: मी सरिता देशमुख बोलते.
1: काय बात आहे. नमस्कार. नमस्कार.
0: नमस्कार. आपण कुठून बोलता?
1: जेवणनगर अमरावती. दोन्ही डोळे ब्लाइंड आहे. मला गाणं ऐकायचं होतं.
0: आपला व्यवसाय काय आहे?
1: संगीत विषय आहे माझा.
0: अच्छा.
1: तबला विशार चालू आहे मी आणि हार्मोनियम, तबला, आर्घन, व्हायोलिन, बासरी, पखवाज, म्हणजे सर्व वाद्य वाजवतो मी.
0: सगळे वाद्य तुम्ही वाजवता? छान. संगीत एक खूप सुंदर कला आहे.
1: कारण क्लास घेत असतो संगीत.
0: आणि एक विशेष गोष्ट म्हणजे तुम्हाला अंधत्व असून सुद्धा या कलेवर तुम्ही मात केली आहे.
1: संगीत कला म्हणजे काय हे माझं बाळ टाणिकच आहे ना.
0: हो हो बरोबर.
1: त्याशिवाय कारण मला दुसरं काही म्हणजे जमणं अशक्य आहे. कारण म्हणजे आवडता विषय संगीत असल्याच्याने संगीत विषयामुळे कारण माझी म्हणजे प्रकृती बिलकुल ठीक आहे. कारण मला

0: वैद्यकीय समजा दवाखान्यात जायचं काम पडत नाही.
1: चांगली गोष्ट आहे, कारण एखाद्या याच्यात रुची असेल तर आपण त्यात रमून जातो.
0: बरोबर.
1: तर आपण सांगू शकता का की संगीत या विषयात आपली रुची कशी वाढली, म्हणजे सुरुवात कशी झाली?
0: सुरुवात झाली मॅडम ये, कारण मी एका खेडेगावात राहत आणि तिथे असं म्हणजे समजा भजन पूजन पाहते आणि मी मंदिराचे दरवाजे वाजवतो.
1: अच्छा.
0: मंदिराचे दरवाजे वाजवतो कारण आधी संगीताचं सामान माझ्याकडे सगळंच होत, पण म्हणजे ढोलक वगैरे सगळं होत, तबला नव्हता माझ्याकडे. मग नंतर मग वडिलांनी एका क्लास मध्ये टाकलं, क्लास होता एक ब्लाइंड माणूस होता खेड्यावरचा शिकवणारा, त्याच्याकडे टाकलं तर ते काही शिकवत नव्हते. काही दिवसांनी समजा ते गाव सोडलं, नंतर मग मामाच्या गावामध्ये आलो तर तिथं भजन पूजन असायचे, मग ते बोलवायचे मला. मग मी काही भजन म्हणायचा, मला भजन चांगलं तालात गाता येत होतं, वाजवता येत होतं. मग मला त्यांनी तबला शिकवला, तबला शिकवला तर मग तबला शिकून जाण्या म्हणजे चांगली तयारी झाली. त्याच्यानंतर मग हार्मोनियम हाताळली, हार्मोनियम हाती घेतल्यानंतर म्हणजे टोटल म्हणजे हार्मोनियम म्हणजे मी फक्त 5 दिवसात मी हार्मोनियम बिलकुल पूर्ण वाजवत आहे. आणि त्याच्यानंतर मग ती रुची वाढत गेली. आणि विशेषतः म्हणजे रेडिओवर मी तबला वाजवायचो, म्हणजे ख्याल गायन, भक्तिगीत, भावगीत, अभंग, गझल. कारण म्हणजे आता चांगले चांगले विद्यार्थी जवळजवळ म्हणजे 5-6 हजार विद्यार्थी माझ्याकडून शिकून गेलेले तबला. तर अंध विद्यालयामध्ये मी काही दिवस म्हणजे ऑर्केस्ट्रा सुद्धा चालवला, ऑर्केस्ट्रात होतो मी. आणि त्यामुळे मला ती रुची लागली की मला हार्मोनियम म्हणजे एका लता दिदींच्या गाण्याने शिकवली. म्हणजे ते गाणं माझं म्हणजे असं आहे की माझं म्हणजे एक काळजाचा तुकडा.
1: तुम्ही जो हा प्रसंग सांगितला आणि लता दिदींच्या गाण्यातून तुम्हाला हार्मोनियम वाजवायची रुची झाली आहे, तर हे गाणं कुठलं आहे हे जाणून घ्यायला मला खूप आवडेल.
0: ते गाणं आहे फकीरामधलं गाणं आहे, दिलं मी तुझे विठा. ते गाणं ऐकण्यासाठी माझ्यासोबत मी विठ्ठलराव मडावी, माझी मिसेस आहे नंदाताई मडावी, माझा मोठा मुलगा आहे सचिन मडावी, लहान मुलगा आहे देवानंद मडावी, आमचे शिष्य आहे विनोदरावजी हेमने, पूजा हेमने, साक्षी हेमने, सुमित हेमने, आणि त्याच्यानंतर आमचे अंबादासी गावंडे, वंदना गावंडे, आणि विठ्ठल गावंडे, नियल गावंडे, प्रशांत गावंडे, आणि आमचे दिलीपराव डहाके, शोभा डहाके, अंकुश डहाके, रितेश डहाके, शुभांगी डहाके, आणि आमचे भजनी प्रेमी जसे समजा अंबादादी तायडे बेंदोड्यावरून आहे आणि पौर्णिमा तायडे, बरेचसे लोक शिकून गेले. म्हणजे मला संगीत टोटल संगीतच संगीत आवडत असं, म्हणजे संगीत कुठलंही असो ते संगीत आहे.
1: तुम्ही संगीतमय झाले आहात पूर्ण, कुठलंही गाणं तुम्हाला आवडतं.
0: हो, कारण संगीत म्हटल्याच्या नंतर असं संगीत कुठल्याही तरी त्याच्यावर नाराजी दाखवत नाही.
1: संगीत ऐकण्याने उलट आपण नाराज असू तर आपण आनंदी होतो, कारण संगीत हा असा एक विषय आहे की तो आपल्या रोमारोमात संचारतो आणि त्यांनी आनंदच मिळतो. आणि तसंही आपण बघितलं तर प्रत्येक गोष्टीत संगीत आहे. नळातून जर पाणी टपकत असेल तर त्यातही संगीत आहे. वास्तविकता हीच आहे जर आपण अनुभवत असेल तर.
0: बरोबर.
1: आपल्यासोबत बोलून खूप छान वाटलं, संवाद साधून. कार्यक्रमात फोन केल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. ऐकूया आपल्यासाठी हे छानसं गीत.
0: थँक्यू.

0: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं मनापासून स्वागत.
1: गाणं ऐकायचं होतं मॅडम.
0: गाणं आम्ही ऐकविणारच आहोत, त्यापूर्वी आपण आपलं नाव सांगा आणि आपण कुठून बोलत आहात.
1: सांग, 11 गाव अमरावती पासून 20 किलोमीटर मॅडम.
0: हो का, आणि आपलं नाव काय आहे.
1: राजेश खडकर बोलतो मॅडम. गाणं ऐकत होतं ते बाबुल की दुआ लेखेचं. माझ्या पत्नीचं लग्न झालं, तिला दिला काम तुला, ते कॅसेट वगैरे पाहतो कधी कधी लोकांची त्या गाण्यात.
0: हे गाणं खूप भावनिक आहे.
1: हो मॅडम, हे गाणं कधी कधी कॅसेट पाहिली का मी कधी कधी लढत राहते ते गाणं. पुतीचं आहे, दोन नातीनं आहे आम्हाला.
0: आणि आपल्याला कशाची आवड आहे.
1: गाण्याची खूप आवड आहे मॅडम मला.
0: हो का, कोणत्या प्रकारचे गीत ऐकता तुम्ही, मराठी हिंदी.
1: राजेश खन्नाचे गाणे, जुनीवाले गाणे बहुत खूप आवडतो मॅडम.
0: हा, म्हणजे अभिनेते राजेश खन्ना हे तुमचे प्रिय आहे.
1: हा, राजेश खन्नाचे तर खूपच आवडतो मला गाणं.
0: आणि चित्रपट कसे आवडतात मग, हिंदी किंवा मराठी, जुने मराठी.
1: त्यांचे चित्रपट जास्त पाहत असतो मी. टीव्हीवर वगैरे आले तशी टॉकीज वर वगैरे.
0: राजेश खन्ना यांनी सुद्धा एक चित्रपट काळ गाजवला आहे, त्या काळचा हो की नाही. आणि खरंच खूप सुंदर त्यांचा अभिनय होता. प्रत्येकाची एक आवड असते आणि ती जपायलाच पाहिजे. आपल्यासोबत हे गीत ऐकण्यासाठी आज कोण आहे.
1: त्यांना खेळकर, माझी बहिणी रोहित खेळकर, माझा भाऊ आहे मोठा दीपाली खेळकर आहे, माझी पुतणी शिवानी कांबळे.
0: ठीक आहे, आपल्यासाठी आपल्या मित्र परिवारासाठी हे छानसं गीत आम्ही पाठवित आहोत.
1: ठीक आहे मॅडम.
0: कार्यक्रमात फोन केल्याबद्दल धन्यवाद.
1: ठीक आहे मॅडम.

0: मनावर दुःखी चिंता की सताता है।
1: अच्छा अच्छा मोहम्मद रफी यांनी गायले
0: जी। तुमचे कार्यक्रम व्यवस्थित आम्हाला क्लियर मोबाईल ॲप आणि एफएम वरही ऐकू येते।
1: हो का?
0: आमचं गाव जे आहे ते एमपी बॉर्डरला लागून आहे ना।
1: हो का? बॉर्डरला लागून आहे।
0: बस 10 किलोमीटर एमपी बॉर्डर। कोण बोलतं मॅडम?
1: मी सरिता देशमुख बोलते।
0: तुमचे कार्यक्रम नेहमी ऐकत असतो मी। तर
1: हो, तुम्हाला कसे वाटतात आमचे कार्यक्रम?
0: चांगले वाटते मॅडम। फोन इन प्रोग्राम फरमायचे कार्यक्रम चांगले वाटते आम्हाला। मी माझं काम मोबाईल रिपेअरिंग सिम कार्ड विकणं।
1: हो का?
0: आकाशवाणीचे कार्यक्रम ऐकणं।
1: आणि मोबाईलचं मग तुम्हाला खूप ज्ञान असेल।
0: हो, मी दुकानात सोबत राहून शिकून गेलो ना।
1: किती वर्षापासून आपण हा व्यवसाय करत आहात?
0: आम्हाला झाले 10-12 वर्ष।
1: हो का? तुमचं स्वतःच दुकान आहे आता?
0: हा, सोबत मित्रही आहे।
1: हे गीत ऐकण्यासाठी आज कोण आहेत मग?
0: आमचे घरचे परिवारचे लोक आहे, विमल कासलेकर, दिनकर कासलेकर आणि विशाखा पवार आणि नानासाहेब डोंगर दिये नागपूर आणि बेर्डीचे राजेश सोनी आणि बाबासाहेब वडोदे।
1: अच्छा, ठीक आहे। तुमच्यासाठी आणि तुमच्या मित्र परिवारासाठी हे छानसं गीत आता ऐकूया आणि या कार्यक्रमात फोन केल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद।
0: धन्यवाद।

0: हॅलो
1: स्वरसंवाद या कार्यक्रमात आपलं स्वागत.
0: जी मुकेश कासलकर बोलतो, ग्राम जामठी तहसील वरुड जिल्हा अमरावती.
1: बोला, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात.
0: गीत ऐकायचं होतं.
1: हा, कोणतं गाणं ऐकायचं आहे?
0: फिल्म दोस्तीचं.

0: तर आज ज्या श्रोत्यांनी या कार्यक्रमात फोन केला आहे, कृपया त्यांनी येत्या 1 महिन्यापर्यंत फोन करू नये. इतरही श्रोत्यांना कार्यक्रमात सहभागी होण्याची संधी मिळावी यासाठी. श्रोत्यांनो, या कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण दर मंगळवारी 3:30 ते 4:30 या वेळेत केलं जातं. आणि या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी फोन नंबर असा आहे 0721 299 10 38. फोन नंबर परत एकदा ऐका, 0721299 10 38. तर श्रोत्यांनो, भेटूयात येत्या कार्यक्रमात. तोपर्यंत मला म्हणजे सरिता देशमुखला रजा द्या. नमस्कार.
1: श्रोते हो, आजच्या स्वरसंवाद या कार्यक्रमात निवेदन होतं सरिता देशमुख यांचं. या कार्यक्रमाला तांत्रिक सहाय्य दिलं होतं नारायण पवार यांनी. तर या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते आशिष गावंडे.
2: पुण्यातील कार्यक्रम स्वरसंवाद. गप्पा आणि गाणी ऐकता ऐकता मनस गुंतवावं जणू. स्वर हा संवादाचा भावा इंद्रधनु. स्वरसंवाद पुण्यातील कार्यक्रम स्वरसंवाद.
3: श्रोतेहो, आताच आपण फोन इन कार्यक्रम स्वर संवाद ऐकलात. संवादक सरिता देशमुख आणि सादर करते होते आशिष गावंडे. FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र. दुपारचे 12 वाजले आहेत. आता आम्ही वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित करीत आहोत. तोवर प्रतीक्षा करावी.

नमस्कार रसिक मैत्रिणींनो, आजच्या वनिता मंडळ कार्यक्रमात मी तुमची रेडिओ सखी लीना पांडे तुमचं मनपूर्वक स्वागत करते. मैत्रिणींनो, दरवर्षी 2 ऑक्टोबरला महात्मा गांधीजींच्या जयंतीनिमित्त स्वच्छता दिवस म्हणून स्वच्छतेचा संदेश अधिक व्यापकपणे दिला जातो. घर, रस्ता, शाळा, कार्यालय किंवा सार्वजनिक ठिकाणं, स्वच्छता ही केवळ प्रशासनाची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाची सामूहिक जबाबदारी आहे. म्हणून कचरा कचरा पेटीत टाकणं, ओला सुका कचरा वेगळा करणं, प्लास्टिकचा अनावश्यक वापर टाळणं, सार्वजनिक ठिकाणी अस्वच्छता न करणं, या छोट्या छोट्या कृतींमधूनच स्वच्छ आणि निरोगी समाजाची निर्मिती होते. चला तर मग महात्मा गांधी जयंतीच्या निमित्तानं केवळ एक दिवस स्वच्छता मोहीम न राबवता स्वच्छतेला आपल्या रोजच्या जीवनशैलीचा भाग बनवण्याचा संकल्प करूया.

0: मैत्रिणींनो, आता ऐकूया महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त विशेष कार्यक्रम सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून. याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद.
1: श्रोते हो, विशेष कार्यक्रमात ऐकूया सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद. सहभाग विशाल थोटे, सिद्धी राऊत, कार्तिकी कराड आणि सुप्रिया खंदार यांचा.

0: नमस्कार श्रोते हो, मी स्मिता नामदे सर्व श्रोत्यांचं तसंच सहभागी युवक युवतींचं सहर्ष स्वागत करते. श्रोते हो, भारताचे राष्ट्रपिता आणि अहिंसेचे प्रणेते महात्मा गांधी हे भारताच्या स्वातंत्र्य चळवळीतील एक महान नेते होते. अहिंसक मार्गाने देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यात त्यांचं मोठं योगदान होतं. गांधीजींचा जन्म 2 ऑक्टोबर 1869 रोजी गुजरात मधील पोरबंदर इथं झाला. त्यांचं पूर्ण नाव मोहनदास करमचंद गांधी असं होतं. त्यांना आदरानं बापू आणि महात्मा म्हणून संबोधलं जातं. गांधीजींनी आपल्या विचारातून जगाला शांतता, अहिंसा आणि सत्याग्रहाचा संदेश दिला. त्यांनी खेड्यांचा विकास हा देशाच्या विकासाचा पाया मानला. स्वदेशी वस्तूंचा वापर करण्यावर भर दिला. चरखा हे त्यांचं प्रतीक बनलं. सत्य आणि अहिंसेचा मार्ग कठीण असला तरी तो खरा मार्ग आहे हे त्यांनी दाखवून दिलं. त्यांची शांतता, अहिंसा, प्रेम, सत्य ही मूल्य जगाला दिशा देणारी आहेत. गांधीजी म्हणत, अहिंसा हे दुर्बलांचं नव्हे तर बलवानांचं शस्त्र आहे. महात्मा गांधी यांच्या विचारांचा वारसा जपणं ही आपली जबाबदारी आहे. श्रोते हो, महात्मा गांधी हे आजच्या युवकांसाठी खर तर करन्सी म्हणून नाही तर लिगसी म्हणून अत्यंत प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहे. म्हणजे महात्मा गांधी यांना आजच्या युवकांनी चलन म्हणून नाही तर वारसा म्हणून बघणं गरजेचं आहे. त्यांनी सांगितलेल्या सत्य आणि अहिंसेच्या मार्गावर होणारी वाटचाल ही निश्चितच उद्याचा उज्ज्वल भारत असेल. चला तर मग जाणून घेऊया युवकांना उमगलेली महात्माजींची सत्य आणि अहिंसा ही तत्व आजच्या युवा वर्गाकडून. त्यासाठी आज आम्ही काही युवकांना इथे आमंत्रित केलं आहे. सिद्धी, कार्तिकी, सुप्रिया आणि विशाल, आज आपण इथे जमलेलो आहोत ते महात्मा गांधीजींच्या सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून या विषयावर बोलण्यासाठी. तर सगळ्यात पहिले मला हे विचारायचं की तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा म्हणजे काय आहे?
1: नमस्कार, मी सिद्धी शांतीलाल राऊत, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी. सत्य आणि अहिंसा ही मूल्य महात्मा गांधींनी अत्यंत सोप्या पद्धतीने आपल्याला सांगितली की अहिंसा हे साधन आहे तर सत्य हे त्या मार्गापर्यंत जाणण्याचं एक साध्य आहे. त्यामुळे जर आपण साधनांची काळजी घेतली तर आपण साध्यापर्यंत पोहोचणार यात काही शंका नाही. त्याच्याच दुसऱ्या बाजूला जर आपण सावरकरांचे विचार बघितले तर स्वातंत्र्यवीर सावरकर असे म्हणतात, सगळं जग शस्त्र टाकून परस्पर प्रेमास तयार होत असेल तर आम्ही देखील आमची राष्ट्रभक्ती टाकून देऊ व त्यांना मिठी मारू. पण मग जर सगळे जग लढाईसाठी तयार होत असेल तर आम्ही देखील स्वतःची तयारी करू. मग मुळात जर या दोन्ही बाजूंचा आपण वस्तुनिष्ठ विचार केला तर आपल्याला यावर निर्णय काय करायचा हे ठरवणं अवघड होत जातं. कारण गांधीजींनी सांगितल्याप्रमाणे की अन आय फॉर अन आय मेक्स द होल वर्ल्ड ब्लाइंड, हे मत देखील मला बरोबर वाटायला लागतं. पण मग नेमकं सत्य आणि अहिंसा नेमकी कशा पद्धतीने पाहिजे? विद्यार्थ्यांच्या नजरेतून जर आपण बघितलं तर सत्य काय पाहिजे तर सत्य म्हणजे अन्याय पाहूनही गप्प न बसणं, आणि अहिंसा म्हणजे काय तर मतभेद असताना देखील माणुसकी न सोडणं आणि आचरण हे सकारात्मक ठेवणं. सोपी व्याख्या मला अहिंसा आणि सत्याची सांगावीशी वाटते.
2: नमस्कार, माझं नाव कार्तिकी दत्तात्रय कराड, मी माणिकचंद पहाडे विधी महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. माझ्या मते सत्य या शब्दाला अनेक अर्थ आहेत. मग या विश्वाच्या मुळाशी असलेलं तत्व अंतिम सत्य या शब्दात व्यक्त केलं जातं. त्यावेळी सत्य हे रियालिटी या इंग्रजी शब्दाचे भाषांतर असते. सत्य हे नीतिमूल्य म्हणून आपल्या समोर येतं तेव्हा त्याचा अर्थ प्रामाणिकपणा म्हणजे ट्रूथफुलनेस असा होतो. मग सत्यविषयक एक सिद्धांत आहे. या सिद्धांतानुसार अरिस्टॉटलने केलेल्या सुटसुटीत मांडणीनुसार जे आहे त्याबद्दल ते नाही असं म्हणणे आणि जे नाही त्याबद्दल ते आहे असं म्हणणे म्हणजे असत्य. तर जे आहे त्याबद्दल ते आहे.

0: आणि जे नाही त्याबद्दल ते नाही असे म्हणणे म्हणजे सत्य. मग यानंतर अहिंसाचं सांगायचं झालं तर अहिंसा म्हणजे हिंसेचा अभाव. मग अहिंसा सर्वथा सर्व भूतानां अनभिद्रोह अर्थात कोणत्याही जीवाला कोणत्याही प्रकारे कधीही इजा न करणं म्हणजे अहिंसा. सत्य आणि अहिंसा या मूल्यांचा गौतम बुद्ध, भगवान महावीर आणि महात्मा गांधी यांनी वेगवेगळ्या कालखंडात वेगवेगळ्या परिस्थितीत पुरस्कार केलेला दिसतो. मग सत्य हे नेहमी भयमुक्त असतं आणि असत्य हे नेहमी भयासोबत येतं. महात्मा गांधी यांनी सत्याचा मार्ग स्वीकारला म्हणून कारावासाची किंवा छळाची भीती त्यांना नव्हती.
1: नमस्कार, माझं नाव विशाल दीपक थोटे आणि मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठामध्ये MA लिबरल आर्ट्सचा विद्यार्थी आहे. सिद्धी आणि कार्तिक यांच्या मताला अनुसरून माझंही जे मत आहे हे यांनाच पूरक आहे. मला असं वाटतं सत्य म्हणजे जे जसं आहे ते त्याच परिस्थितीमध्ये स्वीकारणं म्हणजे सत्य. आज प्रत्येक व्यक्ती एक आभासी जगामध्ये जगत आहे. तो त्याच्या अवतीभोवतीच्या परिस्थिती ही त्याच्या हिशोबाने बघतो, त्यामुळे तो एका खोट्या विश्वामध्ये स्वतःला बंदिस्त करतो आहे. जेव्हा तो या आभासी किंवा काल्पनिक विश्वाच्या चौकटी तोडेल तेव्हा सत्य हे त्याच्यासमोर आरशाप्रमाणे असेल. आणि या सर्व गोष्टी कधी होतील तर जेव्हा तो रिलचे आयुष्य सोडून रियल आयुष्य जगायला सुरुवात करेल. दुसरी गोष्ट म्हणजे अहिंसा, जी म्हणजे कोणत्याही सजीव आणि निर्जीव गोष्टींना हानी न पोहोचवणे. जशी कार्तिकी बोलली, मला असं वाटतं सत्य आणि अहिंसा या दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहे. जेव्हा सत्य आपल्या समोर असते तेव्हा व्यक्तीच्या आचरणामध्ये अहिंसेचं तत्व हे आपोआप येतं. जेव्हा आपण गांधीजींचं चरित्र बघतो जे या अहिंसेचे तत्वज्ञ मानणारे आहे त्यावेळेस या गोष्टी आपल्याला पूर्णपणे क्लिअर होतात. पण हिंसा ही केवळ शारीरिक हिंसा असते का तर नाही, ती विचारातूनही लोकांना मानता येते. हिंसा ही शब्दात मांडायला लोक सुरुवात करतात तेव्हा आपण अहिंसेवादक शब्द असेल किंवा विचार असेल हे मांडणं गरजेचं असतं. आणि हे ज्यावेळेस मांडायला सुरुवात करतो हेच आपलं वर्तनातही येतं. आणि हे सर्व कधी येतं, ज्यावेळेस आपल्या वर्तनात आपल्या विचारांमध्ये संयम असतो. म्हणजे आज सोशल मीडियाच्या जगामध्ये जगत असताना प्रत्येक जण त्याचं मत व्यक्त करतो, टीका टिप्पणी करतो, त्यावेळेस बऱ्याचदा अहिंसावादक शब्दांचा प्रभाव मोठ्या प्रमाणात या माध्यमामध्ये येतो. त्यावेळेस खऱ्या अर्थाने आपल्याला तिथेही हिंसा आणि अहिंसा यातला फरक समजून एक संयम म्हणजेच मधला मार्ग मांडणं गरजेचं असतं. आणि एक युवक म्हणून आमची जबाबदारी काय असते तर सत्य ही माझी ओळख असली पाहिजे आणि अहिंसा ही माझी ताकद असली पाहिजे. त्या दोन ओळी जर आम्ही आत्मसात केल्या ना तर महात्मा गांधींनी जे परिवर्तन त्या काळी घडवलं होतं म्हणजे ते तात्विक परिवर्तन होतं, ते टिकणार परिवर्तन होतं, ते अजूनही टिकतंय. त्यामुळे आज आपण महात्मा गांधींच्या विचारांवर चर्चा करतोय. त्यामुळे मला असं वाटतं ज्यावेळेस या दोन ओळी जीवनाचा अविभाज्य घटक होईल ना त्यावेळेस खऱ्या अर्थाने महात्मा गांधींचे विचार आपल्याला पुन्हा पुन्हा पुढच्या पिढींना सांगायला अभिमान वाटेल. आणि शेवटी काय तर युवक म्हणून सर्वात महत्वाची भूमिका आमची समाजात जगत असताना समाजाचा आरसा बनणं, जे समाजात घडतं आहे ते सांगणं आहे, दाखवणं आहे. चुकीच्या ज्या गोष्टी घडत आहे त्या विरुद्ध आवाज उठवणं. आणि या सर्व गोष्टी घडत असताना सर्वात महत्वाचं म्हणजे जो एक धागा आहे जो माणसाला माणसापर्यंत जोडून ठेवण्याचं काम करतो तो म्हणजे माणुसकीचा धागा हा आपल्या हातात असला पाहिजे. तेव्हाच माणुसकी जगेल आणि आपण ती जगवली पाहिजे.
0: खूप छान. नमस्कार, मी सुप्रिया रवी खंडाळे, BA फर्स्ट इयर ची विद्यार्थिनी, सायकोलॉजी हा माझा विषय आहे आणि मी शिव छत्रपती महाविद्यालयाची विद्यार्थिनी आहे. मी आज जे जगते त्यात सत्य आणि अहिंसा खरंच आहेत का असा मला कधीतरी प्रश्न पडतो. आजचं जग खूप वेगात आहे. आज सगळं पटकन हवंय, यश हवंय, ओळख हवीय, स्वीकार हवाय. आणि महत्वाचं म्हणजे सोशल मीडियावर आम्ही एक पोस्ट केली आणि एक कमेंट आली की खरं तर आमचं संपूर्ण आयुष्यच बदलू शकतं. जर ती चांगली कमेंट आली तर ती पॉझिटिव्ह वेने आम्ही खूप खुश होऊ. पण एखादी साधी निगेटिव्ह कमेंट जरी आम्हाला आली ना तर कुठेतरी आम्हाला डिप्रेस्ड हा शब्द आमच्या शरीरामध्ये होऊन जातो. एवढंच नाही तर वेळ लागतो, आम्हाला संयमही लागतो आणि हिंमतही लागते जर कुठेतरी आम्हाला खरं बोलायचं असेल तर. आजच्या काळामध्ये धावपळीच्या जगामध्ये वेळ आणि संयम ठेवणं खूप अवघड आहे आणि त्यातल्या त्यात हिंमत जपणं म्हणजे त्याहून कठीण आहे. तर मला असं वाटतं आपण कुठेतरी स्वतःमध्ये बदल घडवला पाहिजे की मला संयम असला पाहिजे. मी सत्य आहे, मला माहिती आहे. आणि जर मला माझ्या बाजूने निकाल हवा असेल किंवा चार लोक मला ऐकावेत अशी जर माझी अपेक्षा असेल तर माझ्यामध्ये संयम आणि शांतता ही दोन्ही गोष्टी असणे गरजेची आहे. ज्याच्याने समोरच्याला कळेल की नाही बाबा ही सत्याच्या बाजूने आहे, हिंमतही तेवढीच ठेवणं गरजेची आहे. अहिंसा म्हणजे फक्त हात उचलू नका एवढंच नाही. खरं तर ही गोष्ट ना आपल्या न कळत बऱ्याच गोष्टीतून होती आणि त्या गोष्टीमुळे कुठेतरी आमच्यावर परिणाम होतोच, साहजिक आहे. आम्ही त्याला डिप्रेशन हे नाव देतो, एन्झायटी हे नाव देतो.
2: विशाल, तू जी काही संकल्पना सांगितली सत्य आणि अहिंसा याबाबतीत आपण

0: बघतो की आज एक विद्यार्थी म्हणून त्याचबरोबर एक कायद्याचं शिक्षण घेत असताना मी स्वतः सत्य आणि अहिंसा या मूल्यांना काय मी स्वतः समजते. तर मुळात आपण बघत आहोत की स्पर्धात्मक युगात यश मिळवण्यासाठी कधी खोटं बोलणं, कधी फसवणं, तर कधी द्वेषाची भावना असणं, अशा कित्येक गोष्टी नकळत का होईना एका विद्यार्थ्याच्या माध्यमातून व्यक्त होताना आपल्याला दिसून येतं. पण मग विद्यार्थी म्हणून आपल्याला समजायला पाहिजे की नेमकं तात्पुरतं यश हे फक्त खोट्यावर उभं राहू शकतं, पण टिकणारं यश हे नेहमी एक सत्यावरच उभं राहू शकतं. त्याचबरोबर हिंसा म्हणजे फक्त आपण तू सांगितल्याप्रमाणे की एक शारीरिक हिंसा नसते तर ती शाब्दिक. त्याचबरोबर आपण बघतो की आज सोशल मीडियाच्या जगामध्ये वावरत असताना आपल्यासारखे कित्येक युवक सायबर बुलिंग करत आहेत आणि त्या माध्यमातून देखील ते हिंसा करण्याचं काम करत आहेत. त्याचबरोबर वायफळ टिप्पणी करणं, त्याच्यानंतर फसवणुकीचे मेसेज संदेश इतरांना पोहोचवणं आणि ते मेसेज फॉरवर्ड करत असताना तो देखील कुठेतरी हिंसेचा भाग बनतोय हे त्याला न कळत का होईना तो करतोय. म्हणून आपण देखील या असत्याचे भागीदार आहोत असं कुठेतरी म्हणणं मला चुकीचं वाटत नाही. यावर कार्तिकी तुझं काय मत?
1: अगदी बरोबर सिद्धी. यावर मला असं सांगा असं वाटतं की आजच्या युवकांनी हॅशटॅग जस्टिस, हॅशटॅग अकाउंटॅबिलिटी, हॅशटॅग ट्रूथ मॅटर्स यासारख्या डिजिटल मोहिमा राबवल्यात आणि ज्या दुर्लक्षित गोष्टी आहेत किंवा ज्या दुर्लक्षित झालेले मुद्दे तर ते समाजापुढे मांडण्याचं काम केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि मग जर आपण अहिंसा आणि सत्याबद्दल बोलतोच आहे तर इतिहासातले काही उदाहरणं पण आपण यावर बघू शकतो. मग इतिहासात आपण डोकावून पाहिलं तर एक महत्वाचं म्हणजे नेल्सन मंडेला यांनी वर्णभेदाविरोधी केलेला लढा असेल, किंवा मार्टिन ल्युथर किंग ज्युनियर यांची नागरी चळवळ असेल, लेक व्हॉलेसा यांची सॉलिडॅरिटी मुव्हमेंट असेल, किंवा ज्या पठाणांच्या हातात पिढ्यानपिढ्या तलवारी होत्या, ज्यांच्या मनात सुडाची भावना रक्तमासात भिनलेली होती, अशा पठाणांना आपले महान क्रांतिकारक खान अब्दुल गफार खान यांनी केवळ प्रेमाने आणि अहिंसेच्या मंत्रांनी बदलून टाकले. ज्या हातांनी केवळ गोळ्या झाडल्या जात होत्या ते हात आता लोकांची सेवा करण्यासाठी आणि सावरण्यासाठी सरसावले. जगात अनेक क्रांती झाल्या असतील पण एका शस्त्रास्त्रे बाळगणाऱ्या समाजाला पूर्णपणे अहिंसेक बनवणारी ही क्रांती अजोड आहे. मग याच अहिंसेच्या तत्वावर माझ्या पिढीने मार्गक्रमण केले तर अहिंसा ही नैतिकतेची उंची गाठते आणि दीर्घकालीन मोठे बदल घडून आणण्यास मदत करते. मग अहिंसा रूपी मानवधर्म हा केवळ माणसाने माणसाप्रती आचरणात आणण्याचा धर्म नसून संपूर्ण सृष्टीच्या बाबतीत अहिंसेचे पालन करणे अतिशय आवश्यक आहे आणि माझ्या पिढीने हे करावे असंच मला वाटते.
2: कार्तिकी, तू आता जे सांगितलंस की सृष्टीप्रती देखील आपलं हे कर्तव्य आहे की आपण चांगलं वागलं पाहिजे, कारण आपण फक्त माणसांप्रती नाही तर सृष्टीमध्ये येणारे प्राणी आहेत किंवा जे काही घटक आहेत त्यांच्याशी जेव्हा आपण चांगलं वर्तन ठेवू तेव्हाच आपण माणसांशी सुद्धा चांगलं वर्तन करू शकतो. इथे मला गांधीजींचं एक वाक्य आठवते. गांधीजी म्हणतात, जर जग बदलायचं असेल तर आधी स्वतःमध्ये बदल करायला हवा. आणि मला वाटतं हे तुम्हा सगळ्यांना देखील पटलेलं आहे.
0: आता माझे मित्र आणि मैत्रीण जसे बोलून गेले की अहिंसा म्हणजे काय आणि सत्य म्हणजे काय त्यांच्या नजरेतून, तर मी त्या तिघांच्याही मताला पूर्णपणे सहमत आहे. अहिंसा ही खूप शांत झालेली आहे. ती शब्दामधून होते, ती कमेंट्स मधून होते, ती दुर्लक्षणातून होते. आज कोणावर जरी आपण साधं हसलो जरी आणि कोणाच्या संघर्षाला हलकं जरी समजलं हेही एक प्रकारची हिंसाच आहे आणि ती कुठेतरी मला असं वाटतं शांत करण्याची आपल्याला गरज आहे. त्या दोन्ही गोष्टीत आपल्याला फरक करावा लागेल. त्याच्यामुळे मी जर अहिंसेबद्दल बोलतीये तर मला सत्य बोलावं लागेल. त्यासाठी माझ्यामध्ये धीर पाहिजे, हिंमत पाहिजे आणि संयम सुद्धा पाहिजे.
2: बरं, आता मला पुढे तुम्हाला हे विचारायचं की आज तुम्ही एक तांत्रिक युगात जगणारे नवयुवक आहात सगळेजण, तर तुमच्या दृष्टीने सत्य आणि अहिंसा या तांत्रिक युगामध्ये तुम्ही ती कशी जोपासाल?
1: मॅडम, तुम्ही विचारल्याप्रमाणे तंत्रज्ञानाच्या आजच्या युगामध्ये आपण बघतो की खोट्या बातम्या किंवा एडिटेड व्हिडिओ, अफवा या सगळ्या गोष्टी मोठ्या प्रमाणात वाढलेल्या आपल्याला दिसून येतात. पण स्क्रीनशॉट, स्त्रोत किंवा डाटा यांच्या माध्यमातून त्या गोष्टींचा पितळ आपण उघडं करू शकतो किंवा त्या गोष्टींचा खुलासा करू शकतो. म्हणजेच काय, तर ती गोष्ट खरंच एडिटेड आहे का, ती अफवा पसरवली जाते की त्याच्या मागची सत्यता काय, या सगळ्या गोष्टी आपल्याला बघणं गरजेचं आहे. आणि एखाद्या रूम मध्ये बसून एखाद्या व्यक्तीवर खोट्या अफवा पसरवणं हे सगळं सोपं असतं, परंतु सत्याचा मार्ग घेऊन कोणाला तरी त्याची योग्य प्रतिक्रिया, चांगली प्रतिक्रिया देणं किंवा अहिंसेच्या मार्गातून कोणालाही त्रास न होता म्हणजे त्यांना आपलं काम करायला उत्साह मिळेल, या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे आणि सत्याचा आणि अहिंसेचा मार्ग स्वीकारायला पाहिजे.
3: जसं कार्तिकीने तिचं मत मांडलं, मी तोच जागा धरून पुढे चालतो जे ती बोलली की फॅक्ट चेक करणं. आज समाजामध्ये तेढ जर निर्माण करायची असेल तर व्हॉट्सअप युनिव्हर्सिटी मध्ये एक मेसेज टाकणं हेच पूरक होतं. तिथून जो काय समाजामध्ये हिंसेचं प्रमाण वाढतं ना, त्यामुळे समाजामध्ये अस्थिरता निर्माण होते. मग यावेळेस आपण काय केलं पाहिजे की जो व्हॉट्सअपवर येणारा जो मेसेज आहे, व्हिडिओ आहे, तो खरंच तसाच आहे का की त्याला एडिट केलंय जशी कार्तिकी बोलली तसं. यामध्ये आज युट्यूब सारख्या प्लॅटफॉर्मवर अनेक असे चॅनल्स आहे जे हे फॅक्ट चेक करून देतात, आपण त्यांचंही ऐकलं पाहिजे.

0: म्हणजे आपल्याकडे मराठीत जी म्हणे ना, ऐकावे जनाचे करावं मनाचं, ही म्हण जी आहे ना ही आपण आत्मसात केली पाहिजे. यांनी काय होईल की समाजामध्ये, कारण आपण ही समाजाचा एक अविभाज्य घटक आहोत, समाजामध्ये राहणं गरजेचं असतं, हे राहत असताना समाजाच्या हिशोबानेही राहणं आपल्याला तेवढंच गरजेचं राहतं. मग हे समाज जर आपलं कुटुंब असेल तर तंत्रज्ञानामध्ये आणि समाज यांचं सांगड ज्यावेळेस घालायचं आपण ठरवतो ना, त्यावेळेस तंत्रज्ञान जसं हिंसा घडवणाऱ्यांच्या हातात आहे तसंच आपल्याही हातात आहे, त्याचा उपयोग आपल्याला कसा करायचा हे आपल्या हातात असतं. तुम्ही सगळं म्हणला की तंत्रज्ञानामुळे जग जवळ आलंय, पण हे जग जवळ येत असताना आज आमच्याच घरातला संवाद कुठेतरी हरवलेला आहे. संवाद ही पहिली पायरी असते कुठल्याही घटना घडण्यासाठी, मग ती हिंसा असो किंवा त्या हिंसेचं प्रतिउत्तर देण्यासाठी अहिंसा असो, मग त्यावेळेस आपल्याला संवाद आत्मसंवादही गरजेचा आहे, जो आपल्याला आपली अहिंसात्मक बाजू मांडण्यासाठी पूरक ठरेल. हे आम्हा युवकांनी करणं मला असं वाटतं गरजेचं.
1: अगदी बरोबर विशाल, ज्याप्रमाणे तू इथे म्हणीचा इथे वापर केला की ऐकावे जनाचे करावे मनाचे, त्याप्रमाणे नक्कीच आज युवकांनी या गोष्टींना प्रेरित होऊन की सोशल मीडियाचा हा चांगला आणि वाईट दुरुपयोग आहेच, पण सत्य आणि अहिंसा ही मूल्य आपण कशी जोपासावी हे या माध्यमातून त्यांनी समजलं पाहिजे. कारण मुळात आपण बघतो की हा आजचा युवक हा फक्त गुणांनी नाही तर मूल्यांनी मोठा झाला पाहिजे. जसं स्वामी विवेकानंद म्हणले होते की गिव्ह मी द हंड्रेड्स ऑफ नचिकेतेन्स अँड आय विल चेंज द वर्ल्ड, म्हणजे मला 100 अशी तरुण पिढी द्या मी पुढच्या काही वर्षांमध्ये जग बदलून दाखवेल. अगदी नक्कीच युवकांच्या मुठीमध्ये आज जग बदलण्याची ताकद असल्या कारणाने तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य तर एक सामाजिक दृष्ट्या अंगीकारलेली मूल्य आहेत, आणि नक्कीच ही मूल्य अंगीकारून आजची तरुण पिढी हे समाज बदलू शकेल आणि समाजात घडणारी जी काही हिंसेची हिंसक वृत्ती आहे ती देखील नष्ट करू शकेल. आणि त्याचबरोबर कायद्याच्या माध्यमातून जर आपण पाहिलं तर सत्य आणि अहिंसा ही मूल्य जर आपण जोपासली तर उद्याचा कायदा हा नक्कीच अधिक मानवी बनेल आणि न्याय अधिक विश्वासार्ह होईल. कारण जर सत्य हे आपल्या विचारात असेल तर नक्कीच अहिंसा ही आपल्या वर्तनात येऊन जाईल.
2: खूप छान. आता तांत्रिक युग म्हणजे टेक्नॉलॉजी, ज्याच्यामध्ये AI, ChatGPT हे सगळं चाललं, आमचं साधं पान सुद्धा AI आणि ChatGPT शिवाय हालत नाही. तर सत्य म्हणजे काय? तर आम्ही सोशल मीडियाचा उपयोग करू शकतो चांगल्या पद्धतीने. का आपण एखाद्यावर टीकाच करायची सोशल मीडियातनं? मला असं वाटतं जर मला एखादी चुकीची गोष्ट घडताना दिसतीये, कोणी भांडतंय, कोणी एखाद्या वयस्कर माणसाला छेडतंय, कुठलीही गोष्ट असेल, तर मी माझा सोशल मीडियाचा वापर तिथेही चांगल्या पद्धतीने करू शकते. का आपण घाबरायचं? जर सोशल मीडिया इतकी पॉवरफुल आहे, एका क्लिकवर जर सगळं जग बघू शकतं एक नोट, तर आपण त्या माणसाला तिथे का मदत करू नाही शकत? आणि अहिंसेचा राहिला प्रश्न, तर हिंसा प्रत्येक गोष्टीत नव्हते, सोशल मीडियातनं होते. आपण एखाद्याला साधं हसलो बोललो तरी ती होतेच. तर मला असं वाटतं की आपण सोशल मीडियाचा यातही वापर करू शकतो चांगल्या पद्धतीने. जर आपल्याला चांगलं बोलता येत नसेल तर आपण वाईटही का बोलावं एखाद्याबद्दल? आता अनेक प्रकारचे गोष्टी घडतात, जसं तुम्ही आम्हाला इथे आता अपॉर्च्युनिटी दिली आहे बोलायला, तसंच अनेक जागेवर काही स्पर्धा होतात, काही गोष्टी घडतात, तिथे आपण आपले मत मांडू शकतो कारण आपल्याला संविधानाने तो हक्क दिलेला आहे बोलण्याचा. तर आपण आपल्याला जर कुठे चुकीच्या गोष्टी हिंसा होताना दिसताय तर आपण मांडू शकतो की काय नक्की घडतंय.
3: खूप छान युवक मित्रमैत्रिणींनो, मला सिद्धी आणि सुप्रियाला पडलेले प्रश्न, कार्तिकीने दिलेली इतिहासातील उदाहरणं आणि विशालनी दिलेलं स्पष्टीकरण की आजच्या युवकांनी आणि उद्याच्या भावी पिढीने कसं असावं, या सगळ्यावर महात्मा गांधीजींचा एक विचार आठवतो. तो म्हणजे मनाला उचित विचारांची सवय लागली की उचित कृती आपोआपच घडते. त्यावरून असं दिसतंय की भावी पिढी ही उत्तम घडणार आहे आणि आपला उद्याचा भारत हा उज्ज्वल भारत असेल. सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी युवक युवतींशी साधलेला संवाद आत्ताच आपण ऐकलात. सहभाग होता कार्तिकी कराड, विशाल थोटे, सिद्धी राऊत आणि सुप्रिया खंदारे यांचा. बरं, श्रोते हो, मी स्मिता नामदे कार्यक्रमातून आपला निरोप घेते.

मैत्रिणींनो, महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त सत्य आणि अहिंसा युवकांच्या नजरेतून याविषयी स्मिता नामदे हिनं युवकांशी साधलेला संवाद आपण ऐकलात. मैत्रिणींनो, देशाच्या मातीला आपल्या साधेपणानं, कर्तव्य निष्ठेनं आणि राष्ट्रभक्तीनं समृद्ध करणाऱ्या एका महान व्यक्तिमत्वाची जयंती आज आहे, भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची. मैत्रिणींनो, अवघं आयुष्य साधेपणाने जगलेला हा नेता, त्यांच्या शब्दांत विलक्षण सामर्थ्य होतं. सीमेवर शत्रूशी दोन हात करणारा जवान आणि आपल्या कष्टानं देशाच्या अन्नधान्याची गरज भागवणारा किसान, या दोघांच्या योगदानात

मला एकाच सन्मानानं गौरवणारा त्यांचा अमर संदेश आहे, जय जवान जय किसान। मैत्रिणींनो, ही केवळ घोषणा नव्हती, तर तो होता राष्ट्रनिर्मितीचा मंत्र। जवानांच्या शौर्यामुळं देश सुरक्षित राहतो आणि शेतकऱ्यांच्या घामामुळं देशाची भूक भागते। म्हणूनच आज शास्त्रीजींच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीला अभिवादन करताना सीमेवर जगणाऱ्या प्रत्येक जवानाला सलाम करूया आणि उन्हा पावसाची पर्वा न करता मातीत घाम गाळणाऱ्या प्रत्येक शेतकऱ्याप्रती कृतज्ञता व्यक्त करूया। शौर्याला सलाम, श्रमाला प्रणाम आणि राष्ट्रसेवेला मानाचा मुजरा।

मैत्रिणींनो, परिवार या चित्रपटातील लता मंगेशकर आणि सहकाऱ्यांच्या स्वरातील गुलशन बावरा यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं कल्याणजी आनंदजी यांचं. मैत्रिणींनो, आता वेळ झाली आहे आजच्या रेसिपीची आणि आज छानसा गोड पदार्थ आपण बघणार आहोत, रवा खोबऱ्याची बर्फी. मैत्रिणींनो, याचं साहित्य आहे 1 कप रवा, 1 कप दूध, 2 कप खोबरा किस, 1 कप साखर आणि काजू बदामचे काप. मैत्रिणींनो, आता कृती कशी करायची, तर आपण घेतलेला रवा दुधात 10 मिनिटांसाठी भिजत ठेवायचा. तोपर्यंत खोबऱ्याचा किस छानसा गुलाबी रंग येईपर्यंत भाजून घ्यायचा. ते बाजूला काढून ठेवायचं. मग साखरेचं वितळून छानस कॅरमेल करून घ्यायचं. त्यात दूध टाकून पुन्हा एकदा ते शिजवून घ्यायचं. मग आता एका कढईत दुधात मुरलेला रवा

0: हवा एक चमचा तूप टाकून गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आणि मग भाजलेला हा रवा, भाजलेला खोबरा किस आणि साखरेचा कॅरेमल एकत्र करून पुन्हा थोडस मंद आचे परतून घ्यायचं. हे मिश्रण एका ताटात पसरवून थंड करून घ्यायचं आणि त्यावर ड्रायफ्रुट्स बारीक करून छान सजवायचं. मैत्रिणींनो, अगदी खव्यापासून बनलेल्या मिठाईसारखी होते बरं ही बर्फी. एकदा नक्कीच करून बघा. मैत्रिणींनो, आता ऐकूया मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन.
1: नमस्कार मैत्रिणींनो, आज मी माझ्या स्वरचित काही काव्य पंक्ती आपल्या समोर सादर करण्याचा प्रयत्न करणार आहे. कविता आणि चित्रकला ही दोन माध्यम अशी आहेत की ज्या योगे आपल्या मनातील खरेखरे विचार अगदी अचूकपणे मांडता येतात असं मला वाटतं. म्हणून मी प्रत्यक्ष कवितेलाच उद्देशून जी कविता लिहिली आहे ती आज तुमच्या समोर सादर करते. कवितेचं शीर्षक आहे सखे कविते. सखे कविते, भेटलीस कधी का, कशी तू, सांगता येत नाही मजला, पण बोबड्या बडबड गीतातून भावलीस, बालगीतांच्या ओळींवर नाचलीस, रूप दिसले अनोखे तुझे ते, शाळेतील पुस्तकातून हसलीस, लाजलीस तरल प्रेमगीतांमधून, गायलेस विरह गीतातून दुःख, लावलीस आस भक्तिगीतांमधून, गेलीस भारावून देशप्रेमाने, डोकावलीस कधी लोककलेतून, इतके खरे असे सखे ग, ते न सांगू शकती ते दोन ओळीत व्यक्त झालीस. सखे सखे कविते, उत्कट भावना लाटेवर सुखद तुझ्यासह तरंगणे, अबोल भाव मनीचे बोलके होती तुझ्या संगतीने. मैत्रिणींनो, माझी दुसरी जी कविता आहे त्या कवितेमध्ये आपल्या आयुष्यात घडणारे जे प्रसंग असतात ते सगळे प्रसंग नंतर आठवणींच्या स्वरूपात आपल्या मनात घर करतात. काही आनंदी, काही दुःखी आणि काही हळवे प्रसंग जणू काही शंख शिंपल्यांसारखेच असतात. माझ्या शंख शिंपले आठवणींचे या दुसऱ्या कवितेत तुम्हालाही हा अनुभव नक्कीच येईल. कवितेचे शीर्षक आहे शंख शिंपले आठवणींचे. शुभ्र किनारा अर्ध्याच्या वर चालून झालेला, कलती सावली, तिरपी होत चाललेली उन्हे, थबकलेले पाय, बावरलेले मन आणि हातांची ओंजळ, निष्ठत चाललेली वाळू काळासारखी, सावरताच येत नाहीये, वाळू बरोबरच निसटताय शंख शिंपले आठवणींचे. काही शिंपले मऊ, अवखळ, चिमुकले, झरकन संपलेल्या बालपणासारखे, काही रेखीव, सुंदर, गुलाबी क्षणांच्या आठवणींचे, काही शंख चमकदार, झळाळत्या यशासारखे, यशाची गाज अजूनही ऐकवणारे, काही अगदी धारदार, निसटतानाही हातांना जखम करणारे, वेदनादायी क्षणांसारखे, तर काही इतके लोभस की हातातून सुटूच नयेत असं वाटणारे, हृदयात कोरलेल्या हव्या हव्याशा आठवणींसारखे, अजून बरेच गोळा करायचे, शिंपले आणि क्षणही, नंतर आठवणी होणारे, आकाशात पश्चिमेकडे जाणारी बगळ्यांची माळ काळाचे भान देतीये, आणि ओंजळीतले शंख शिंपले संचिताचे भान देत आहेत. मैत्रिणींनो, म्हणतात ना बालपणीचा काळ सुखाचा, ते अगदी खरं आहे. जे बालपण आपलं होऊन गेलंय ते पुन्हा तर कधीच येत नाही. कितीही पैसे दिले तरी कोणत्याही दुकानात विकत मिळत नाही. माझी आता ही जी पुढची कविता आहे यातली जी नायिका आहे तिचं लग्नही झालंय, तिच्या खांद्यावर आता संसाराची जबाबदारी आहे, पण तिला बालपण सुद्धा खूप आठवतंय. आणि एकदा ती

कशी ते या कवितेतच ऐकूया. कवितेचे शीर्षक आहे एक दिवसाचे बालपण. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली. आज सकाळी जाग करायला चक्क माझी आई आली, म्हणाली, उठ पटकन, अगं राणी बघ बघ सकाळ झाली. म्हटलं, झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. आईला म्हटलं, झोपू दे ना आई, थंडी आहे बाहेर फार. तर कुशीत घेऊन म्हणाली, खायचाय का तुला आता मार. मग मात्र पटकन उठले, सगळे आवरून तयार झाले, बाबांच्याच पानात जेवायला बसले. आईला म्हटलं, डब्यात मला तिखट मिठाचा सांजाच हवे. आई म्हणाली, रोज तुझे नखरे असतात नवे नवे. दिवसभर शाळेत मैत्रिणींबरोबर खूप मज्जा केली, गप्पा खूप मारल्या म्हणून आम्ही शिक्षा सुद्धा घेतली. संध्याकाळी बाबा आल्यावर मी, आई, बाबा आणि भाऊ गेलो आम्ही बागेत. खूप खेळून झाल्यावर भेळ खाल्ली मजेत, बुड्ढी के बाल आणि आईस्क्रीम सुद्धा खाल्ले. चिकट झालेले हात आईच्याच पदराला पुसले. रात्री झोपताना आईने मायेने थोपटता पटकन झोप लागली. सकाळी गजराच्या आवाजाने मला जाग आली. इकडं तिकडं बघितलं तर आई कुठेच दिसली नाही. मी पुन्हा लहान झाले हे स्वप्नच होतं बाई. निश्चिंत, निरागस, निगर्वी बालपण स्वप्नामधले. पुन्हा एकदा एक दिवस मी मात्र जगून घेतले. आई आणि बाबा आता थकले आहेत. माझ्या आणि भावाच्या सुखातच आनंदी होत आहेत. आई बाबा, सासू सासरे यांचे सुरू झाले दुसरे बालपण, निभावून नेता यावे मला त्यांच्यासाठी माझे आईपण. मैत्रिणींनो, निसर्गामधल्या अनेक गोष्टी या मानवी जीवनाशीच निगडीत असतात. आता साधं फुलणारं फूलच बघा ना. हे फूल उमलतं, मोठं होतं आणि नंतर कोमेजून मातीमध्ये मिसळूनही जातं, जणू काही मानवी आयुष्यासारखंच. माझ्या पुढील कवितेचं नाव आहे फूल. हिरव्या कोमल दलांमधूनी वर उत्सुकतेने डोकावले. रानवाऱ्याने गुज वाहिले, फूल उमलले, रंगांचे सुंदर वैभव घेऊन एक एक पाकळी हळू उमलली. पराग कणांचा साज लेवुनी देठावरती मनमुराद डोलली. कोवळ्या उन्हाचे तेज पिऊन फूल दिमाखात डोलते वनी. जणू दवबिंदूंच्या आरसे महाली मुक्त पदन्यास करते कुणी. येऊनी गेला आज कुणी भ्रमर, अन फुलपाखरूही भेटून गेले. पर्णांशी त्या मुग्ध फुलाचे रोज असे अलगूच पाहत आले. कुणी ललना गजऱ्यात माळेल, कुणी गुच्छात मला सजवेल. मला पाहुनी कुणी सुखावेल, तर कुणी देवाचरणी मला ठेवेल. काय असेल माझे संचित, फुलाच्या मनी येती विचार. की मग राहीन मी अस्पर्श, माझा मलाच होईल भार. फांदी वरती घेऊनी झोके सृष्टी वैभव ते कुसुम न्याहळे. क्षण अन क्षण मागे पडतो, संपते या जन्मीचे सोहळे. उदय तिथेच अस्तही असतो, निरोप दिला त्याने सर्वांना. फुलाने सर्वांना, रानवाऱ्याला, फुलपाखराला, भ्रमराला आणि या सृष्टीला. फांदीवरुनी अलगद खाली ओघळले फूल जेव्हा मूक वेदना उरीची त्याच्या गंधात मिसळली तेव्हा. देठाची फांदीवरती खूण अन फूल

माती फुलाच्या भेटीने गहिवरते ओलावते गंधाळते. मैत्रिणींनो, माझ्या पुढील कवितेचे शीर्षक आहे अशी यावी एखादी दुपार. ही कविता समस्त गृहिणींना, विशेष करून एकत्र कुटुंबातील सुनांना समर्पित आहे. एकत्र कुटुंब पद्धती उत्तम आहेच, पण या कुटुंबातील सुनांना निवांतपणा असा खूप कमी मिळतो. माझ्या ज्या मैत्रिणींनी याचा अनुभव घेतला आहे त्या या कवितेशी नक्कीच एकरूप होतील. माझ्या या कवितेतील नायिकेला सकाळ किंवा संध्याकाळ नाही तर हवी आहे एक निवांत दुपार. कशी ते ऐका तर मग. कवितेचे शीर्षक अशी यावी एखादी दुपार. अशी यावी एखादी दुपार. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. स्वतःसाठी करावी मस्त कॉफी, टीव्ही करावा ऑन थोडा वेळ. लावून मनपसंत डिस्कव्हरी चॅनेल, बघावे जंगलातील जीवन निखळ. धुणं राहिलं राहू दे, भांडीवलीची सुट्टी होऊ दे, दाण्याचा कूट संपलाय संपू दे, छोटं मोठं टेन्शन नसूच दे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात. बघा हा मैत्रिणीनो, अनेकदा महिलांना अगदी गरमागरम अन्न वेळेवर जेवायला नाही मिळत कामांमुळे. छोट्याशा ताटात वाढून घ्यावा गरमागरम आमटी भात, जमिनीवर बसून निवांतपणे चवी चवीने बसावे खात. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. कुरिअरवाला, भाजीवाला, नको अगदी शेजारणीचीही हाक. हे येणार ते येणार, नको पाहुण्यांचाही धाक. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. वर्तमानपत्राची घडी विस्कटून वाचत पडावे हवे ते पान. रेडिओवरती ऐकत राहावे जुने एखादे सुंदर गान. मनातील एखादे काव्य उतरावे अलगद असे ते लेखणी मधुनी, किंवा चितारावे स्वप्न मनीचे इंद्रधनुषी रंगांमधुनी. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. उतरत्या दुपारी चहा करावा घड्याळाचे त्याला बंधन नसावे. चहा झाला नाही का अजून, कुणाचेही असे प्रश्न नसावे. अशी यावी एखादी दुपार, रेंगाळावी छान मनात. अशी यावी एखादी दुपार, रेंगाळावी छान मनात. नात्यांच्या मांदियाळीमध्ये मिळावी स्वतःची स्वतःला सोबत. मैत्रिणीनो, शांतता या नावाच्या माझ्या पुढच्या कवितेबद्दल मी काही सांगण्यापेक्षा ही कविताच तुम्हाला बरंच काही सांगेल. ऐकूया तर मग. कवितेचं नाव आहे शांतता. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. अनेक घटना घडतात मनाविरुद्ध त्रासदायक. नक्की कुणाचं चुकतंय कळत नाही, पण कळतंय काहीतरी चुकतंय खरं. कधी दुसऱ्यांचं कधी आपलं. आपण समजतो आपण वयाने मोठे झालो, अनुभवाने समृद्ध झालो, पण तसं नसतं. येत राहतात अनुभव प्रत्येक क्षणागणिक, काही छानसे काही भावनिक तर काही त्रासदायक. एक वय असतं, एक वय असतं इतरांवर अवलंबून असण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं स्वतंत्र व्हा. एक वय असतं स्वप्न बघण्याचं. तेव्हा कुणीतरी म्हणतं वास्तवात या. एक वय असतं पंख पसरून झेप घेण्याचं, तर तेव्हा कुणीतरी म्हणतं घरट्यात राहा. एक वय असतं विश्रांती घेण्याचं, तेव्हा कुणीतरी म्हणतं कष्ट करा. आपण काय करावं हे जेव्हा दुसरे ठरवू लागतात, आपल्याला गृहीत धरू लागतात, तेव्हा आक्रंदून जातं मन. ओठांच्या दाराशी धडका मारतात शब्द व्यक्त होण्यासाठी, आणि होतात घायाळ स्वतःच्याच आवाजाने. थकतात शब्दही, होतात मूक, मग नुसतीच शांतता. मैत्रिणींनो,

माझी पुढची जी कविता आहे ना ती प्रत्येक सासूरवाशिणीला समर्पित आहे. मुलीचं लग्न झाल्यानंतर जणू तिचा दुसरा जन्मच होतो. आई वडिलांसमान सासू सासरे, भावासारखा दीर, बहिणीसारखी नणन आणि प्रेमळ नवरा ही सगळी नाती तिला मायेने आपलेसे करतात. पण तिच्या मनाच्या एका कप्प्यात मात्र तिच्या माहेरचे स्थान आढळ असते. आणि जेव्हा ही सासूरवाशीण आईकडे माहेरपणाला येते ना, तेव्हा पुन्हा तिला तिचे बालपण सापडते. बघा तर ही कवितेतली नायिका काय सांगते आहे. कवितेचे शीर्षक आहे मायेचे मोरपीस. सुखाची असो कितीही बरसात, सुखाची असो कितीही बरसात, आईच्या मायेची त्याला सर नाही. इतकी वर्ष झाली तरी माहेरची ओढ काही आटत नाही. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी. प्रेमळ नवरा, गुणी मुलं, संसाराची गोडगोड गाणी, तरीही तहानलेले मन, माहेरचेच चवदार पाणी. मुलांच्या परीक्षा, उन्हाळी कामे पार पाडून सगळी जबाबदारी, पोहोचते सासूरवाशीण मनाने केव्हाच मग आईच्या घरी. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. माहेरी पाऊल पडता तिचे, आईच्या चेहऱ्यावर येते हसू. सुखात आपली मुलगी पाहून बाबांच्या डोळ्यात खुशीचे असू. भाऊ भावजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. भाऊ भावजय करतात स्वागत आनंदाने आणि उत्साहाने. आत्तू आत्तू म्हणत भासरही बिलकतात प्रेमाने. आईच्या हातचे पदार्थ खाऊन पोटाबरोबरच मनही तृप्त होते बाई. जगातल्या कोणत्याही पदार्थांना आईच्या हाताची चव नाही. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल. सिनेमा, पत्ते, छोटीशी सहल, गप्पांचे मग फड रंगतात. आणि परत निघण्याची वेळ येते, माहेरपणाचे दिवस सरतात. कितीही राहिलं माहेरी तरी प्रेमाचा पूर काही उसरत नाही. आणि आई बाबांचे मन मात्र ते काही भरत नाही. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. आत्तू रहा ना अजून लाडीक हट्ट भाचरांचा. हे काय वंस, 8 दिवसात निघालात लगेच, गोड रुसवा भावजईचा. पण थोडक्यातच गोडी असते, निघाले पाहिजे आता. बालपणाला भेटून घेते पुन्हा घरी निघता निघता. पुन्हा कधी येशील आता, आई नेहमीचा प्रश्न विचारते. सासरी ती निघते पण मनातले मोरपीस माहेरीच राहते. मैत्रिणींनो, सेकंद, मिनिट, तास, दिवस, वर्ष ही कालमापनाची प्रमाणे आहेत. प्रत्येक क्षणाला आपल्या आयुष्यात काही ना काही घटना घडतात आणि हे क्षण आपण कधी अत्यंत दुःखात जगतो किंवा अगदी आनंदात जगतो. यातलेच काही हळवे क्षण मनाच्या कोपऱ्यात अगदी आपले स्थान घट्ट करतात. माझ्या पुढच्या कवितेचं शीर्षक आहे काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण जातात उडून फुलपाखरासारखे, पंखांवर आठवणींचे रंग घेऊन. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण गोड, निरागस, हसत राहतात बाळाच्या निखळ हास्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण दाटून येतात कंठात आणि डोळ्यात नांदणाऱ्या सासूरवाशिणीसारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बाहुली, भोवरा, कट्टी, बट्टी रमतात पुन्हा निश्चिंत बालपणात. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण फुलतात सुगंधी गुलाबासारखे, काट्यात असूनही दिमाखात डोलणारे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण बोथट होत जातात हळूहळू धार गेलेल्या पात्यासारखे. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण धावतात पुन्हा पुन्हा आईबाबांकडे कुशीत त्यांच्या शिरण्यासाठी. मनाच्या कालमापनातील काही हळवे क्षण मात्र सहजच ओघळतात अश्रू होऊन सांगता न येणाऱ्या भावनांसारखे. मैत्रिणींनो, कुठेतरी एका शांत पण सुंदर सरोवराचं मी एकदा चित्र बघितलं आणि त्यावरून मला ही कविता सुचली.
सरोवर कसं वरून दिसायला शांत सुंदर

सुंदर दिसत असतं, तरीही त्याच्या आत तळाशी अनेक हालचाली सुरू असतात, पाण्याचे अनेक झरे पाझरत असतात. या शांत सरोवराची तुलना माणसाच्या मनाशी अगदी चपखल होऊ शकते, नाही का? बघा तर या कवितेत. कवितेचे शीर्षक आहे सरोवर. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. गर्द वनात शांत सरोवर, जणू कुणी एक तपस्वी. शीत लहरी लहरींमधुनी करतो तपश्चर्या मनस्वी. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. निळे हिरवे खोल पाणी आणिक अंतर्यामी गूढता. दिसे वरी जरी ते निश्चल, सुखावे अंतरी पाझर फुटता. तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात. गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. तरंग उठवनी

0: फुटता. तीरावरच्या वृक्षलताही पाहती अपुले बिंब जलात. गगनालाही मोह न आवरे, झेपावे बनुनी मेघ तळ्यात. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. शमवण्या आपुली तहान, कोठून से ते खग मग येती. तरंग उठवनी पाण्यावरती, पंखांवरती घेती जलमोती. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. सुळकन लपला चंचल मीन कमलिनीच्या पानात. बंदी झाला भृंगही अवचित, मोहक राजस त्या कमळात. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. सौंदर्य असे हे अस्पर्श पहा, सरोवरा त्या नसे ठावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. प्रवाही होण्याची आस ही कस्तुरी मृगापरी ती धावे. मैत्रिणींनो, तुम्हालाही असा अनुभव येत असेल. कधी कधी आपल्या अवतीभोवतीच्या लोकांकडून वेगळाच अनुभव येतो. ही लोक आपल्या समोर वेगळं वागतात आणि आपल्या पाठीमागे वेगळं वागतात. कधी कधी आपल्याशीच काय इतरांशी सुद्धा अनपेक्षित वागतात. समोर गोडगोड बोलतात, मागे निंदा करतात. यावरच आधारित माझी ही कविता आहे मुखवटा. मुखवट्यांमागचे डोळे, मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना. मुखवट्यांमागचे डोळे, बघती कुणाकडे ते कळेना. आणि मुखवट्यांमागचे ओठ, बोलती कुणाशी तेही कळेना. वरून हास्य अन आतून रडू, वरून हास्य अन आतून रडू, की वरून रडू अन आतून हसू. मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे. मोह माया राग अन द्वेष, भाव कोणते मुखवट्याचे. अंदाज खरा तो काही कळेना. बालपण सरते जन्म तो मुखवटा, बालपण सरते जन्म तो मुखवटा. मैत्रिणीनो, ही ओळ मी मुद्दाम घेतलीये कारण बालपणीचे सगळेच जण आपण अगदी निरागस निस्वार्थी असतो. हळूहळू वेगळ्या वेगळ्या भावना आपल्या मनाला शिवायला लागतात, म्हणून ही ओळ घेतलीये. बालपण सरते जन्म तो मुखवटा, फसवण्यासाठी जगाला अव्याहत वाहत राहतो खोटेपणाच्या या ओझ्याला. संपणार कधी हे ओझे काही कळेना, संपणार कधी हे ओझे काही कळेना. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. जगणे संपते तरी राहतो मुखवटा परिचितांच्या मनात. खरा चेहरा मात्र सहज दिसतो त्या विधात्याच्या डोळ्यात. फसवत आले कोण कुणाला काही कळेना, फसवत आले कोण कुणाला काही कळेना. पुन्हा नवा जन्म, पुन्हा नवा मुखवटा, पुन्हा नवे ओझे, पुन्हा हा खोटेपणा. चक्र कधी संपणार काहीच कळेना, काहीच कळेना. धन्यवाद.
1: मैत्रिणींनो, मृणालिनी जोशी यांचं कविता वाचन आपण ऐकलं.

मैत्रिणींनो, अमेय दाते यांच्या स्वरातील रमेश उबाळे यांचं गीत आपण ऐकलं, तर संगीत होतं मधुकर झिरडकर यांचं. बरं, तर मैत्रिणींनो, आजच्या वनित मंडळ कार्यक्रमात आपण येथेच थांबूया. आता मी लीना पांडे तुमचा निरोप घेतेय. नमस्कार. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते नयन.

0: वनिता मंडळ महिलांसाठी कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून प्रसारित करण्यात आला. ठीक आहे,
1: कार्यक्रम सुरीला सफर बस कुछ पलों के बाद.

रश्मी पाटकर राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72. आणि

0: महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात येत आहेत. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. देशाला जय जवान जय किसानचा नारा देणाऱ्या लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं पुष्पांजली अर्पण करून त्यांना आदरांजली वाहिली. नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती ओम बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते. बांगलादेशातले भारताचे उच्चायुक्त दिनेश त्रिवेदी यांनी आज महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव असा हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवाया निर्मूलनाविषयी.
1: 1967 मध्ये बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्यप्राप्तीनंतर व्यवस्था विरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल्यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्च मध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध उपायांमुळे 2024 ते 2026 मार्च पर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते, अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगार अक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 मध्ये 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
0: फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृहमंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबीयत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है. महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस.

0: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग।
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. जागतिक शांततेसाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलेल्या अथक प्रयत्नांची रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी केलेली प्रशंसा प्रत्येक भारतीयासाठी अत्यंत अभिमानास्पद बाब असल्याचं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. महात्मा गांधींच्या जयंतीच्या दिवशी पुतीन यांनी केलेलं हे कौतुक मोदींच्या नेतृत्वाखाली भारत जागतिक शांततेसाठी एक विश्वासार्ह आवाज म्हणून उदयाला आला आहे हेच अधोरेखित करतं असं शहा म्हणाले. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीने विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टियुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तिरंदाजीतही रिकव्ह प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकव्ह सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव्ह सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदकविजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. मिझोराममध्ये आयझॉल जवळ कार खोल दरीत कोसळून दूरदर्शनचे वृत्त संचालक नंपी बोऊ मारिदमाई आणि पीआयबीचे अतिरिक्त महासंचालक एंगम्पामे यांच्यासह 3 अधिकाऱ्यांचा मृत्यू झाला. जखमी कारचालकावर रुग्णालयात उपचार सुरू आहे. शवविच्छेदनानंतर मृतदेह मणिपूरमधल्या त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात येणार आहेत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावाहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहेत. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त केलं असून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. तसंच जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी अशी प्रार्थना केली आहे. पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहेत. आकाशवाणीचे महासंचालक राजीव कुमार जैन यांच्या नेतृत्वाखाली आज नवी दिल्ली इथल्या आकाशवाणी मुख्यालयात स्वच्छ भारत दिवस साजरा करण्यात आला. याप्रसंगी त्यांनी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना स्वच्छतेची शपथ दिली. या कार्यक्रमाचा भाग म्हणून त्यांनी महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना पुष्पांजली वाहिली. तसंच परिसरात स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला. एक पेड मा के नाम या मोहिमेअंतर्गत त्यांनी इतर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत वृक्षारोपणही केलं. यावेळी वृत्त विभागाचे अतिरिक्त महासंचालक एस सुब्रमण्यम यांची उपस्थिती होती. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त त्यांना सर्वत्र अभिवादन. माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि महाराष्ट्रात समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
2: थोड़ी दूर पर एक खूबसूरत सा तालाब है. वहाँ तालाब के किनारे बैठता हूँ, फिर अकेले जी भर कर रोता हूँ. उसके बाद हमारे गांव में बेसहारा राह भटके हुए बच्चों के लिए एक रिमांड होम बना है. उन बच्चों के लिए कुछ मिठाई ले जाता हूँ. उन बच्चों को मेरा गाया गीत सुनना अच्छा लगता है. उन्हें गाने सुनाता हूँ, किशोर दा के गाने, और ये सब चक्कर में मेरा दुख दर्द मुझसे किनारा कर लेते हैं. वहीं हमारे एक साथी कह रहे हैं कि ईश्वर करे विविध भारतीय श्रोता परिवार के प्रत्येक सदस्य के जीवन में सदैव खुशियां ही खुशियां रहे, दुख भरे दिन कभी ना आए, ऐसी कामना करते हैं. आपका बहुत बहुत धन्यवाद. लेकिन दुख और सुख बने ही रहते हैं जीवन में, ऐसा भी हम कहना चाहते हैं. आप ये जरूर कह सकते हैं कि आप सभी के साथ

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते हो, दुपारचे 3 वाजता आहेत. थोड्याच वेळात ऐकूया प्रादेशिक मराठी बातम्या आकाशवाणी महाराष्ट्राच्या मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

आकाशवाणी मुंबई, श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली। महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार। आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतांची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी। देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे। यानिमित्त देशभरात अनेक ठिकाणी विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले। महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी तसंच लोकसभेचे सभापती ओम बिर्ला यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली। देशाचे दुसरे प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या विजयघाट इथल्या स्मारकावर राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्री यांच्यासह अनेक मान्यवरांनी पुष्पांजली अर्पण करून आदरांजली वाहिली। नवी दिल्लीतल्या संविधान सदनातही महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यात आलं। यावेळी प्रधानमंत्री मोदी, लोकसभेचे सभापती बिर्ला, मंत्रिमंडळातले नेते आणि इतर संसद सदस्य उपस्थित होते। महात्मा गांधी आणि माजी

0: पालकमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राज्यात अनेक ठिकाणी त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त मुंबईत मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. नवी दिल्लीतल्या महाराष्ट्र सदनातही या नेत्यांना अभिवादन करण्यात आलं. राज्यात सर्व शासकीय आणि निमशासकीय कार्यालयं तसंच स्वयंसेवी संस्था संघटनांमध्ये आदरांजली वाहण्यात येत आहे. बीडच्या जिल्हाधिकारी कार्यालयात, नाशिक इथं महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठात तसंच नागपूरच्या व्हरायटी स्क्वेअर इथं विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. अहिल्यानगर जिल्ह्यात राहुरी इथं महात्मा फुले विद्यापीठात आज स्वच्छता अभियान राबवण्यात आलं. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. विमान तंत्रज्ञान, संरक्षण, ऊर्जा आणि स्वच्छ तंत्रज्ञान क्षेत्रातले प्रत्येकी 10 करार यात आहेत. डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्रात 4,15,000 कोटी रुपयांहून अधिक गुंतवणूक प्रस्तावित आहे. तर ऊर्जा, बॅटरी, कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,00,000 कोटीहून अधिक रकमेच्या गुंतवणुकीचे करार झाले. याशिवाय अंतराळ, खाणकाम, धातू उद्योग, इलेक्ट्रॉनिक्स, रसायन, शेती यासारख्या विविध क्षेत्रांमधल्या गुंतवणुकीसाठीही करार झाले. गुंतवणूकदारांच्या प्रत्येक गरजेची पूर्तता करण्यासाठी शासन एकसंघ पद्धतीनं काम करेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. गुंतवणूकदारानं प्रकल्पाची निवड केल्यानंतर जमीन, वीज, पायाभूत सुविधा, परवानग्या आणि कुशल मनुष्यबळ या सर्व बाबींसाठी विविध विभागांमध्ये समन्वय साधून प्रकल्पाला गती देण्याची जबाबदारी शासनाची असेल असं त्यांनी स्पष्ट केलं. या परिषदेत चंद्रपूर, वर्धा, नागपूर, गोंदिया, नाशिक, जळगाव, धुळे, छत्रपती संभाजीनगर, जालना, पुणे, अहिल्यानगर, रत्नागिरी, पालघर आणि मुंबई महानगर प्रदेश अशा विविध भागात गुंतवणुकीचे प्रस्ताव असून राज्याच्या सर्व भागांमध्ये विकासाच्या संधी पोहोचविण्याचं सरकारचं उद्दिष्ट असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी आरोग्य आणि महिला आणि बालविकास विभागानं संयुक्तपणे 1,000 दिवसांचं बाल्यावस्था मिशन तयार करावं आणि मिशनचा आराखडा मंत्रिमंडळापुढे मांडावा असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. यासाठी विविध विभागांनी स्वतंत्रपणे काम न करता माता आणि बालकांना केंद्रस्थानी ठेवून एकात्मिक पद्धतीनं काम करावं असंही मुख्यमंत्री म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहेत. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्राचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडत आहेत. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत नक्षलवादी कारवायांच्या निर्मूलनाविषयी.
1: 1967 मध्ये बंगालच्या नक्षलबारी जिल्ह्यात जमीनदार आणि ब्रिटिश सरकारच्या विरोधात सुरू झालेली सशस्त्र चळवळ स्वातंत्र्य प्राप्तीनंतर व्यवस्था विरोधी बनली होती. देशाच्या खनिज संपन्न भूभागात, विशेषतः आदिवासी बहुल दुर्गम प्रदेशात नक्षल यांच्या दहशतीमुळे विकासाची फळं तिथल्या नागरिकांना चाखता आली नाहीत. डाव्या अतिरेकी कारवायांचा बिमोड करण्याचं उद्दिष्ट ठेवून केंद्र सरकारनं त्या दिशेनं महत्वाची पावलं उचलली. विश्वास निर्माण आणि जनकल्याण या त्रिसूत्रीवर आधारित कार्यक्रम राबवून राज्य सरकारांची समन्वयानं नक्षलवादी कारवायांवर नियंत्रण मिळवण्यात सरकारला यश मिळालं. आदिवासी भागातल्या नागरिकांचे प्रश्न सोडवणं, हिंसक कारवायांना बलपूर्वक आळा घालणं, शरण आलेल्या नक्षल्यांच्या पुनर्वसनासाठी निधी देणं अशा विविध मार्गांनी हा प्रश्न केंद्र सरकारनं सोडवला. जून 2022 मध्ये राबवलेलं ऑपरेशन थंडरस्टॉर्म, सप्टेंबर 2022 मध्ये ऑपरेशन ऑक्टोपस, डबल बुल आणि चक्रबंध, तसंच 2025 मध्ये राबवलेलं ऑपरेशन ब्लॅक फॉरेस्ट आणि गेल्या मार्च मध्ये राबवलेलं ऑपरेशन भीमबर्ग या मोहिमांमुळे नक्षली कारवायांना पायबंद बसला. त्याचवेळी नक्षली संघटनांना वित्त पुरवठा करणाऱ्या व्यक्ती आणि संस्थांचा शोध घेऊन त्यांची नाकेबंदी करण्यात आली. राष्ट्रीय तपास यंत्रणा आणि सक्तवसुली संचालनालयामार्फत विविध कारवायांमध्ये सुमारे 92 कोटी रुपये आणि इतर मालमत्ता जप्त करण्यात आली. शरण आलेल्या नक्षलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी 5 लाखापर्यंत अर्थसहाय्य देण्यात आलं. 3 वर्षापर्यंत दरमहा 10 कोटी रुपयांचा स्टायपेंडही दिला जातो. या विविध

0: म्हणजे 2024 ते 2026 मार्च पर्यंत 3927 नक्षल्यांनी शरणागती पत्करली. यातले काही जण त्यांच्या संघटनांमध्ये वरिष्ठ पदावर होते. अनेक गुन्ह्यांमध्ये पोलिसांना हवे होते. नक्षलग्रस्त भागात पायाभूत सेवा सुविधा विकासाला चालना देणं, संपर्क यंत्रणा सक्षम करणं, तिथल्या युवकांना रोजगार अक्षम बनवणं असे उपायही राबवण्यात आले. परिणामी नक्षली हिंसाचारात लक्षणीय घट झाली. 2014 मध्ये नक्षलग्रस्त जिल्ह्यांची संख्या 126 होती, ती 2026 मध्ये 2 वर आली आहे. 31 मार्च 2026 रोजी भारत नक्षलमुक्त झाल्याची घोषणा सरकारने केली.
1: या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आजही आपल्या दमदार कामगिरीनं विविध खेळांमध्ये पदकं मिळवली. मुष्टीयुद्धात लवलीना बोरगोहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. तीरंदाजीतही रिकर्व प्रकारात भारतीय महिला संघानं आपलं पहिलं सुवर्णपदक जिंकलं. अंकिता भकत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड या तिघींचा यात समावेश आहे. मिश्र रिकर्व सांघिक तिरंदाजी प्रकारात कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्यपदक जिंकलं. पुरुषांच्या रिकर्व सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्यपदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिनं कांस्य पदक जिंकलं. या कामगिरीमुळे भारत पदक तालिकेत 6व्या स्थानावर पोहोचला आहे. भारताची पदक संख्या 72 झाली असून त्यात 12 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांचा समावेश आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद कोल्हापूर शाखेच्या वतीनं प्रतिवर्षी दिला जाणारा संगीत सूर्य केशवराव भोसले स्मृती पुरस्कार यंदा मराठी रंगभूमी, चित्रपट आणि दूरचित्रवाणी क्षेत्रात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारे ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना प्रदान करण्यात येणार आहे. रोख 51,000 रुपये आणि सन्मान चिन्ह असं या पुरस्काराचं स्वरूप असून येत्या रविवारी पुरस्कार वितरण सोहळा होणार आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गा देवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयात, सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करून मृतांना श्रद्धांजली वाहिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार. आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारताची पदक संख्या 12 सुवर्णांसह 72 आणि समृद्धी महामार्गावर भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू तर 20 जण जखमी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
2: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
3: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
4: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
3: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
5: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
6: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
5: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
6: आजच संपर्क करा.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, दुपारचे 3:12 झाली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. देश आज राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहत आहे. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईत काल झालेल्या महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार झाले. या गुंतवणुकीतून 2,91,000 अधिक रोजगार निर्माण होण्याची शक्यता आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि शस्त्राचा शोध पोलीस घेत आहेत. आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 5 सुवर्णपदकांची कमाई केली. मुष्टीयुद्धात लवलीना बोर्गोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावलं. परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात तर पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनीही सुवर्णपदकं पटकावली तर 80 किलो वजनी गटात अंकुश पंघाल याने सुवर्णपदक पटकावलं आहे. तिरंदाजीत महिलांच्या रिकर्व सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. भारताकडे सध्या 15 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 75 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं अमरावती केंद्र FM बँड 101.5 MHz वर आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर.
2: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
3: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
2: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
4: उत्सव आनंदाचे हे दिवस, व्यापार व्यवसायाचे हे दिवस, तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस.
5: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का? तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात? तेव्हा आमच्याशी संपर्क करा, आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत. आमचा पत्ता:
4: आकाशवाणी अमरावती केंद्र, जाहिरात विभाग, तपोवन, कॅम्प रोड, अमरावती.
5: आजच संपर्क करा.
1: श्रोते हो, एकटेपणात साथ सोबत.

करतात आठवणींच्या गाण्यातले सूर, आणि मनातल्या अव्यक्त भावनांना बोलत करतात त्या गाण्याचे शब्द।

आणि हे शब्द तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं सशक्त माध्यम म्हणजे आकाशवाणी। नियमित ऐका FM 101.5 MHz वर अमरावती आकाशवाणी।

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल ॲपवर. श्रोते, सायंकाळचे 5:04 झालेली आहेत. आता आम्ही विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी नागपूर हेमांगी कुलकर्णी आपल्याला प्रादेशिक बातम्या देत आहे। ठळक बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशांची आदरांजली। महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8.57 लाख कोटींचे सामंजस्य करार। 2.91 लाख रोजगार निर्मिती। 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या। 2 दिवसीय ASID 2026 परिषदेचं उद्या नागपुरात होणार उद्घाटन। केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती। समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू। मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी। विविध खेळांमध्ये मिळवली पदकं। आता सविस्तर बातम्या। राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान दिवंगत लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देश आज त्यांचं कृतज्ञतापूर्वक स्मरण करत आहे। यानिमित्त देशभरात आणि परदेशातील भारतीय दूतावासांमार्फत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय। दिल्लीतील महात्मा गांधी यांच्या राजघाट इथल्या स्मारकावर सर्वधर्म प्रार्थना सभा घेण्यात आली। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नवी दिल्लीतील राजघाट इथल्या महात्मा गांधीजींच्या समाधीस्थळी जाऊन आदरांजली वाहिली। विकसित भारताच्या ध्येयासाठी बापूंचे विचार सदैव मार्गदर्शक ठरले असल्याचं पंतप्रधान मोदी म्हणाले। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन आणि गृहमंत्री अमित शाह यांनी माजी पंतप्रधान दिवंगत लालबहादूर शास्त्री यांना आदरांजली वाहिली। उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, पंतप्रधान नरेंद्र मोदी, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त विजयघाटावरील त्यांच्या स्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली। स्वच्छता ही एका दिवसाची किंवा एका विभागाची जबाबदारी नसून ती दैनंदिन जीवनशैली आणि सामूहिक जबाबदारी असल्याचं दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी दिलीप सिंग यांनी सांगितलं। 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान राबवण्यात आलेल्या स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत नागपूर मंडळातील विविध रेल्वे स्थानकं, गाड्या, कार्यालय, यार्ड आणि रेल्वे परिसरात स्वच्छता आणि जनजागृती करण्यात आली। अभियानाअंतर्गत 2359 ठिकाणांची स्वच्छतेसाठी निवड करून त्यांचा कायापालट करण्यात आला तर 32 रेल्वे स्थानकांवर श्रमदान करण्यात आलं। कचरा पृथककरण, कंपोस्टिंग आणि प्लास्टिकचा वापर टाळण्याबाबत प्रवासी आणि नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात स्वच्छ पाठशाला आणि युवा सहभाग उपक्रमातून विद्यार्थ्यांना स्वच्छता आणि कचरा व्यवस्थापनाबाबत संदेश देण्यात आला। सफाई मित्र सुरक्षा आणि सन्मान उपक्रमाअंतर्गत 398 सफाई कामगारांसाठी आरोग्य शिबिर आणि सुरक्षा साधनांची व्यवस्था करण्यात आली। 1 दिवस 1 तास 1 सात उपक्रमात अधिकारी, कर्मचारी, कुटुंबीय आणि नागरिकांनी रेल्वे परिसरात श्रमदान केलं। स्वच्छता ही सेवा 2026 अभियानाचा समारोप करण्यात आला असून नागपूर मंडळात 2 ते 30 ऑक्टोबर दरम्यान स्वच्छता अभियान राबवण्यात येत आहे। महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विश्वविद्यापीठात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात कुलगुरु प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी महात्मा गांधी यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। यावेळी गांधी हिल इथं गांधीजींच्या आवडत्या भजनांचं सादरीकरण करण्यात आलं। स्वच्छता ही सेवा अभियानाअंतर्गत प्रोफेसर कुमुद शर्मा यांनी उपस्थितांना स्वच्छतेची शपथ दिली। नागपूर आकाशवाणी कार्यालयात आज अधिकारी आणि कर्मचारी वर्गानं राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। याशिवाय मोठ्या संख्येनं एक पेड माके नाम हा उपक्रम राबवण्यात आला। या अंतर्गत परिसरात वृक्षारोपण करण्यात आलं। महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये राज्याच्या औद्योगिक विकासाला मोठी चालना देणारे 8,57,452 कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे 67 सामंजस्य करार आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत करण्यात

0: झाले. या गुंतवणुकीतून 2,91,109 रोजगारांच्या निर्मितीची अपेक्षा आहे. या करारांमध्ये एरोस्पेस अँड डिफेन्स तसंच ऊर्जा आणि क्लीन टेक क्षेत्रातील प्रत्येकी 10 करारांचा समावेश आहे. गुंतवणुकीच्या दृष्टीनं डेटा सेंटर्स, माहिती तंत्रज्ञान आणि सेमीकंडक्टर क्षेत्र आघाडीवर असून या क्षेत्रात 4,15,490 कोटी रुपयांची गुंतवणूक प्रस्तावित आहे. ऊर्जा, क्लीन टेक, नवीकरणीय ऊर्जा, बॅटरी एनर्जी आणि कॉम्प्रेस्ड बायोगॅस क्षेत्रात 1,02,519 कोटी रुपयांचे करार झाले आहे. आशियातील पायाभूत सुविधांचा विकास, आधुनिक तंत्रज्ञान आणि शाश्वत विकासावर मंथन करण्यासाठी इंडियन कॉन्क्रीट इन्स्टिट्यूट नागपूर केंद्रातर्फे ASID 2026 आंतरराष्ट्रीय परिषदेचं 3 आणि 4 ऑक्टोबर रोजी आयोजन करण्यात आलंय. नागपूरच्या वर्धा रोडवरील रॅडिसन ब्लू हॉटेलमध्ये होणाऱ्या परिषदेचं उद्घाटन उद्या केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत होणार आहे. देश विदेशातील अभियंते, संशोधक, शिक्षण तज्ज्ञ आणि पायाभूत क्षेत्रातील तज्ज्ञ परिषदेत सहभागी होणार आहे. परिषदेत आधुनिक बांधकाम साहित्य, तंत्रज्ञान, उपकरणं आणि नाविन्यपूर्ण उपाययोजनांचं तांत्रिक प्रदर्शनही आयोजित करण्यात आलंय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या राजकीय कारकिर्दीला 25 वर्ष पूर्ण होत आहे. जनसेवेतून देशसेवा आणि सतत समर्पण भाव हा प्रवास आहे. सेवा आणि सुशासन या सूत्रांचा अवलंब करत 2047 पर्यंत विकसित भारताचं उद्दिष्ट साकार करण्यासाठी सरकार सातत्यानं काम करत आहे. सर्वसमावेशक विकास आणि सामाजिक सक्षमीकरणाच्या माध्यमातून नागरिकांच्या जीवनात आमूलाग्र बदल घडतो आहे. या विशेष मालिकेत आज आपण ऐकणार आहोत बँकिंग क्षेत्रातील सुधारणांबाबत.
1: सत्तेवर आल्यानंतर मोदी सरकारनं लवकरच ऍसेट क्वालिटी रिव्ह्यू अर्थात मालमत्ता गुणवत्तेचा आढावा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रत्येक बँकेला आपल्या कर्ज खात्यांमधील अडचणी आणि थकित कर्जांची खरी स्थिती स्पष्टपणे दाखवणे भाग पडले. त्यातून समोर आलेले चित्र यापूर्वी जाहीर करण्यात आलेल्या आकडेवारीपेक्षा कितीतरी गंभीर होते. सार्वजनिक क्षेत्रातील बँकांमधील बुडीत कर्जांचे प्रमाण जवळपास 15% पोहोचले होते. यावर उपाय म्हणून 4R धोरण राबवण्यात आले, म्हणजेच कर्जातील समस्या ओळखणं, त्यांचे निराकरण करणं, बँकांना पुन्हा भांडवली दृष्ट्या सक्षम करणं आणि सुधारणा करणं. याला इन्सॉल्व्हन्सी अँड बँकरप्सी कोड म्हणजेच दिवाळखोरी आणि नादारी संहितेची जोड मिळाली. थकित आणि बुडीत कर्जांच्या समस्येवर तोडगा काढण्यात आला. बँकांना नव्यानं भांडवल उपलब्ध करून देण्यात आले आणि बँकांच्या कारभारातील शिस्त आणि उत्तरदायित्व अधिक मजबूत करण्यात आले.
2: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. मृत आणि जखमी वर्धा जिल्ह्यातल्या सिंधी मेघे इथल्या नवदुर्गा पूजा उत्सव समितीचे सदस्य आहे. जखमींना धामणगाव ग्रामीण रुग्णालयातून सावंगी आणि सेवाग्राम रुग्णालयात हलवण्यात आलं असून 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दुर्घटनेबद्दल दुःख व्यक्त करत मृतांना श्रद्धांजली वाहिली असून जखमींच्या प्रकृतीत लवकर सुधार व्हावा अशी प्रार्थना केली आहे. पोलीस या अपघातासंबंधी पुढील तपास करत आहे. 20 जखमींपैकी 5 जणांची प्रकृती गंभीर आहे. तसंच मुख्यमंत्री कार्यालयातर्फे मदत जाहीर करण्यात आली आहे. नागपूर जिल्हा आणि सत्र न्यायालयातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांनी विविध प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन सुरू केलंय. उच्च न्यायालयातील कर्मचाऱ्यांप्रमाणे समान कामासाठी समान वेतन आणि योग्य वेतन श्रेणी लागू करावी या प्रमुख मागणीसाठी नागपूरच्या संविधान चौकात सेवानिवृत्त न्यायालयीन कर्मचाऱ्यांचं साखळी उपोषण सुरू करण्यात आलंय. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राज्यातील दुय्यम न्यायालयांमधील कर्मचारीही सहभागी झाले आहे. दक्षिण मध्य क्षेत्र सांस्कृतिक केंद्र नागपूर इथं मणिपूरची सांस्कृतिक विविधता या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित करण्यात आलं. मणिपूरचे कला आणि सांस्कृतिक तज्ज्ञ एल उपेंद्र शर्मा यांनी मणिपूरच्या समृद्ध सांस्कृतिक परंपरा, लोकजीवन, नृत्य, संगीत आणि रंगभूमीविषयी मार्गदर्शन केलं. 57वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव अर्थात इफ्फी 20 ते 28 नोव्हेंबर 2026 दरम्यान गोव्यातील पणजी इथं आयोजित करण्यात येणार आहे. महोत्सवाच्या वृत्तसंकलनासाठी माध्यम प्रतिनिधींची नोंदणी 1 ऑक्टोबर पासून सुरू झाली असून 15 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करता येणार आहे. माध्यम प्रतिनिधींना PIBच्या अधिकृत नोंदणी पोर्टलवर मीडिया डेलिगेट म्हणून नोंदणी करता येईल. CICR नीरीमध्ये काल 85वा CSIR स्थापना दिवस साजरा करण्यात आला. यावेळी प्रमुख पाहुणे तथा इस्रोच्या नॅशनल रिमोट सेन्सिंग सेंटरचे संचालक डॉक्टर प्रकाश चौहान यांनी एक्सप्लोरिंग अर्थ मून विथ इंडियन लुनार मिशन्स या विषयावर व्याख्यान दिलं. भारतानं चंद्रयान 1 ते चंद्रयान 3 पर्यंत उल्लेखनीय प्रगती केली असून चंद्रयान 4 आणि इस्रो जॉक्साचा प्रस्तावित ल्युपेक्स मोहिमेमुळे

भारताची चंद्र संशोधन क्षमता आणखीन बळकट होईल असं चौहान यांनी सांगितलं. जपान आशियाई क्रीडा स्पर्धेत भारताची शानदार कामगिरी सुरू आहे. आज भारतीय कुस्तीपटू सुजित कलकलनं पुरुषांच्या फ्री स्टाईल 65 किलो वजनी गटात ताजिकिस्तानच्या अब्दुल माजिद कुदियेवचा पराभव करून सुवर्णपदक पटकावलं. पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात अंकुश पंघालनं सुवर्णपदकावर नाव कोरलं. भारत सध्या पदक तालिकेत 76 पदकांसह 5व्या स्थानावर पोहोचलाय. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशाची आदरांजली. महाराष्ट्र इन्व्हेस्टमेंट समिटमध्ये 8.57 लाख कोटींचे सामंजस्य करार, 2.91 लाख रोजगार निर्मिती, 67 सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या. 2 दिवसीय ASID 2026 परिषदेचं उद्या नागपुरात होणार उद्घाटन. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची उपस्थिती. समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू. मुख्यमंत्र्यांची मदतीची घोषणा. आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी. विविध खेळांमध्ये मिळवली पदकं. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना एफडीए कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजय घाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. यानिमित्त राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी लोकभवन इथं महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन केलं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहिली. मुंबईतल्या मणिभवन परिसरात आयोजित स्वच्छता अभियानात मंत्री मंगल प्रभात लोढा सहभागी झाले होते. केंद्रीय मंत्री सर्बानंद सोनोवाल यांनी कुलाब्यातल्या इंदिरा डॉक इथं झालेल्या स्वच्छता अभियानात भाग घेतला. धारावी एक्सपिरियन्स सेंटरमुळे धारावीकरांच्या मनात पुनर्विकासाविषयी असलेल्या शंका, अफवा, गैरसमज आणि अपूर्ण माहितीला आळा बसून विश्वासाचं वातावरण निर्माण व्हायला मदत होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. या केंद्रात आजच्या धारावीच्या स्वरूपासह भविष्यातली घरं, कार्यस्थळं, रस्ते, खुली मैदानं आणि सामाजिक पायाभूत सुविधांचं प्रत्यक्ष तसंच डिजिटल दर्शन घडणार आहे. प्रवाशांच्या सोयीसाठी सुरू केलेल्या आवडेल तिथं कोठेही प्रवास पास योजनेतला पास आता ऑनलाईन उपलब्ध करून देण्याचा निर्णय एसटी महामंडळानं घेतला आहे. त्यामुळे प्रवाशांना पास काढण्यासाठी प्रत्यक्ष आगारात जावं लागणार नाही. या योजनेअंतर्गत दिला जाणारा 4 आणि 7 दिवसांचा पास आता महामंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून तसंच मोबाईल ॲपवरून काढता येणार आहे. हा पास प्रिंट किंवा मोबाईलमध्ये पीडीएफ स्वरूपात दाखवता येईल. राज्य सरकारनं महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगाचे सचिव महेंद्र हरपाळकर यांची प्रतिनियुक्ती संपुष्टात आणली आहे. त्यांना सचिव पदाचा कार्यभार अध्यक्षांच्या संमतीनं इतर अधिकाऱ्यांकडे सोपवून राज्य सरकारच्या सेवेत रुजू होण्याचे आदेश सरकारनं काल रात्री जारी केले. विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर मुख्यमंत्र्यांनी एमपीएससीच्या सचिवांना हटवण्याचं आश्वासन दिलं होतं. देशासह राज्याच्या विविध भागात विविध पक्षांनी आणि संघटनांनी आज आंदोलनं केली. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: काँग्रेस जनता पार्टीनं मुंबईच्या शिवाजी पार्कमध्ये मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जोरदार आंदोलन केलं. ज्येष्ठ अभिनेते नसीरुद्दीन शहा, अभिनेत्री शबाना आझमी, संगीतकार विशाल ददलानी यांच्यासह विविध मान्यवरांनी या आंदोलनात उपस्थिती नोंदवली. पोलिसांनी परवानगी नाकारूनही तरुणाई मोठ्या संख्येनं घोषणांचे फलक आणि तिरंगा ध्वज घेऊन इथे जमली आहे. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर इथं मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. काँग्रेस, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं या आंदोलनाला पाठिंबा जाहीर केला आहे. जेन नेक्स्ट मुंबई या नावानं काही तरुणांनी काँग्रेस जनता पार्टीच्या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून मुंबईत मंत्रालयाजवळ आंदोलन केलं. आयआयटी मुंबईचा विद्यार्थी साहिल वाकोडे याच्या आत्महत्येप्रकरणी संस्थेच्या व्यवस्थापनावर जबाबदारी निश्चित करणं आणि संचालकांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी आयआयटी

0: मुंबईच्या काही विद्यार्थ्यांनी उपोषणाला सुरुवात केली. नीट पेपर फुटीचा मुद्दा मध्येच अर्धवट सोडून काँग्रेस जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके इतर मुद्द्यांकडे वळल्याच्या निषेधार्थ लातूरमध्ये विद्यार्थ्यांच्या एका गटानं आंदोलन केलं. एमपीएससीचे अध्यक्ष आणि सचिवांच्या विरोधात विद्यार्थ्यांनी पुण्यात आंदोलन सुरू केलं असून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं त्याला पाठिंबा दिला आहे. यवतमाळमध्ये दुष्काळाची मदत ताबडतोब देण्याच्या मागणीसाठी सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाच्या समर्थनार्थ ग्रामस्थांनीही उपवास ठेवला. मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यासाठी विविध विद्यार्थी संघटना आणि आम आदमी पक्षानं नवी दिल्लीत आंदोलन केलं. पोलिसांनी जंतरमंतरवरून सुमारे 700 जणांना ताब्यात घेतलं.
1: सिप्ला फार्मा अँड लाईफ सायन्सेस लिमिटेडच्या पुण्यातल्या वडकी इथल्या गोदामाचा औषध विक्री आणि वितरण परवाना पुन्हा रद्द केल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली. यापूर्वी 27 ऑगस्ट रोजी एफडीएनं रिॲक्टिन प्लस या गोळ्यांच्या पॅकेजिंग, साठवणूक, दस्तऐवजीकरण आणि औषधं परत मागवण्याच्या प्रक्रियेत अनियमितता आढळून आल्यानं या गोदामावर कारवाई केली होती. मात्र मुंबई उच्च न्यायालयाच्या निर्देशांचं पालन करत विभागानं यापूर्वीची कारवाई मागे घेतली. त्यानंतर एफडीए पुणे विभागाच्या सहाय्यक आयुक्तांनी काल हा नवीन आदेश जारी केला. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एआयआर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. अमरावती जिल्ह्यात धामणगाव रेल्वेजवळ समृद्धी महामार्गावर मध्यरात्री झालेल्या अपघातात 7 जणांचा मृत्यू झाला तर 20 जण जखमी झाले आहेत. शेगावहून दुर्गादेवीची मूर्ती घेऊन वर्ध्याकडे जाणाऱ्या बोलेरो पिकअपला भरधाव ट्रकनं मागून धडक दिल्यानं हा अपघात झाला. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते प्रदीप पुर्णेकर यांच्या हत्येप्रकरणी पोलिसांनी गोळी झाडणाऱ्यासह 2 मुख्य संशयितांना आज रायगडमध्ये पेण इथून अटक केली. या प्रकरणात आणखी 2 जणांचा शोध सुरू आहे. हत्येमागचा उद्देश आणि हत्याराचा शोध पोलीस घेत आहेत. नाशिक पोलिसांनी आज 2 बांगलादेशी पुरुषांना अटक केली आहे. हे दोघे 5 ते 7 वर्षांपासून पंचवटीतल्या फुलेनगर परिसरात राहत होते. मजुरी करणाऱ्या या दोघांकडे बनावट आधार कार्डही आढळून आलं आहे. मुंबईतल्या वायू प्रदूषणाला आळा घालण्यासाठी महानगरपालिकेनं वायू प्रदूषण नियंत्रण आणि अंमलबजावणी कृती आराखडा 2026 तयार केला आहे. त्यानुसार प्रत्येक विभागात किमान 10 प्रदूषण हॉटस्पॉट निश्चित करून त्यांच्यावर नियमित देखरेख ठेवली जाणार आहे. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्ण, 2 रौप्य आणि 2 कांस्य पदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्य पदकांसह 76 पदकं असून पदकतालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
0: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्णपदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्णपदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या कडन स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
1: धर्म आणि राष्ट्र हे परस्परांवर अवलंबून आहेत. एकाचं अस्तित्व असेल तरच दुसऱ्याचं अस्तित्व टिकून राहतं, असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी आज मुंबईत केलं. जग विविध विरोधाभास, संघर्ष आणि टोकाच्या विचारसरणींमुळे अनेक आव्हानांना सामोरं जात आहे. या परिस्थितीत मानवतेला मार्गदर्शन करण्याची क्षमता भारताच्या प्राचीन ज्ञान परंपरेत आहे. त्यामुळे जग आज भारताकडे आशेने पाहत आहे, असं

ते म्हणाले, भारताने आपल्या ज्ञानाचा प्रसार कधीही अन्य देशांवर आक्रमण करून किंवा सक्तीने धर्म परिवर्तन घडवून केलेला नाही. उलट मानव कल्याणाच्या निस्वार्थ भावनेतून भारताने आपलं ज्ञान जगाला दिलं आहे, असंही त्यांनी सांगितलं. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल. हिंगोली जिल्ह्यात असलेलं औंढा नागनाथ ज्योतिर्लिंग मंदिर येत्या 5 तारखेपासून दुरुस्तीच्या कामासाठी 1 महिना बंद राहणार आहे. नाशिक महानगरपालिकेनं मॉल, मल्टीप्लेक्स हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, पेट्रोल पंप तसंच व्यावसायिक संकुलं आणि अन्य खासगी आस्थापनांमधली महिलांची स्वच्छतागृह विनामूल्य खुली करण्याचे आदेश दिले आहेत. सार्वजनिक स्वच्छतेच्या दृष्टिकोनातून महिला आणि मुलींसाठी स्वच्छ सुरक्षित स्वच्छतागृहांची गरज लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि माजी प्रधानमंत्री लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त देशभरातून अभिवादन. नवी दिल्लीसह राज्यभरात विविध पक्ष आणि संघटनांचं आंदोलन. सिप्लाच्या पुण्यातल्या गोदामाचा परवाना FDA कडून पुन्हा निलंबित. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, मुष्टीयुद्धात 4, महिला हॉकी आणि तिरंदाजीत 1-1 सुवर्णपदक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार श्रोते हो, आज शुक्रवार भारतीय सौर दिनांक 10 भाद्रपद शके 1948 अर्थात 2 ऑक्टोबर 2026 आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये पुणे केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्र निर्मित राज्यस्तरीय कृषी प्रसारणात आज ऐकूयात मजूर टंचाईच्या काळात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व याविषयी डॉक्टर सुयोग खोसे विषयतज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती सादर करते आहेत धीरज केदारी.
1: नमस्कार शेतकरी बंधूंनो आणि भगिनींनो, आज आपण भात शेतीतील अत्यंत महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत. विषय आहे भात शेतीतील यांत्रिकीकरण, मजूर टंचाईच्या काळात आधुनिक तंत्रज्ञानाची साथ. महाराष्ट्रातील कोकण, पूर्व विदर्भ, गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर तसेच पश्चिम महाराष्ट्रामधील पुणे, अहमदनगर अशा काही भागांमध्ये भात हे प्रमुख अन्नधान्य पीक आहे. राज्यातील लाखो शेतकऱ्यांच्या उपजीविकेचे हे एक महत्त्वाचे पीक असून ग्रामीण अर्थव्यवस्थेमध्येही त्याचे मोठे योगदान आहे. मात्र गेल्या काही वर्षात शेतीसमोर अनेक नवी आव्हाने उभी राहिली आहेत. शेती कामासाठी मजूर वेळेवर उपलब्ध होत नाहीत, मजुरीचा खर्च सातत्याने वाढत आहे, तर दुसरीकडे पावसाचे बदलते स्वरूप आणि हवामानातील अनिश्चितता यामुळे शेतीची कामे योग्य वेळी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक झाले आहे. अशा परिस्थितीत शेतीमध्ये आधुनिक यंत्राचा वापर हा पर्याय नसून काळाची गरज बनली आहे. पूर्वी भात शेतीमधील बहुतांश कामे पूर्णपणे मानवी श्रमावर अवलंबून होती. नांगरणी, चिखलणी, रोप लागवड, तण नियंत्रण, खत व्यवस्थापन, कापणी आणि मळणी अशा प्रत्येक टप्प्यावर मोठ्या प्रमाणात मजूर लागत असत. त्यामुळे कामांना विलंब होणे, खर्च वाढणे आणि त्याचा उत्पादनावर परिणाम होणे हे चित्र अनेक ठिकाणी दिसून येत होते. परंतु आज परिस्थिती बदलली आहे. मात्र भात उत्पादनाच्या जवळपास प्रत्येक टप्प्यासाठी विविध प्रकारची यंत्रे आणि अवजारे उपलब्ध झाली आहेत. या यंत्रांच्या वापरामुळे केवळ श्रमांची बचत होत नाही तर शेतीची कामे वेळेत पूर्ण होतात, उत्पादन खर्च कमी होतो आणि पिकाचे व्यवस्थापन अधिक कार्यक्षम बनते. योग्य वेळी केलेले प्रत्येक शेतीकाम उत्पादन वाढीसाठी महत्त्वाचे ठरते आणि त्यामध्ये यंत्रीकरणाची भूमिका अत्यंत मोलाची आहे. विशेष म्हणजे महाराष्ट्रातील लहान व तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतजमिनी लक्षात घेऊन अनेक लघु कृषी यंत्रे विकसित करण्यात आली आहेत. त्यामुळे अगदी अल्पभूधारक शेतकरी देखील आपल्या गरजेनुसार या यंत्रांचा वापर करून शेती सुलभ आणि किफायतशीर करू शकतो. यांत्रिकरणाचा विचार करताना भात लागवडीची आधुनिक पद्धतीचाही उल्लेख आवश्यक ठरतो. पारंपरिक पद्धतीमध्ये रोपवाटिकेत तयार केलेली रोपे मुख्य शेतात पुनर्लागवड केली जातात आणि संपूर्ण हंगामात शेतात पाणी कायम साठवले जाते. ही पद्धत

आजही मोठ्या प्रमाणावर वापरली जाते, मात्र त्यामध्ये पाण्याचा वापर तुलनेने अधिक होतो. यासाठी AWD अर्थात अल्टरनेट वेटिंग अँड ड्राइंग ही पद्धत उपयुक्त ठरत आहे. या तंत्रामध्ये शेत कायम पाण्याखाली न ठेवता गरजेनुसार पाणी दिले जाते, त्यामुळे पाण्याची बचत होते आणि उपलब्ध स्रोतांचा अधिक कार्यक्षम वापर करता येतो. याचप्रमाणे SRI अर्थात सिस्टम ऑफ राईस इंटेन्सिफिकेशन या पद्धतीमध्ये कमी वयाची रोपे, योग्य अंतरावर लागवड, नियंत्रित पाणी व्यवस्थापन आणि कोर्नो विडरच्या सहाय्याने आंतरमशागत यावर भर दिला जातो. त्यामुळे मुळांची वाढ चांगली होते, फुटव्यांची संख्या वाढते आणि उत्पादन क्षमतेत सुधारणा होते. मजूर टंचाई आणि पाण्याची उपलब्धता लक्षात घेऊन डायरेक्ट सीडेड राईस DSR या पद्धतीलाही शेतकरी पसंती देत आहेत. या पद्धतीमध्ये रोपवाटिका करण्याची गरज नसते, भाताचे बियाणे थेट ओळीत पेरले जाते, त्यामुळे लागवडीचा खर्च आणि मजुरांची आवश्यकता कमी होते. थेट पेरणीसाठी सीड ड्रिल, मल्टीक्रॉप प्लांटर, राईस सीडर आणि ड्रम सीडर यांसारखी यंत्रे प्रभावीपणे वापरली जातात. ओळीत पेरणी झाल्यामुळे पुढील तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि पिकांचे निरीक्षणही अधिक सोपे होते. शेतकरी मित्रांनो, भात शेतीतील यांत्रिकीकरण हे केवळ कापणी किंवा लागवडीपुरते मर्यादित नाही, जमिनीची मशागत करण्यापासून ते मळणीपर्यंत प्रत्येक टप्प्यावर आज आधुनिक यंत्र वापरले जाते. या यंत्रांचा योग्य वापर केल्यास वेळ, श्रम आणि खर्चाची बचत होऊन उत्पादन क्षमता वाढवणे शक्य होते. तर आता आपण भात शेतीतील प्रत्येक टप्प्यावर वापरल्या जाणाऱ्या यंत्रांची माहिती क्रमाने समजून घेऊ. सर्वप्रथम पाहूयात जमिनीची प्राथमिक मशागत आणि त्यामध्ये पॉवर टिलरचे महत्व. कोणत्याही पिकाच्या चांगल्या उत्पादनाचा पाया हा योग्य मशागतीमध्ये असतो. भात शेतीमध्ये जमिनीची योग्य तयारी केल्यास रोपांची वाढ चांगली होते, पाण्याचे व्यवस्थापन सुलभ होते आणि पुढील सर्व शेतीकामे अगदी अधिक सोपी होतात. महाराष्ट्रातील बहुतांश भात क्षेत्रे ही लहान आकाराची आहे, डोंगर उतारावरील किंवा अरुंद बांधांनी विभागलेली असल्यामुळे अनेक ठिकाणी मोठ्या ट्रॅक्टरचा वापर करणे शक्य होत नाही. विशेषतः कोकण सारख्या भागात पाणथळ जमीन आणि लहान तुकडे असल्यामुळे हलक्या आणि बहुउपयोगी यंत्रांची गरज अधिक जाणवते. अशा परिस्थितीत 8 ते 15 अश्वशक्ती म्हणजेच HP क्षमतेचा पॉवर टिलर हा लहान शेतकऱ्यांच्या खऱ्या अर्थाने साथीदार ठरतो. या यंत्राचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्याला विविध प्रकारचे जोड साधने सहज बसवता येतात. रोटावेटर, कल्टिवेटर, पडलर अशा अवजारांच्या मदतीने एकाच यंत्राद्वारे अनेक शेती कामे करता येतात. त्यामुळे स्वतंत्र यंत्रावर खर्च करण्याची गरज कमी होते आणि वेळेचीही मोठी बचत होत आहे. पॉवर टिलरच्या सहाय्याने प्राथमिक नांगरणी, दुय्यम मशागत, ढेगळे फोडणे, जमीन भुसभुशीत करणे, सुरुवातीचे तण नियंत्रण, शेतातील वाहतूक तसेच आवश्यकतेनुसार पाणी पंप चालवण्यासारखी विविध कामे करता येतात. त्यामुळे हे यंत्र वर्षभर विविध शेती कामांसाठी उपयोगी पडते, त्याचा आर्थिक दृष्ट्याही चांगला फायदा शेतकऱ्यांना होतो. जमिनीची मशागत पूर्ण झाल्यानंतर भात लागवडीतील पुढचा अत्यंत महत्वाचा टप्पा म्हणजे चिखलणी, ज्याला इंग्लिशमध्ये पडलिंग असे म्हणतात. भात लागवडीमध्ये चिखलणीला विशेष महत्व आहे. चिखलणीमुळे जमिनीतील पाण्याची झिरप कमी होते, जमिनीमध्ये पाण्याचा साठा अधिक काळ टिकून राहतो आणि रोपाच्या मुळांना वाढीसाठी अनुकूल वातावरण मिळते. याशिवाय तणांचे प्रमाणही कमी होण्यास मदत होते. पूर्वी हे काम बैलाच्या सहाय्याने किंवा पारंपरिक लाकडी अवजारांनी केले जात होते, मात्र आज आधुनिक यांत्रिकीकरणामुळे हेच काम कमी वेळात आणि अधिक परिणामकारक पद्धतीने करता येते. पॉवर टिलरला पडलर अटॅचमेंट जोडून चिखलणी सहज करता येते, त्यामुळे माती आणि पाणी यांचे एक समान मिश्रण तयार होते आणि रोप लागवडीसाठी आदर्श गादी तयार होते. काही शेतकरी चिखलणीपूर्वी किंवा चिखलणीनंतर पॉवर विडर वापरून उरलेली ढेकळे फोडतात आणि शेताचा पृष्ठभाग समतल करतात. यामुळे रोप लागवड अधिक सुलभ होते आणि पुढील पाणी व्यवस्थापनही प्रभावीपणे करता येते. अशा प्रकारे योग्य मशागत आणि वैज्ञानिक पद्धतीने केलेली चिखलणी ही यशस्वी भात लागवडीसाठी मजबूत पायाभरणी ठरते. आता आपण पुढील महत्वाचा टप्पा पाहूया, तो म्हणजे रोप वाटिका व्यवस्थापन. भात लागवडीमध्ये निरोगी आणि जोमदार रोपे तयार करणे हे चांगल्या उत्पादनाचे पहिले पाऊल मानले जाते, कारण रोपांची गुणवत्ता जितकी चांगली असेल तितकी पुढील लागवड यशस्वी होण्याची शक्यता वाढते. पारंपरिक पद्धतीमध्ये शेतातील सपाट जमिनीवर रोपवाटिका तयार करून त्यामध्ये भाताच्या बियांची पेरणी केली जाते. साधारणपणे 20 ते 25 दिवसांची रोपे तयार झाल्यानंतर ती हाताने उपटून मुख्य शेतात पुनर्लागवड केली जाते. ही पद्धत आजही अनेक ठिकाणी वापरली जाते, मात्र रोपे उपटताना त्यांच्या नाजूक मुळांना इजा होण्याची शक्यता असते. तसेच रोपे उपटणे, त्याची वाहतूक करणे आणि मुख्य शेतात लागवड करणे या सर्व कामांसाठी मोठ्या प्रमाणावर मजुरांची आवश्यकता भासते. परिणामी खर्च वाढतो आणि कामे वेळेत पूर्ण करणेही अनेकदा कठीण होते. मात्र यांत्रिकीकरणामुळे या टप्प्यातही मोठा बदल घडून आला आहे. यांत्रिक ट्रान्सप्लांटरच्या वापरासाठी विशेष प्रकारची रोपवाटिका

जाते, तिला मॅट नर्सरी असे म्हणतात. यांत्रिक लागवडीच्या यशामागे या मॅट नर्सरीची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या पद्धतीमध्ये पॉलिथिन शीट किंवा विशेष ट्रे मध्ये अतिशय पातळ मातीचा थर तयार करून त्यावर बियांची पेरणी केली जाते. योग्य पाणी आणि अन्नद्रव्य आणि त्यांची निगा मिळाल्यामुळे रोपांची वाढ एक समान होते. काही दिवसांत रोपांची मुळे एकमेकांत गुंफली जाऊन गालीच्या सारखा एक सलग थर तयार होतो, यालाच मॅट असे म्हणतात. ही रोपे ट्रान्सप्लांटर मध्ये सहज बसवता येतात, त्यामुळे यंत्राद्वारे लागवड करताना रोपे अडकत नाहीत किंवा तुटत नाहीत. परिणामी लागवड अधिक वेगाने, अचूक आणि एकसारखी करता येते. कमी वेळेत मोठे क्षेत्र लागवडीखाली आणणे शक्य होते आणि मजुरांवरील अवलंबित्व लक्षणीयरित्या कमी होते. मॅट नर्सरीमध्ये तयार झालेली रोपे सामान्यतः कमी वयाची, निरोगी आणि एक समान वाढलेली असतात, त्यामुळे मुख्य शेतात लागवड केल्यानंतर ती लवकर स्थिरावतात आणि जोमाने वाढतात. याशिवाय प्रत्येक रोपामधील अंतर, लागवडीची खोली आणि एका ठिकाणी लावल्या जाणाऱ्या रोपांची संख्या एकसारखी राखता येते. यामुळे पिकांची वाढ एक समान होते, सूर्यप्रकाशाचा योग्य उपयोग होतो आणि अन्नद्रव्यांसाठी रोपांमध्ये अनावश्यक स्पर्धा निर्माण होत नाही. याचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे पुढील तण नियंत्रण, खत व्यवस्थापन आणि इतर अंतर्मशागतीची कामे अधिक सुलभ होतात, त्यामुळे शेतीचे व्यवस्थापन अधिक वैज्ञानिक, कार्यक्षम आणि किफायतशीर बनते. रोपवाटिका योग्य पद्धतीने तयार झाल्यानंतर पुढील महत्वाचा टप्पा म्हणजे रोप लागवड. भात शेतीमध्ये सर्वाधिक श्रम, वेळ आणि मजुरांची आवश्यकता असणाऱ्या कामामध्ये रोप लागवडीचा अग्रक्रम लागतो, त्यामुळे या टप्प्यामध्ये यांत्रिकीकरणाचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होतो. पारंपरिक पद्धतीमध्ये रोपवाटिकेतून रोपे हाताने उपटून मुख्य शेतात लावली जातात. हे काम विशेषतः महिलांकडून केले जाते. अनेक तास पांथळ शेतामध्ये वाकून उभे राहून लागवड करावी लागत असल्यामुळे मोठा शारीरिक ताण येतो. याशिवाय या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणात मजुरांची आवश्यकता भासते. सध्याच्या मजूर टंचाईच्या परिस्थितीत वेळेवर मजूर उपलब्ध होणेही अनेकदा कठीण जाते. परिणामी लागवड उशिरा होते आणि त्याचा थेट परिणाम पिकाच्या वाढीवर आणि उत्पादनावर होऊ शकतो. पारंपरिक लागवडीमध्ये आणखी एक मर्यादा म्हणजे प्रत्येक रोपामधील अंतर, लागवडीची खोली आणि एका ठिकाणी लावल्या जाणाऱ्या रोपांची संख्या यामध्ये एकसारखापणा राखणे कठीण जाते. काही ठिकाणी रोपे खूप जवळ लावली जातात तर काही ठिकाणी खूप जास्त अंतर राहते, त्यामुळे सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्यांचा समतोल वापर होत नाही आणि पिकाची वाढ काही प्रमाणात असमान दिसून येते. या सर्व समस्यांवर प्रभावी उपाय म्हणून पॅडी ट्रान्सप्लांटर हे आधुनिक यंत्र आज भातशेतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वापरले जाऊ लागले आहे. विशेषतः महाराष्ट्रातील लहान आणि मध्यम क्षेत्र असलेल्या शेतकऱ्यांसाठी 4 ओळींचा ऑक बिहाइंड पॅडी ट्रान्सप्लांटर अतिशय उपयुक्त ठरत आहे. या यंत्राद्वारे फेरीत 4 ओळींमध्ये एकाच वेळी रोप लागवड करता येते. यंत्राद्वारे प्रत्येक रोप योग्य खोलीवर लावले जात असल्यामुळे संपूर्ण शेतात एक समान रोप लागवड साध्य होते. या यंत्राचा प्रभावी वापर करण्यासाठी मॅट नर्सरीमध्ये तयार केलेली रोपे वापरली जातात. साधारणपणे 1 ते 5 एकर क्षेत्र असलेल्या तसेच तुकड्यांमध्ये विभागलेल्या जमिनीसाठी हे यंत्र विशेष उपयुक्त मानले जाते. यांत्रिक पद्धतीने लागवड केल्यामुळे अनेक फायदे मिळतात. सर्वप्रथम रोपे समान अंतरावर असल्यामुळे प्रत्येक रोपाला पुरेसा सूर्यप्रकाश, हवा आणि अन्नद्रव्य उपलब्ध होतात, त्यामुळे रोपांची वाढ जोमदार होते, फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत मिळते, पिकाची वाढ एक समान असल्यामुळे संपूर्ण शेताचे व्यवस्थापन अधिक सुलभ होते. याशिवाय रोपांमधील निश्चित अंतरामुळे पुढील तण नियंत्रणाची कामही अधिक प्रभावीपणे करता येतात. कोनो विडर आणि पॉवर विडर यांसारख्या यंत्रांचा वापर सहज शक्य होतो, त्यामुळे खत व्यवस्थापन, पाणी व्यवस्थापन, कीड रोग निरीक्षण आणि इतर अंतर्मशागतीची कामेही अधिक सोपी आणि कार्यक्षम बनतात. सर्वात महत्वाचे म्हणजे पॅडी ट्रान्सप्लांटरच्या वापरामुळे रोप लागवडीसाठी लागणाऱ्या मजुरांवरील अवलंबित्व मोठ्या प्रमाणावर कमी होते. कमी वेळेत मोठ्या क्षेत्राची लागवड पूर्ण करता येते, त्यामुळे योग्य कालावधीत लागवड पूर्ण होऊन पिकाच्या उत्पादन क्षमतेवर सकारात्मक परिणाम होतो. शेतकरी मित्रांनो, आपल्या भागातील लहान आणि तुकड्यामध्ये विभागलेल्या भात शेतीचा विचार करून डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने आणखी एक अभिनव तंत्रज्ञान विकसित केले आहे, ते म्हणजे बॅटरीवर चालणारे 2 ओळींचे भात ट्रान्सप्लांटर. या यंत्राचे वैशिष्ट्य म्हणजे यामध्ये मॅट नर्सरीची आवश्यकता नसते. पारंपरिक पद्धतीने तयार केलेली भाताची रोपेही या यंत्रामध्ये लावता येतात. कमी वजन, बॅटरीवर चालणारी रचना, लहान शेतामध्ये सहज वापर आणि महिलांनाही सोपे संचालन ही या यंत्राची महत्वाची वैशिष्ट्ये आहेत. सध्या या यंत्राच्या क्षेत्रीय चाचण्या सुरू असून भविष्यात कोकण आणि तत्सम भागातील लघु शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरण्याची अपेक्षा आहे. अशा प्रकारे पॅडी ट्रान्सप्लांटरमुळे मजुरांची बचत, वेळेची बचत, एक समान आणि

अचूक रोप लागवड, अधिक फुटवे निर्मिती, तसेच खत, पाणी आणि तण व्यवस्थापन अधिक कार्यक्षमपणे करणे शक्य होते. त्यामुळे भात शेतीतील यांत्रिकीकरणामध्ये या यंत्राला अत्यंत महत्वाचे स्थान प्राप्त झाले आहे. रोप लागवड यशस्वीरित्या पूर्ण झाल्यानंतर भात शेतीतील पुढचा महत्वाचा टप्पा म्हणजे तण व्यवस्थापन. भाताच्या पिकाच्या सुरुवातीच्या वाढीच्या अवस्थेत तणांचे नियंत्रण योग्य वेळी करणे अत्यंत आवश्यक असते, कारण तणांमुळे पिकाशी पाणी, अन्नद्रव्य, सूर्यप्रकाश आणि जागेसाठी स्पर्धा निर्माण होते. यामुळे भाताच्या रोपांची वाढ खुंटते, फुटव्यांची संख्या कमी होते आणि शेवटी उत्पादनात घट होऊ शकते. म्हणूनच तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष न करता योग्य वेळी योग्य पद्धतीने व्यवस्थापन करणे गरजेचे आहे. पूर्वी तण काढण्यासाठी हाताने खुरपणी केली जात असे. हे काम अत्यंत कष्टाचे असून त्यासाठी मोठ्या प्रमाणात मजूर लागतात. आजच्या मजूर टंचाईच्या परिस्थितीत ही पद्धत खर्चिक आणि वेळखाऊ ठरत आहे. मात्र भातशेतीतील यांत्रिकीकरणामुळे आता तण व्यवस्थापनालाही प्रभावी आणि श्रम बचत करणारी यंत्र उपलब्ध झाली आहेत. विशेषतः SRI पद्धतीने किंवा पॅडी ट्रान्सप्लांटरच्या सहाय्याने ओळीत लागवड केलेल्या भात शेतीमध्ये ही यंत्रे अतिशय प्रभावीपणे वापरता येतात. यामध्ये सर्वप्रथम उल्लेख करावा लागेल तो कोनोविडरचा. हे मानवी शक्तीवर चालणारे साधे, कमी खर्चिक आणि अत्यंत उपयोगी असे अंतर्मशागत अवजार आहे. भाताची लागवड ओळीत केलेली असल्यास दोन ओळींमधील तण सहज काढण्यासाठी याचा वापर केला जातो. कोनोविडरचे प्रामुख्याने दोन प्रकार पडतात. सिंगल हँडल कोनोविडर हे वजनाने हलके असून एकाच व्यक्तीद्वारे सहज चालविता येतात. लहान क्षेत्र, अरुंद शेत तुकडे किंवा लहान शेतकऱ्यांसाठी हे उपयुक्त ठरते. तर डबल हँडल कोनोविडर दोन्ही बाजूंनी पकड मिळत असल्यामुळे संतुलन अधिक चांगले राहते. त्यामुळे मोठ्या क्षेत्रात काम करणे सोपे होते आणि दीर्घकाळ वापर केल्यानंतरही तुलनेने कमी थकवा जाणवतो. कोनोविडरचा आणखी एक महत्वाचा फायदा म्हणजे तण उपटून ते जमिनीतच मिसळले जाते. त्यामुळे ही तणे हिरव्या खताप्रमाणे कार्य करतात आणि जमिनीतील सेंद्रिय पदार्थांचे प्रमाण वाढविण्यास मदत करतात. त्याचबरोबर जमिनीची वातायनता सुधारते, मुळांना अधिक हवा मिळते, मुळांची वाढ जोमदार होते आणि फुटव्यांची संख्या वाढण्यास मदत मिळते. अशा प्रकारे एकाच वेळी तण नियंत्रण, जमिनीचे आरोग्य आणि पिकाची वाढ या तीनही बाबींमध्ये सुधारणा होते. शिवाय रासायनिक तणनाशकांवरील अवलंबित्वही काही प्रमाणात कमी करता येते. मोठ्या क्षेत्रासाठी अधिक वेगाने तण नियंत्रण करण्यासाठी पॉवर विडर हे आधुनिक यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. हे लहान इंजिनावर चालणारे यंत्र असून विशेषतः यांत्रिक लागवड केलेल्या भात शेतीमध्ये त्याचा प्रभावी वापर केला जातो. पॉवर विडरचा वापर केल्यामुळे कमी वेळेत अधिक क्षेत्रातील तणांचे नियंत्रण करता येते. या यंत्रामध्ये उभे राहून काम करता येत असल्यामुळे शारीरिक श्रम लक्षणीयरित्या कमी होतात. विशेषतः महिला शेतकऱ्यांसाठी हे यंत्र तुलनेने अधिक सोयीचे आणि सुलभ आहे. तण नियंत्रणासोबतच जमिनीचा वरचा थर हलका भुसभुशीत होतो, त्यामुळे मुळांच्या वाढीस पोषक वातावरण तयार होते आणि पिकाची वाढ अधिक जोमदार होते. भाताचे पीक परिपक्व झाल्यानंतर शेतीतील सर्वात महत्वाचा आणि अंतिम टप्पा म्हणजे कापणी. योग्य वेळी आणि योग्य पद्धतीने कापणी केल्यास शेतकऱ्यांच्या अनेक महिन्यांच्या परिश्रमाचे योग्य फळ मिळते. काढणीस उशीर झाल्यास धान्य गळ होते, पक्षी उंदरांमुळे नुकसान होणे किंवा अवकाळी पावसामुळे पिकांची गुणवत्ता खालावणे यासारख्या समस्या उद्भवू शकतात. त्यामुळे योग्य वेळेत कापणी पूर्ण करणे अत्यंत आवश्यक असते. परंतु कापणीच्या हंगामात मजुरांची टंचाई मोठ्या प्रमाणावर जाणवते. एकाच वेळी अनेक शेतांमध्ये कापणी सुरू असल्यामुळे मजुरीचा खर्च वाढतो आणि वेळेवर मजूर मिळणे कठीण होते. अशा परिस्थितीत कापणीच्या कामात यांत्रिकीकरणाचा वापर शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा ठरत आहे. ज्या भागामध्ये मोठे यंत्र वापरणे शक्य नसते, विशेषतः कोकणातील डोंगर उतारावरील किंवा लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या शेतामध्ये, तेथे सुधारित हात अवजारांचा वापर उपयुक्त ठरतो. यामध्ये डॉक्टर बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने विकसित केलेल्या सुधारित वैभव विळा विशेष उल्लेखनीय आहे. या सुधारित विळ्यामध्ये दातेदार पाते वापरण्यात आले असल्यामुळे पारंपरिक विळ्याच्या तुलनेत कमी श्रमात आणि अधिक वेगाने कापणी करता येते. हातावरील ताण कमी होतो, कामाची कार्यक्षमता वाढते आणि जमिनीलगत कापणी करता येत असल्यामुळे पीक अवशेषांचे व्यवस्थापनही अधिक सुलभ होते. लहान आणि मध्यम क्षेत्रातील भात शेतीसाठी वॉक बिहाइंड रिपर हे आधुनिक कापणी यंत्रही प्रभावी पर्याय म्हणून पुढे येत आहे. हे यंत्र चालत्या व्यक्तीद्वारे नियंत्रित केले जाते. याच्या सहाय्याने भाताची जमिनीलगत कापणी केली जाते आणि कापलेले पीक एका बाजूला व्यवस्थित ओळीमध्ये ठेवले जाते. त्यामुळे पुढील बांधणी आणि मळणीची कामे अधिक जलद आणि सोपी होतात. विशेषतः कोकणासारख्या भागात जिथे काढणीच्या काळात पावसाचा धोका कायम असतो, तेथे कमी वेळेत मोठे क्षेत्र कापून घेण्यासाठी हे यंत्र अत्यंत उपयोगी ठरते. अशा प्रकारे सुधारित विळा असो किंवा ऑग बिहाइंड रिपर या दोन्ही साधनामुळे
कापणीची गती वाढते,

0: श्रम आणि वेळेची बचत होते, तसेच मजुरांवरील अवलंबित्व कमी होते. आपल्या शेताच्या आकारमानानुसार आणि स्थानिक परिस्थितीनुसार योग्य साधनांची निवड केल्यास कापणी अधिक कार्यक्षम आणि कमी नुकसानात पूर्ण करता येते. कापणीनंतर पुढील महत्त्वाचा टप्पा म्हणजे मळणी, म्हणजेच कणसामधून धान्य वेगळे करणे. पूर्वी हे काम हाताने किंवा बैलांच्या पायाखाली कणसे तोडून केले जात असे. या पद्धतीमध्ये मोठ्या प्रमाणावर वेळ लागत असे, श्रम अधिक लागत आणि धान्याचेही नुकसान होत असे. आज यांत्रिकीकरणामुळे मळणीची प्रक्रिया अधिक वेगवान, स्वच्छ आणि कार्यक्षम झाली आहे. विविध क्षमतेचे पॅडी थ्रेशर यंत्रे उपलब्ध असल्यामुळे शेतकरी आपल्या गरजेनुसार योग्य यंत्रांची निवड करू शकतात. लहान आणि सीमांत शेतकऱ्यांसाठी पेडल ऑपरेटेड पॅडी थ्रेशर हा कमी खर्चिक आणि सोपा पर्याय आहे. हे यंत्र मानवी शक्तीवर चालते. पायाने पेडल फिरून कणसामधील धान्य वेगळे केले जाते. वीज आणि इंधनाची आवश्यकता नसल्यामुळे दुर्गम भागातील शेतकऱ्यांसाठी हे यंत्र अत्यंत उपयुक्त ठरते. याशिवाय पॉवर ऑपरेटेड पॅडी थ्रेशर, इंजिन चालित पॅडी थ्रेशर, एक्सियल फ्लो थ्रेशर, तसेच इन्व्हर्टेड चेन कन्व्हेयर प्रकारचे थ्रेशर ही आधुनिक यंत्रे मोठ्या प्रमाणावर वापरली जात आहेत. विशेषतः मोठ्या क्षेत्रासाठी एक्सियल फ्लो थ्रेशर अधिक कार्यक्षम मानले जाते. या यंत्रांच्या मळणीसोबतच धान्याची प्राथमिक स्वच्छताही केली जाते, त्यामुळे पुढील प्रक्रिया अधिक सुलभ होते. काही भागांमध्ये कापणी आणि मळणी ही दोन्ही कामे एकाच वेळी करणारे कंबाईन हार्वेस्टर वापरले जाते. मात्र महाराष्ट्रातील लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या भात शेतीसाठी स्वतंत्र पॅडी थ्रेशर ही अधिक व्यवहार्य आणि किफायतशीर यंत्रे ठरतात. पॅडी थ्रेशरच्या वापरामुळे कमी वेळेत अधिक क्षेत्राची मळणी करता येते, धान्याचे नुकसान कमी होते, स्वच्छ धान्य मिळते आणि मजुरांवरील अवलंबित्वही मोठ्या प्रमाणावर कमी होते. विशेषतः कापणीनंतर अल्पावधीत मळणी पूर्ण करणे आवश्यक असताना ही यंत्रे शेतकऱ्यांसाठी अत्यंत उपयोगी ठरतात. त्यामुळे भात उत्पादन साखळीतील शेवटच्या टप्प्याचे यांत्रिकीकरण यशस्वीरित्या साध्य होत आहे. शेतकरी मित्रांनो, भात शेतीतील यांत्रिकीकरणाचा प्रवास आता केवळ पारंपरिक यंत्रापुरताच मर्यादित राहिलेला नाही. बदलते हवामान, वाढती मजूर टंचाई आणि उत्पादन खर्चातील वाढ या आव्हानांवर मात करण्यासाठी भविष्यातील भात शेती अधिक स्मार्ट, अचूक आणि शेतकरी केंद्रित होत आहे. महाराष्ट्रातील भात शेती प्रामुख्याने लहान आणि तुकड्यामध्ये विभागलेल्या शेतांमध्ये केली जाते, त्यामुळे भविष्यात हलकी, सहज वापरता येणारी आणि ऊर्जा कार्यक्षम कृषी यंत्र सामग्रीला अधिक महत्व प्राप्त होणार आहे. बॅटरीवर चालणारे ट्रान्सप्लांटर, मिनी पॉवर टिलर, स्मार्ट पॉवर वीडर, लहान रिपर, तसेच एकाच यंत्राद्वारे अनेक कामे करणारी बहुउद्देशीय कृषी यंत्रे लघु आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी अधिक उपयुक्त ठरणार आहेत. याशिवाय डिजिटल आणि अचूक शेतीकडेही वेगाने वाटचाल सुरू आहे. ड्रोनच्या सहाय्याने खतांची आणि पीक संरक्षण औषधांची अचूक फवारणी, सेन्सरच्या मदतीने पाणी व्यवस्थापन, तसेच आधुनिक माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून पिकांचे निरीक्षण, अशा तंत्रज्ञानांचा वापर भविष्यात अधिक वाढण्याची अपेक्षा आहे. त्यामुळे उत्पादन खर्च कमी होण्यास, संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास आणि पर्यावरणपूरक शेती करण्यास मदत होईल. कृषी विद्यापीठे, कृषी विज्ञान केंद्र, संशोधन संस्था आणि कृषी अभियांत्रिकी क्षेत्रातील शास्त्रज्ञ स्थानिक गरजांनुसार नवनवीन यंत्रे आणि तंत्रज्ञान विकसित करत आहेत. विशेषतः महाराष्ट्रातील लहान आणि तुकड्यांमध्ये विभागलेल्या भात शेतीसाठी उपयुक्त, किफायतशीर आणि वापरण्यास सुलभ यंत्रांच्या विकासावर भर दिला जात आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात भात शेतीतील यांत्रिकीकरण अधिक वेगाने शेतकरी केंद्रित स्वरूपात पुढे जाईल अशी अपेक्षा आहे. शेतकरी बंधूंनो, भात शेतीतील यांत्रिकीकरण म्हणजे केवळ मजुरांची बचत नव्हे, तर शेतीची प्रत्येक कामे योग्य वेळी शास्त्रीय पद्धतीने आणि अधिक कार्यक्षमतेने पूर्ण करण्याचा प्रभावी मार्ग आहे. याच सकारात्मक संदेशासह आजचा आपला विषय इथे संपूया. पुन्हा भेटूया एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. आपल्या शेतीसाठी हार्दिक शुभेच्छा. धन्यवाद.
1: श्रोते हो, आताच आपण राज्यस्तरीय कृषी प्रसारणामध्ये मजूर टंचाईच्या काळात भात शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे महत्व याविषयी डॉक्टर सुयोग खोसे, विषयतज्ञ कृषी अभियांत्रिकी विभाग, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. सादर करते होते धीरज केदारी. ही आकाशवाणी पुणे केंद्राची निर्मिती होती.

0: श्रोते हो, विशेष मुलांचं संगोपन ही पालक आणि समाजाचीही जबाबदारी आहे. त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता खास प्रशिक्षण देऊन कौशल्य विकास शक्य आहे. आपल्या लेकीचं विशेष पालकत्व निभावताना आपलं मातृत्व विशाल करणाऱ्या पेण इथल्या आई डे केअरच्या संस्थापिका स्वाती मोहिते यांची मुलाखत.
1: रडत कुडत न राहता, हताश न होता आपल्या मुलांच्या क्षमता ओळखा. म्हणजे प्रश्न विचारण्यापेक्षा उत्तर शोधा आणि नक्की आपल्या मुलांमध्ये प्रगती आहे.
0: दायित्व समाजाचे या मालिकेत स्वाती मोहिते यांची चेतना झांजे हिने घेतलेली मुलाखत आणि त्यापूर्वी स्मरण पूर्वजांचे डॉक्टर धनश्री साने यांचं भाषण अवश्य ऐका सोमवारी 5 ऑक्टोबरला दुपारी 12 वाजता वनिता मंडळात अस्मिता वाहिनीसह न्यूज ऑन एअर ऍप आणि वेव्ज OTT प्लॅटफॉर्मवर.
2: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अॅनालॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांनो जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
3: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: वनस्पती तेल, स्टार्च इत्यादी वापरून तयार केलेले अनलॉग पनीर आरोग्यासाठी धोकादायक असते. पनीर घेताना फक्त नाव नाही तर गुणवत्ता ओळखा. ग्राहकांना जागरूक व्हा, पनीर गोकुळचंच घ्या.
1: शुद्ध दुधापासून तयार झालेलं नैसर्गिक चव, प्रथिने आणि कॅल्शियमने भरपूर गोकुळ पनीर. घर असो वा हॉटेल, पनीर मागताना एकच आग्रह धरा, पनीर गोकुळचंच घ्या.

0: आता राष्ट्रीय मराठी बातम्या
1: आकाशवाणी मुंबई. शैलेश औटी राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTAच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्ण पदकं. पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. महिलांना मिळणाऱ्या मातृत्व आणि बालसंगोपनाच्या लाभांची व्याप्ती वाढवण्याच्या दृष्टीनं राष्ट्रीय महिला आयोगानं असंघटित क्षेत्रातल्या गिग आणि प्लॅटफॉर्म कामगार महिलांनाही या लाभांच्या कक्षेत आणण्याची शिफारस केली आहे. देशातल्या 90%हून अधिक महिला कामगारांना सध्या या लाभाचं प्रभावी संरक्षण मिळत नसल्याचं आयोगानं नमूद केलं आहे. बालसंगोपन रजा फक्त आईपुरती मर्यादित न ठेवता दोन्ही पालकांमध्ये समान विभागली जावी. सध्याची 730 दिवसांची बालसंगोपन रजा एकाच संस्थेत काम करणाऱ्या दोन्ही पालकांना प्रत्येकी 365 दिवस दिली जावी असं आयोगानं सुचवलं आहे. 2030 पर्यंत टप्प्याटप्प्यानं खासगी क्षेत्रातही बालसंगोपन रजा आणणं, पगारी पितृत्व रजा सक्तीची करणं आणि पाळणाघरांची संख्या 5 लाखांवर नेणं या शिफारसींचाही यात समावेश आहे. मूल दत्तक घेतलेल्या मातांसाठीची रजा 12 आठवड्यांवरून 26 आठवडे करण्याची शिफारसही आयोगानं केली आहे. फ्लाय दुबईचे वैमानिक कॅप्टन स्मिथ मच्छार यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप असलेल्या सहवैमानिकाला अबुधाबी इथं हलवण्यात आलं आहे. सौदी वृत्तसंस्थेनं सौदी गृह मंत्रालयाच्या हवाल्यानं दिलेल्या माहितीनुसार वैद्यकीय तपासणीनंतर दोन्ही वैमानिकांना अबुधाबीला हलवण्यात आलं. कॅप्टन स्मिथ यांना संयुक्त अरब अमिरातीत आणलं असून त्यांची प्रकृती सुधारत असल्याचं भारतीय दूतावासानं कालच सांगितलं होतं. दरम्यान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज कॅप्टन स्मिथ यांच्याशी संवाद साधला. स्मिथ यांच्या शौर्याची आणि प्रसंगावधानाची प्रधानमंत्र्यांनी प्रशंसा केली आणि त्यांना लवकरात लवकर बरं वाटावं अशी कामना केली.
2: स्मिथ नमस्ते.
3: नमस्ते सर.
2: कैसे हो? अभी तबियत कैसी है?
3: सर सब ठीक है सर, सब ठीक.
2: देखिए पूरा देश आपके लिए प्रार्थना कर रहा है.
4: महामृत्युंजय का जाप सब दूर चल रहे हैं.
3: यस सर.
4: आपकी हिम्मत ने, आपके धैर्य ने और आपकी सूझबूझ ने यानी फ्रिक्शन ऑफ सेकंड में इतने निर्णय कर लिए आपने. yes. और इतने लोगों की जान बचाई और आज पूरा देश गर्व से कह सकता है कि हम हिंदुस्तानी जान लेने वाले लोग नहीं है, जान बचाने वाले लोग.
1: यावेळी स्मिथ यांनी विमानातला घटनाक्रम प्रधानमंत्र्यांना सांगितला आणि त्यांचे आभार मानले. केंद्र सरकारनं पुण्यात अभिजात मराठी भाषा अध्ययन उत्कृष्टता केंद्र उभारायला मंजुरी दिली आहे. डेक्कन कॉलेजमध्ये हे केंद्र स्थापन केलं जाईल याचा सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करण्याचं काम राज्य सरकारनं आधीच हाती घेतलं होतं. तो केंद्राकडे सादर करून आवश्यक निधी प्राप्त करण्याचा मार्गही यामुळे मोकळा होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. रिकाना नागरिकांना अत्यानंद होतो आहे असं ते म्हणाले. आसाम, बंगाली, पाली आणि प्राकृत भाषेचं अभिजात केंद्र स्थापन करायलाही केंद्र सरकारनं मान्यता दिली आहे. प्रधानमंत्र्यांना भेट म्हणून मिळालेल्या वस्तूंच्या 8व्या ई लिलावाला 31 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. या लिलावात दिल्लीच्या विविध पैलूंचं दर्शन घडवणाऱ्या 30 स्मृतीचिन्हांचा समावेश आहे. यात फोटोफ्रेम, मूर्ती, शिल्प, दिल्ली मेट्रोच्या प्रतिकृती, क्रीडा स्मृतीचिन्ह आणि इतर कलात्मक वस्तूंचा समावेश आहे. या लिलावातून मिळणारा निधी नमामी गंगे प्रकल्पासाठी वापरला जाणार आहे. मिठी नदीतला गाळ काढण्याच्या दृष्टीनं नदीतला गाळ काढण्याच्या कथित 65 कोटी रुपयांचा घोटाळा प्रकरणात अभिनेता दिनो मोरिया याची आज मुंबई पोलिसांकडून चौकशी करण्यात आली. मिठी नदीतला गाळ काढण्यासाठी मुंबई महापालिकेनं दिलेल्या कंत्राटातल्या आर्थिक अनियमिततेसाठी त्याला चौकशीसाठी बोलावण्यात आलं होतं. पालिकेनं कोची इथल्या मॅटप्रॉप नावाच्या कंपनीकडून घेतलेल्या उपकरणांच्या मदतीनं गाळ काढण्यासाठीचा प्रकल्प हाती घेतला होता. मात्र या प्रकरणातला मुख्य आरोपी केतन कदम यानं या उपकरणांची बनावट बिलं तसंच

0: वाढीव दर दाखवून 65 कोटी रुपये वसूल केले होते. कदम ज्याची चौकशी करताना त्याचा अभिनेता दिनो मोरिया याच्याशी अनेकदा फोनवरून संवाद झाल्याचं समोर आलं आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या 157व्या जयंतीनिमित्त तसंच माजी प्रधानमंत्री लालबहादूर शास्त्री यांच्या 122व्या जयंतीनिमित्त आज देशभरात दोन्ही नेत्यांना आदरांजली वाहण्यात आली. महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज सकाळी दिल्लीतल्या राजघाट इथं सर्वधर्म प्रार्थना सभा आयोजित करण्यात आली होती. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासह अनेक मान्यवरांनी राजघाटावर बापूजींना आदरांजली वाहिली. लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, प्रधानमंत्र्यांसह अनेक मान्यवरांनी विजयघाट इथं त्यांना आदरांजली वाहिली. या निमित्तानं राज्यातही अनेक ठिकाणी अभिवादन कार्यक्रम झाले. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी जागतिक व्यापार संघटनेच्या निकषांवर आधारित पर्याय काढण्याचं आवाहन केंद्रीय व्यापार आणि उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी केलं. अमेरिकेत G20 देशांच्या व्यापार मंत्र्यांच्या परिषदेत ते बोलत होते. व्यापारात निर्माण झालेल्या अडथळ्यांना काही देशांकडून केल्या जात असलेल्या मदतीवर त्यांनी नाराजी व्यक्त केली. त्यामुळे गरीब देशांमध्ये मनमानी किमतीवर हा माल विकला जाण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. चंडीगडच्या लवली प्रोफेशनल विद्यापीठात झालेल्या हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी 7 विद्यार्थ्यांसह 9 जणांना अटक केली आहे. यापैकी 1 जण अल्पवयीन आहे. या प्रकरणात जाळपोळ, लुटालूट, दंगल करणं, मालमत्तेचं नुकसान, पोलिसांच्या गाड्यांची जाळपोळ, पोलिसांवर हल्ले करणं आणि राष्ट्रीय महामार्ग अडवून धरल्याप्रकरणी 2 FIR दाखल केल्याची माहिती जालंधर परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक नवीन सिंगला यांनी दिली. पतियाळा जिल्ह्यातल्या चितकारा विद्यापीठात 2 विद्यार्थिनींनी कथितरित्या आत्महत्या केल्यावरून गेल्या आठवड्यात झालेल्या विद्यार्थी आंदोलनात पोलिसांच्या वाहनांची तोडफोड झाली होती. यात समाज माध्यमावरून खोटी माहिती पसरवल्या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. वाढता उत्पादन खर्च आणि विविध करांमुळे परवडणारी घरं बांधणं शक्य होत नाही, त्यामुळे स्वस्त घरांची मागणी पूर्ण करण्यासाठी सरकारनं प्रोत्साहनात्मक उपाययोजना कराव्यात अशी मागणी क्रेडाईनं केली आहे. केंद्र सरकारनं परवडणाऱ्या घरांची व्याख्या बदलावी अशी मागणी क्रेडाईचे अध्यक्ष शेखर पटेल यांनी कोलकाता इथं आयोजित पत्रकार परिषदेत केली. सध्याची प्रति सदनिका 45 लाख रुपयांची कमाल किंमत मर्यादा हटवावी असंही ते म्हणाले. सरकार या मागण्यांवर सकारात्मक विचार करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. जपानमध्ये सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी आज 6 सुवर्णपदकं, 2 रौप्य आणि 2 कांस्यपदकांची कमाई केली. भारताकडे सध्या 16 सुवर्ण, 25 रौप्य आणि 35 कांस्यपदकांसह 76 पदकं असून पदक तालिकेत भारत 5व्या स्थानावर आहे. ऐकूया अधिक वृत्तांत आमच्या प्रतिनिधीकडून.
1: हॉकी स्पर्धेत भारतीय महिला संघाने अंतिम सामन्यात चीनला 1-0 हरवत सुवर्ण पदक मिळवलं. या विजयामुळे भारताला 44 वर्षांनंतर या स्पर्धेत सुवर्ण पदक मिळालं असून हॉकी संघाचं 2028 ऑलिम्पिक स्पर्धेतलं स्थानही निश्चित झालं आहे. मुष्टियुद्धात भारतीय खेळाडूंनी आज 4 सुवर्णपदकांची कमाई केली. लवलीना बोरगोनहेन हिने महिलांच्या 75 किलो वजनी गटात, परवीन हुडाने महिलांच्या 65 किलो वजनी गटात, सुजित कलकल याने पुरुषांच्या 65 किलो वजनी गटात आणि अंकुश पंघाल याने पुरुषांच्या 80 किलो वजनी गटात सुवर्णपदकाची कमाई केली. महिलांच्या तिरंदाजीत रिकव सांघिक गटात अंकिता भगत, कीर्ती शर्मा आणि कुमकुम मोहोड यांनी सुवर्णपदक जिंकलं. मिश्र रिकव सांघिक तिरंदाजी प्रकारातही कुमकुम मोहोड आणि धीरज बोम्मदेवरा यांनी रौप्य पदक जिंकलं. पुरुषांच्या रिकव सांघिक प्रकारात भारताच्या धीरज बोम्मदेवरा, यशदीप भोगे आणि नीरज चौहान यांनीही रौप्य पदक पटकावलं. नौकानयन स्पर्धेत डिंगी प्रकारात नेत्रा कुमानन हिने कांस्य पदक जिंकलं. सेपाक टॉकरा प्रकारात भारताने पुरुषांच्या क्वाड्रंट स्पर्धेत कांस्य पदक जिंकलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी पदक विजेत्या खेळाडूंचं अभिनंदन केलं आहे. क्रिकेटमध्ये उद्या होणाऱ्या 20 षटकांच्या अंतिम सामन्यात भारताची गाठ पाकिस्तानची पडेल. हा सामना उद्या सकाळी 10:30 सुरू होईल. दरम्यान आशियाई स्पर्धांच्या परवा होणाऱ्या समारोप सोहळ्यात भारताची महिला ध्वजवाहक म्हणून नेमबाज नीरू धांडा हिची निवड करण्यात आली आहे. या स्पर्धेत नीरूने 2 सुवर्ण आणि 1 रौप्य पदक पटकावलं आहे.
0: आशियाई स्पर्धेत सुवर्ण पदक मिळवलेल्या हॉकी संघातल्या प्रत्येक खेळाडूला 11 लाख रुपये आणि इतर कर्मचाऱ्यांना प्रत्येकी 5.5 लाख रुपये पुरस्कार जाहीर केला आहे. हॉकी इंडिया

हा पुरस्कार देणार आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांना मातृत्व संरक्षणाचे लाभ देण्याची राष्ट्रीय महिला आयोगाची केंद्र सरकारला शिफारस. पुण्यातल्या डेक्कन कॉलेजमध्ये अभिजात मराठी उत्कृष्टता केंद्र स्थापन करायला केंद्र सरकारची मान्यता. जागतिक पातळीवर व्यापारात निर्माण झालेले अडथळे दूर करण्यासाठी WTOच्या निकषांवर आधारित पर्याय शोधण्याचं भारताचं G20च्या मंचावर आवाहन. आणि आशियाई स्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंना आज 6 सुवर्णपदकं, पदक तालिकेत भारत 5व्या स्थानी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

रात का समा झूमे चंद्रमा तन मन

0: My name is Rajesh Lake, and with
1: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर श्रोतेहो आमचं आजचं प्रसारण आता समाप्त करीत आहोत. पुन्हा भेटूया उद्या सकाळी 5:55 मिनिटांनी. तोवर नमस्कार. जय हिंद.